श्रोते हो सुप्रभात। 100° एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं प्रातकालीन प्रसारण सभेत मी डॉक्टर प्राजी शेकटकर स्वागत करते। श्रोते हो आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 23 आषाढ, शके 1948 अर्थात 14 जुलै 2026। आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं।

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पारंपरिक भक्तिगीत आपण ऐकलं. आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची रचना, स्वर कैलाशनाथ जयस्वाल यांचा आणि संगीत दिलंय भानुकांत लुकतुके यांनी.

कैलाशनाथ जायसवाल यांनी गायलेली ही रचना होती योगेश्वर अभ्यंकर यांची. संगीतबद्ध केली होती भानुकांत लुकतुके यांनी. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं भक्तिगीत.

सुधीर फडके यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या ग दि माडगुळकर यांच्या भक्तिगीतानंतर आता ऐकूया संत ज्ञानेश्वरांचा अभंग. गातात लता मंगेशकर आणि संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, ही रचना होती संत ज्ञानेश्वरांची, गायली होती लता मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता करत आहोत अजित कडकडे यांनी गायलेल्या संत तुकारामांच्या अभंगानं. संगीत दिलंय पांडुरंग दीक्षित यांनी.

श्रोते हो, ही रचना होती संत तुकारामांची, गायली होती अजित कडकडे यांनी आणि संगीतबद्ध केली होती पांडुरंग दीक्षित यांनी. या रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:25 झालेत. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोतेहो, आज आहे 14 जुलै. हा दिवस ज्या कारणांमुळे प्रसिद्ध आहे त्याविषयी जाणून घेऊयात. 14 जुलै 1789 या दिवशी बॅस्टिलचा तुरुंग क्रांतिकारकांनी फोडला. फ्रेंच राज्यक्रांतीची ही सुरुवात मानली जाते. 1933 जर्मनीत नाझी पक्षाव्यतिरिक्त सगळ्या राजकीय पक्षांवर बंदी. 1960 साली या दिवशी जेन गुडॉल ही प्राणीशास्त्रज्ञ चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी टांझानियामध्ये आली. यानंतर 55 वर्ष जेननं तिथंच वास्तव्य करून चिंपांझींचा सखोल अभ्यास केला.
2: I know that they share our emotions, pleasure, joy, sadness, fear.
1: 2013 साली या दिवशी भारतात शेवटचा टेलिग्राम किंवा तार पाठवली गेली. यानंतर व्यावसायिक तार खातं बंद करण्यात आलं. आज जन्मदिन आहे अशांपैकी काही महत्वाची नावं ही आहेत. समाजसुधारक आणि विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांचा आज जन्मदिन. 1856 साली आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या टेंभू इथं झाला होता. सुधारक या नियतकालिकाचे ते संपादक होते. टॉम अँड जेरी या जगप्रसिद्ध कार्टून्सचा रेखाटनकार विल्यम हॅना याचा जन्म 1910 साली या तारखेला झाला. प्रसिद्ध संगीतकार रोशन यांचा जन्म 14 जुलै 1917 या दिवशी झाला. रोशनलाल नागरथ हे त्यांचं मूळ नाव. रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपट संगीताला खूप लोकप्रियता जरी मिळाली नसली तरी जाणकार आणि दर्दी रसिकांची त्यांनी वाहवा मिळवली. सिनेदिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचा जन्म 14 जुलै 1918 या दिवशी झाला. या स्वीडिश दिग्दर्शकाचा आजवरच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक असा लौकिक आहे. वाईल्ड स्ट्रॉबेरीज, फॅनी अँड अलेक्झांडर यासारखे त्यांचे चित्रपट अभिजात मानले जातात. आज स्मृतिदिन असणारी काही महत्त्वाची नावं ही आहेत.

14 जुलै 1975 या दिवशी संगीतकार मदन मोहन यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचं वय अवघं 51 वर्ष होतं. स्वतःची अशी खास शैली निर्माण करणारे मदन मोहन हे त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गझलांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत.

0: अभिनेत्री लीला चिटणीस यांचं निधन 2003 साली या तारखेला झालं.
1: दिनविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.

0: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: सकाळचे ठीक 6:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन. लेखन आहे प्राध्यापक डॉ बाबूराव उपाध्ये यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
2: इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हा ध्येयवाद जीवनभर जोपासणारे बुद्धिप्रामाण्यवादी समाज सुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांचं व्यक्तिमत्व संस्मरणीय आहे. अवघं 39 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या आगरकरांनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, शेती, व्यापार, स्त्री सुधारणा, साहित्य, राजकारण, धर्मसुधारणा, स्वातंत्र्य, विवाह संस्था, कुटुंब संस्था अशा अनेक विषयांवर स्वच्छ, स्पष्ट, सुधारणावादी आणि इष्ट विचार मांडले ते प्रेरणादायी आहेत. कौटुंबिक दारिद्र्याशी झुंज देत आगरकरांनी एम एपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आपल्या आईला निक्षून सांगितलं, आई, आपल्या मुलाला मोठ्या पगाराची नोकरी लागेल असं तू समजत असशील, परंतु तुला सांगून टाकतो की विशेष संपत्तीची आणि सुखाची हाव न धरता मी फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार. गोपाळ गणेश आगरकर यांनी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांना महत्त्व दिलं. त्यामुळंच लोकमान्य टिळकांशी त्यांचा वादविवाद झाला. बुद्धिवादाच्या आधारे सर्वांगीण सामाजिक सुधारणा सांगणारे आगरकर स्वातंत्र्याकांक्षी आणि तितकेच राष्ट्रप्रेमीही होते. जन्माधिष्ठित जातीव्यवस्था आणि धर्मसंस्था यामुळं मानवी जीवन उद्ध्वस्त होत असल्याची खंत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. जीवनातील सर्व प्रश्नांचा विचार हा बुद्धीचा निकष लावून केला पाहिजे यासाठी त्यांनी अनेक सामाजिक विकृतींवर, रूढी परंपरेंवर शब्दप्रहार केले. आगरकरांचं वाचन, लेखन, चिंतन आणि कार्य नवतेचा शोध घेणारं होतं. त्यांच्या मनावर पाश्चात्य सुधारणावादी विचारवंतांचा प्रभाव होता. ऑगस्टस कॉम्प्ट, जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर यांचं लेखन त्यांनी मनापासून वाचलं होतं. पुण्यात त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत सहभाग घेतला. निरक्षर समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे ही त्यामागील भावना होती. आगरकरांच्या वडिलांचं लवकर निधन झालं. आई दारिद्र्यात दिवस कंठत होती. इंग्रजी राजवटीत आपलं दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, शोषण आणि दुबळेपणा संपवायचा असेल तर सामाजिक सुधारणांना प्राधान्य द्यायला हवं असं ते मानत होते. गोपाळ गणेश आगरकरांनी केसरी, मराठा या वृत्तपत्रांमधून सामाजिक सुधारणांचे प्रभावी विचार मांडले. वृत्तपत्रांचे संस्थापक, संपादक

0: डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, कर्ते सुधारक, स्त्री हक्काचे प्रखर पुरस्कर्ते, शेती सुधारक, स्वदेशी व्यापाराला प्राधान्य देणारे उदारमतवादी, देशभक्त, सृष्टी, संस्कृती, साहित्य, भाषा, व्याकरण याबाबतीत गुणवत्तापूर्ण लेखन करणारे आणि परखड विचार मांडणारे तत्ववेत्ते म्हणून आगरकरांची कामगिरी बहुअंगानं लक्षात घेतली पाहिजे. ब्रिटिशांनी अनेक मार्गांनी भारताचं आर्थिक शोषण केलं. आगरकरांनी या अर्थशोषणावर प्रखर भाष्य केलं. स्वदेशीला, व्यापाराला, औद्योगिक प्रगतीला आणि शेती सुधारणेला प्राधान्य दिलं. आगरकरांचे विद्यार्थी असलेले केशवसूत आणि हरिभाऊ आपटे यांनी पुढं आगरकरी सुधारणावादाला आपल्या लेखनातून प्रतिष्ठा मिळवून दिली. आगरकरांनी धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम या चार पुरुषार्थांना महत्त्वाचं मानलं, परंतु त्यात त्यांनी धर्म आणि मोक्ष यांना अधिक प्राधान्य दिलं. भारतीय संस्कृतीतील नीतिमूल्य जपण्याचा विवेकवादी भूमिकेतून पुरस्कार केला. जाती संस्थेमुळं समाजात विषमता निर्माण होते. धर्मातील खुळ्या, बुरसटलेल्या जुन्या परंपरांमुळं मानवी जीवन गंजून जातं. देव न मानणारा देव माणूस असं आगरकरांचं व्यक्तिमत्व समर्पणशीलतेचा एक आदर्श आहे. गोपाळ गणेश आगरकरांनी व्यक्तिवाद, उदारमतवाद आणि उपयुक्ततावाद यांना भारतीय तत्वविचारांची बैठक प्राप्त करून दिली.
1: समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलत. लेखन केलं होतं प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांनी आणि वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. श्रोतेहो 100.1 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोतेहो 6:35 झाले. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे डॉक्टर प्राची शेकटकर. श्रोतेहो या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जोजोबा वनस्पती याविषयी माहिती, 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात त्वचा विकार याविषयी डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेली माहिती, त्रिमुखे हॉस्पिटल परिसरमध्ये 6:50 पावसाळ्यातील पर्यटन याविषयी माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल, 6:55 मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक बाळ कुणाल अहिरे, 7:00 सुविचार, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 7:40 आणि 7:15 सुगम संगीत, 7:50 गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर बरा होऊ शकतो, 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:15 मॅक्युअर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आरोग्यावर बोलू काही, 8:20 मिश्र संगीत, 8:40 कार्यक्रम फिरस्ती. यामध्ये आज ताडोबा सफर याविषयी गौरी जोशी यांच्याशी वंदना साबळे आणि अंजली बडवे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी, 9:25 गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया, 9:30 कार्यक्रम स्नेहसंवाद यामध्ये आज माझे शाळा या विषयावर श्रोत्यांच्या पत्रांचं भारती कुलकर्णी आणि डॉक्टर प्राची शेकटकर यांनी केलेलं वाचन आपण ऐकू शकाल. 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 कार्यक्रम साज संगीत, संकलन आणि निवेदन आहे दीपाली चुत्तर यांचं, 11:00 मराठी चित्रपट संगीत, 11:15 कार्यक्रम आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ प्रसारण होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू,

प्रसारण होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 6 वाजता. मराठी चित्रपट संगीत 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सरूबाई बाबूराव पाळंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून 7:30 किसानवाणी या प्रायोजित कार्यक्रमात डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी विस्तार याविषयी शेवगाव इथले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्राप्त उपकृषी अधिकारी सुखदेव ज्ञानदेव जमधडे यांची मुलाखत, यानंतर याच कार्यक्रमात बांबू शेती प्रकल्प याविषयी मुक्काम पोस्ट संगमनेर इथले लोकपंचायत विश्वस्त हनुमंत रामचंद्र उबाळे यांची मुलाखत प्रसारित करू. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:35 सुगम संगीत. 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड आणि रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेला सहक्षेपित होतील. श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

श्रोते हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 वाजता कार्यक्रम युववाणी.

0: 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झालेत. कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूया जोजोबा वनस्पती याविषयी माहिती. वाचक स्वर अक्षता अन्नदाते यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, वनस्पती जगतात सर्वात जास्त बायो इंधन देणारं, अतिशय काटक 150 वर्षांचं आयुष्यमान असणारं वालुकामय प्रदेशातलं झाड म्हणजेच जोजोबा. उद्योगधंद्यामध्ये अत्यंत उपयुक्त असणारं इंधन या झाडाच्या बियांपासून मिळतं. अतिशय महागडं असं हे तेल आहे. वालुकामय प्रदेशातलं हे झुडूप प्रचंड काटक असतं. वाळवंटातलं सोनं डेझर्ट गोल्ड या नावानंही जगभर ओळखलं जातं. अशा या झुडपाकडं जगानं लक्ष दिलं आहे. पण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधू भगिनींना काही अपवाद सोडले तर साधी ओळखही नाही. किमतीवान आणि अत्यंत उपयुक्त गोष्टीकडे आपलं नेहमी दुर्लक्ष असतं. याचं प्रत्यंतर जोजोबा झुडपावरून दिसून येतं. राजस्थानच्या रखरखत्या वाळवंटात जोजोबा दिसतो. म्हणजे अत्यंत कमी पाऊसमानात, म्हणजे फक्त 5 ते 10 इंच पाऊसमानाच्या वालुकामय जमिनीत हे झाड वाढतं. जोजोबाचं सिमोडसिया चिनेसिन्स हे शास्त्रीय नाव आहे. मूळचं मेक्सिको वाळवंटातलं, कधीच पानगळ न होणारं सदाहरित झुडूप. पाल्यात जबरदस्त विषारी घटक असल्यानं कोणीच खात नाही. मुळं प्रमाणापेक्षा खोलवर जातात आणि तिथला ओलावा शोषतात. त्यामुळं दुष्काळाचा काहीही परिणाम होत नाही. पाणी साठवून वाढीसाठी पाहिजे तेव्हा वापर करून घेण्याचा काही न्याराच प्रकार या झुडुपात आढळतो. त्यामुळंच 150 ते 200 वर्ष हे झुडूप जगतं. जोजोबा पीक अतिशय हलक्या माळरानाच्या वालुकामय जमिनीत चांगलं वाढतं. जुन्या चांगल्या जमिनीत 3-4 पट जास्त उत्पादन देतं. चोपणाच्या करलाच्या जमिनीतही हे पीक येऊ शकेल. उष्ण ते समशीतोष्ण म्हणजे 32 ते 42 डिग्री सेंटीग्रेड तापमान योग्य असतं. फक्त 5 इंच ते 10 इंच पाऊसमान असणाऱ्या दुष्काळी भागात जोजोबा जगतो, वाढतो, उत्पादन देतो. जोजोबाची अभिवृद्धी सरळ बी लावून, बियांपासून रोपं तयार करून, रोपाद्वारे छाट कलम पद्धतीनं आणि उती संवर्धित रोपाद्वारे केली जाते. 4 ते 5 महिने वयाची फुटभर उंचीची रोपे पुनर्लागणीस योग्य राहतात. 4 बाय 2 मीटर अंतरावर खड्डे घेऊन छाट कलमाद्वारे तयार केलेली रोपं लावणं फायद्याचं ठरतं. कारण मादी आणि नर यांचं प्रमाण 1:9 असंच असावं लागतं. मग त्यात 9 मादीची रोपं लावली तर 10 नराचं. या पद्धतीनं किंवा 9 ओळी मादीच्या लावल्यानंतर 1 ओळ नराची अशा पद्धतीनं लागण करावी लागते. छाट कलम नर झाडापासून आणि मादी झाडापासून सुरुवातीला त्यानुसार तयार करता येतात. उती संवर्धित रोपाद्वारेही लागण करता येते. या अंतरानुसार 4 बाय 2 एकरी 450 मादी तर 50 नराची झाडे लागतात. सुरुवातीला पाणी पुरवठा करावा, त्यानंतर गरज पडत नाही. 4थ्या वर्षी उत्पादन मिळतं. पण 7-8 वर्षांनी खरं उत्पादन सुरू होतं. निर्यातीला खूप मोठा वाव आहे. जोजोबाची वैशिष्ट्य आणि महत्व पाहायचं झालं तर

0: जिथं दुसरं काही येत नाही तिथं जोजोबा येतो. सर्वात जास्त उत्पन्न देणारं झुडूप दुष्काळी भागात, तसंच बागायत भागात येणारं हे झुडूप कमी वृष्टी, अतिवृष्टी, वादळ, धुकं, कडक थंडी, कडक उन्हाळा म्हणजे कोणत्याही नैसर्गिक स्थितीत येतं. पाणी
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण जोजोबा वनस्पतीविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता अक्षता अन्नदाते यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: ऐक ग,
4: काय झालं?
3: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
4: आहे. अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
3: आणि फोन नंबर
4: 93-72-99-29-36.
3: 93-72-99-29-36.
5: पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 beds अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, सकाळचे 7:15 ऐकूया कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
6: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
7: लग्नहून बरीच वर्ष झालेत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
6: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
7: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
6: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
8: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हटला तर गचकर्ण. तर आज गचकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गचकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गचकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गचकर्ण आजार आहे, हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गचकर्ण असतं काय. गचकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं? जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकार शक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला काय येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला अशाने त्याला सबसाईड व्हायच्या ऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्त्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते? 2 टाईम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ॲग्रिवेट होतं, कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आताच आपण त्वचा विकार याविषयी डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात.
6: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे

0: हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरा मागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर।
1: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून।
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
3: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
4: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमते पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता।
5: संपर्क 70 286 88 891। मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील।
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय,
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल।
6: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
0: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, साबेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: ऐकूया त्रिमुखे हॉस्पिटल परिसर।
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर। पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल।
1: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर। संपर्क 94-222-80-380।
2: कार्यक्रमात आज ऐकूया पावसाळ्यातील पर्यटन याविषयी माहितीचा भाग दुसरा।
3: नमस्कार श्रोतेहो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे। नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही। पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते। म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात। पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रृंगारलेला असतो। नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रवाहित होतात। हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते। सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे। महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल। पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो। त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे। याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत। चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा। तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावी। पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे। त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव

0: जागृती केली पाहिजे, जसे की डोंगर, दऱ्या आणि कडीकपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्या
1: त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात आताच आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी माहितीचा भाग दुसरा ऐकलात. सादर करते होते सदानंद कांबडी.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठे रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
2: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीय?
3: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
5: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
6: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
5: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
6: फोन नंबर 02412335315,
5: मोबाईल 960 44 988 36.
1: 6:55 झालेत. ऐकूया मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
7: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
7: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
7: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक बाळ कुणाल अहिरे. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. सुधारित पीक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत सहभागी व्हा, संचालक आवटे. केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, खासदार वाघचौरे. एक कुटुंब एक झाड उपक्रमाचं अनुकरण करावं, आयुक्त डांगे. श्री क्षेत्र भगवानगडाच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान. आणि निलेश उचाळे यानं राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पटकावलं कांस्य पदक. घडामोडी सविस्तर. राज्यात सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, चालू खरीप हंगामात सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी झाल्यास नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै 2026 पूर्वी या योजनेत सहभागी व्हावं, असं आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक विनय कुमार आवटे यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत आणि पारदर्शकपणे मिळावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश खासदार तथा दिशा समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघचौरे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय आणि नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार निलेश लंके, आमदार विवेक कोल्हे आणि जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आदी उपस्थित होते. अहिल्यानगर शहरात एक कुटुंब एक झाड या अभिनव संकल्पनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला घरपोच आंब्याचं रोप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हरित प्रभाग उभारण्याच्या दिशेनं हा उपक्रम स्तुत्य असून, या उपक्रमांचं नगरसेवक आणि नागरिकांनी अनुकरण करावं, असं आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं.

0: नगरसेवक संपत बारसकर यांच्या पुढाकारातून पवन नगर इथं या अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक श्री संत भगवानबाबा यांनी नारायणगडावर असतानाच मराठवाड्यातून पहिला पायी पालखी सोहळा प्रारंभ केला होता. हीच परंपरा कायम राखत भगवानगडाच्या पालखीचं आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान झालं. यावेळी श्रीगुरु न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री, गडाचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण कृष्णा महाराज शास्त्री, आमदार मोनिकाताई राजळे आणि प्रतापराव ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते. हरियाणा राज्यातील रोहतक इथं झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील पैलवान निलेश उचाले यानं 82 किलो वजन गटात देशात तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदाची कमाई केली. पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. सुधारित पीक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत सहभागी व्हा, संचालक आवटे. केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, आमदार वाकचौरे. एक कुटुंब एक झाड उपक्रमाचं अनुकरण करावं, आयुक्त डांगे. श्री क्षेत्र भगवानगडाच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान आणि निलेश उचाळे यानं राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पटकावलं कांस्यपदक. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत, ऐकूया आजचा सुविचार. चांगल्या व्यक्तींची कधीही परीक्षा घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते दुखावले तर जातातच, पण कायमसाठी तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून सुद्धा जातात. हा होता आजचा सुविचार.
2: श्रोत हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 वाजता 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा.
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा, चितळे रोड अहिल्यानगर.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
4: श्रोते हो, हे एक निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, बुधवार दिनांक 15 जुलै 2026 म्हणजे उद्या प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे संधेवात.

0: कारणं, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 किंवा 02-42-36-72. श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
1: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
0: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
1: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
0: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
1: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
0: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
1: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
0: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
1: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
0: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
1: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
0: तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम स्नेह संवाद.
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात, शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.

0: श्रोते हो राकट देशा कणखर देशा दगडांचा देशा
1: नाजूक देशा कोमल देशा फुलांचाही देशा
0: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र
1: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
1: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती
2: शंभर अंश एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.

0: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी।
1: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे। कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल।
0: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी।
2: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी।
0: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी।
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: सकाळचे 7:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छतेसाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासाठी 90,000 कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. या अंतर्गत खरीप हंगामातील 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा ऍग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे. राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद असलेल्या वसतिगृहांना गेली 4 वर्ष

सरकारी अनुदान मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 वसतिगृह असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर काल एक नवा विक्रम नोंदवला गेला. दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचा तिसरा क्रमांक आहे. 2014 ते 2019 या कालावधीत पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले वसंतराव नाईक यांच्यानंतरचे ते दुसरे मुख्यमंत्री आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची

0: 19 या कालावधीत पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले वसंतराव नाईक यांच्या नंतरचे ते दुसरे मुख्यमंत्री आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नाशिक जिल्हा हा खरीप पिकांचा मानला जातो. यंदा खरीप हंगामाचं 640,550 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. मात्र जून महिना कोरडा गेला, त्यानंतर 11 जुलै पर्यंत केवळ 2 वेळाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे यंदा पेरणीच्या कामांनी हवा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 280,000 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे खरीपाचा हंगाम यंदा लांबणार असं दिसत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या पावसानंतर पेरणीत वाढ झाली. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीला वेग आला होता. मात्र पावसाने पुन्हा मोठा खंड दिला. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% पेरण्या झाल्या असून इतर तालुक्यांमध्ये संथ गतीने पेरणी सुरू आहे. यंदाच्या खरीपातही मका तसेच सोयाबीनचं क्षेत्र वाढणार आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये मका आणि सोयाबीनची पेरणी केवळ 10-12% इतकीच झाली आहे. आता पुन्हा पावसासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: राज्यातील नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी येत्या 20 जुलैपासून सैन्य अग्निवीर भरती मेळावा सुरू होणार आहे. हा मेळावा ठाण्यातल्या मुंब्र्यामधल्या मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार असल्याचं सैन्य भरती कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारं अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान काल सकाळी सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. राजश्री भोसले, माधवी सरवडे, नंदा पवार अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावच्या रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. या अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रीरामपूरमध्ये एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची किरकोळ कारणामुळे गुंडांनी हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत श्रीरामपूर बंद पुकारला आहे. या गुंडावर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटनस्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, व्यावसायिक अशा 25 जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1985 ते 1995 या काळात तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7-3 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला.

0: भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सद्घरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. स्मृती मंधानानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 7:20 झालेत. ऐकूया काही निवेदनं.
2: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
3: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
2: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं. बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
3: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
2: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
1: श्रोतेहो, हे एक निवेदन आहे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर अंतर्गत असलेल्या सर्व सैनिकी मुलामुलींचं वसतिगृह अहिल्यानगर, कोपरगाव, श्रीगोंदा, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉन या ठिकाणी करार पद्धतीनं कंत्राटी स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार आणि सफाई कामगार पदं भरण्याबाबत. श्रोतेहो, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलामुलींचं वसतिगृह, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉन मध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार उमेदवारांची नियुक्ती करायची आहे. या पदांसाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. तसंच उमेदवार निर्व्यसनी असणं आवश्यक आहे. चौकीदार कामाचा कालावधी 24 तासांचा असेल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2026 अर्ज मागवण्यात आलेले आहेत. या अर्जांसोबत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडायच्या आहेत. उमेदवाराचं वय 45 वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक आणि नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलेलं आहे. निवेदन संपलं. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.
4: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
5: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
6: भारत हमको जान से प्यारा है.
4: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

शंभरांश एकमेका हर्ट्सवर हे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी ऐकूया दिलखुलास, हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षासाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे. तरुण पिढी, आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकही काढत आहे, पण तरीही अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आणि ती संख्या ना शब्दाने वाढणार नाहीये, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय आहे, याच्यातनं नोकरीपेक्षा मला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
0: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं.
1: नाही, बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एल निनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणार आहे, सॉल्व्ह करणार आहे, तर असं अजिबात नाही आहे. एक चळवळ आहे, तर या प्रक्रिये

0: मधनं जर तरुणांना तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काही काही गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दाने हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील. ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय मी म्हणतोय माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
1: सगळेच शेतीकडे वळतील. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
0: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात टिपिंग पॉइंट, म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉइंटला न्यायचंय की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील. मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन, कापूस, जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत. आणि तेव्हाच शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
1: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
0: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच आहे, पण तसं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येत आहे की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून, म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत. कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो
0: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो.

0: की एक महिला होती म्हणजे मला नाव आता लगेच लक्षात येत नाही आणि कदाचित सर्वांसमोर नाव घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा, खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान, जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी आता एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे.
1: okay.
0: ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं सहक्षेपित केला.

शंभरांश एकमेगा हर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचं सकाळचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेत. आनंद घेऊया सुगम संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत अशोकजी परांजपे यांच्या गीतानं. स्वर सुमन कल्याणपूर यांचा आणि संगीत दिलंय अशोक पत्की यांनी.

श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं गीत. स्वर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे आणि संगीत दिलंय

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं. मंगेश पाडगावकर यांचं संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सुगम संगीत आपण पुन्हा ऐकू शकता आज सकाळी 10:15 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:50 झालेत. ऐकूया गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर बरा होऊ शकतो.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी. श्रोते हो, तुम्हाला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही माहिती हवी असेल, तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला उपचार घ्यावयाचे असतील तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-67-75 0241-232-67-75. डॉक्टर, आपण कॅन्सर बद्दलची बरीशी माहिती घेतली या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो प्रत्येक रुग्णापुढे की या आजाराचे उपचार काय आहेत, म्हणजे शस्त्रक्रिया किंवा आणखी काय काय असू शकतात, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: आता एकदा कॅन्सरचं जेव्हा निदान पूर्ण होतं त्यानंतर त्याची स्टेज म्हणजे अवस्था ठरवली जाते आणि त्यानंतर उपचारांचं नियोजन केलं जातं. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे उपचार आहेत त्यामध्ये शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन आहे, त्याचबरोबर कॅन्सरची इंजेक्शनं ज्याला आपण कॅन्सर केमोथेरपी म्हणतो ते आहे, त्याचबरोबर किरणांचा वापर केला जातो म्हणजे त्याला आपण रेडिओथेरपी, कॅन्सरची रेडिओथेरपी असं म्हणतो, आणि त्याचबरोबर इम्युनोथेरपी असंही कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये आहे. इम्युनोथेरपी म्हणजे आपली कॅन्सरची प्रतिकार शक्ती वाढवणं आणि ही सुद्धा त्याच्यामध्ये वापरली जाते, ज्यालाच आपण टार्गेट थेरपी असंही म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपचार पद्धती यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये जर आपण आता जी रक्ताची कॅन्सर आपण जर घेतली त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नसते, तो रक्तामध्ये कॅन्सर असतो, म्हणून आपण तपासण्यात घातल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी कॅन्सरची केमोथेरपी जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपचार पद्धती वापरली जाते. अगदीच थोड्या प्रकारामध्ये रेडिएशनसुद्धा वापरलं जातं, परंतु जे गाठीचे कॅन्सर आहेत मग वेगवेगळ्या अवयवाचे अनेक कॅन्सर असतील, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत ज्या ज्या ठिकाणी कॅन्सरच्या गाठी असतात ते त्या ठिकाणी गाठीच्या कॅन्सरसाठी शस्त्रक्रिया ही सर्वात महत्त्वाची उपचार पद्धती ठरते आणि तीसुद्धा कधी त्याची अवस्था लवकरची असेल म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये असेल तरच शस्त्रक्रिया आपल्याला करता येते आणि या शस्त्रक्रिया करताना ती गाठ पूर्णपणे काढून टाकली जाते, त्याच्या अवशेष त्याच्या शेजारचा भागसुद्धा तो काढला जातो. त्याचबरोबर कॅन्सरचं पसरणे हा गुणधर्म असतो, मग शेजारच्या गाठीमध्ये जो कॅन्सर गेला असेल, समजा स्तनाचा कॅन्सर असेल तो बगलेतल्या गाठीमध्ये जात असतो, तोंडाचा कॅन्सर हा मानेतल्या गाठीमध्ये जात असतो, अशा प्रकारच्या जवळच्या गाठीसुद्धा काढून टाकाव्या लागतात. म्हणजे हे रॅडिकल सर्जरी ज्याला आपण रॅडिकल प्रोसिजर असे म्हणतो, अशा प्रकारचे ऑपरेशन आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागते की ज्यामध्ये कॅन्सरची मूळ गाठ आणि जवळच्या पसरलेल्या ठिकाणच्या गाठी हे सगळंच आपल्याला त्या ठिकाणी शस्त्रक्रियेमध्ये काढून टाकावं लागतं. अशी शस्त्रक्रियेची एक महत्त्वाची उपचार पद्धती आहे
1: जी करणं गरजेचं आहे,
2: गरजेचंच असतं.
1: आणि तुम्ही जे सांगितलं की आसपासचाही भाग काढावा लागतो कारण कॅन्सर थोडा जरी राहिला शरीरात तर तो पुन्हा त्याचं रौद्र रूप धारण करू शकतो, पेक्षा त्या प्रकाराला म्हणजे तेवढ्या भागाला काढलेलं हे कधी पण उत्तम. अर्थात हेही योग्य वेळेत असेल किंवा तुम्ही जसं सांगितलं ती अवस्था असेल तर स्टेज त्या स्टेजमध्ये मुख्यत्वे करून कुठली स्टेज, पहिली दुसरी का?
2: पहिली आणि दुसऱ्या स्टेजमध्ये आपण कॅन्सरचा शस्त्रक्रिया आपण करू शकतो, त्यामुळे म्हणजे आपल्याला ते काढता आलं पाहिजे, कुठलाही प्राणघातक भाग काढायला लागू नये हे त्याच्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. आपल्याला जेव्हा आपण काढत असतो याच्यामध्ये त्या रुग्णाचा प्राण हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, प्राण सांभाळणे, मग प्राणाला धोका होणार नाही इथपर्यंत आपण ऑपरेशन करू शकतो. परंतु कॅन्सर जर वाढलेला असेल, तिसरा चौथा

0: त्या वस्त्राला तर तो काही नसामध्ये गेलेला असतो, म्हणजे आपल्याला तो काढू शकत नाही आपण, कारण आपण तसा काढायचा प्रयत्न केला तर पेशंटच्या प्राणालाच धोका पोहोचू शकतो. मग आपल्याला प्राण तर वाचवायचे आहेत आणि आजारही कमी आपल्याला काढून टाकायचा आहे, त्यासाठी लवकरची अवस्था असणंही जास्त गरजेचं असतं.
1: बरोबर.
0: म्हणून पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण पूर्णपणे शस्त्रक्रिया करून आपण त्यांना कॅन्सर मुक्त त्या ठिकाणी करू शकतो, अर्थात त्यानंतरही बाकीचे उपचार हे घ्यावेच
1: लागतात. उपचारांबद्दल तर आपण पुढच्या भागात बोलणारच आहोत, पण श्रोते आपल्याला शस्त्रक्रिया किंवा कॅन्सरबद्दल आणखी काही मार्गदर्शन हवं असेल किंवा आपल्याला आपल्या जवळचे कोणी रुग्ण असतील त्यांना दाखवायचं असेल तर डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड यांना आपण अवश्य दाखवा. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावडी रोड, अहिल्यानगर इथं. त्यांचा फोन नंबर लिहून घ्या, 0241-232-6775. आजच्या पुरते या कार्यक्रमात थांबूयात, जाणून घेऊयात कॅन्सरबद्दल आणखी काही पुढच्या भागात. धन्यवाद.
2: गरुड हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर बरा होऊ शकतो आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
4: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट, शिवाय सुटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
3: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
5: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
5: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
5: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो, 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: श्रोते हो, लक्षात असू द्या, उद्या रात्री 9 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमाचा विषय आहे संधिवात कारणं, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या रात्री 9-10 आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 किंवा 2-42-36-72. निवेदन संपलं.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 0241-235-3515.
7: मोबाईल 960-44-988-36.
9: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
10: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
9: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
10: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
9: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, हे एक निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधूंनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 7:30-8 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 किंवा 2-42-36-72. श्रोते हो, हे होते निवेदन कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz

0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
0: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही.
1: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
2: जय

0: भारत का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: श्रोते हो 100.1 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। सकाळचे 8:15 वाजलेत। ऐकूया मॅक्युअर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आरोग्यावर बोलू काही।
2: नमस्कार। जग फार सुंदर आहे पण मनुष्यांनी आपल्या वाईट सवयींनी म्हणजे ॲडिक्शन्सनी फार विद्रुप्त सगळ्या समाजामध्ये पसरवली आहे आणि परिणाम काय होतो तर परिणाम हे बघू शकता आपण की याचा रूपांतर कॅन्सरमध्ये होतं आणि कशामुळे होतं तर हे तंबाखूमुळे होतं।
3: तंबाखूमुळे कॅन्सरचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय। श्रोतेहो तुम्हाला लक्षात आलं असेलच आजच्या भागात आपण मुखाचा कर्करोग अर्थात ओरल कॅन्सर याविषयी बोलणार आहोत। नमस्कार श्रोतेहो, मी नितीन जावळे आणि आपल्याशी संवाद साधतायत मॅक्युअर हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे सर। श्रोतेहो कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही समस्या काही प्रश्न असतील किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा डॉक्टर सतीश सोनवणे मॅक्युअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर। फोन 911-222-0729 911-222-0729 9112-222-0729। तर सर ओरल कॅन्सर विषयी तुम्ही बोलत होतात आणि तंबाखूमुळे तो खूप वाढतोय काय सांगाल?
2: आता तंबाखू हा आपल्या समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे खास करून कॅन्सरसाठी। मग ही तंबाखू आपली गरज आहे का, ही आपली नेसेसिटी आहे का, हे आपलं फूड आहे का? नव्हे। पण तरी सुद्धा तंबाखूमुळे इतके जीव जातात की आज आपण जर बघितलं तर भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाण जे आपण कॅन्सरचं बघतो ते तंबाखू सेवनाशी निगडीत आहे। 40% कर्करोग भारतातले हे तंबाखू सेवनाशी निगडीत आहे। यामुळे मुखाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग अशा 40 विविध अवयवांना हा कर्करोग होऊ शकतो। म्हणजे तंबाखूचं सेवन निश्चितच आपण कर्करोगाकडे घेऊन जातो हे आपल्याला माहिती पाहिजे। तंबाखू सेवनाचे विविध प्रकार आहेत, म्हणजे उदाहरणार्थ सिगारेट म्हणा, बिडी म्हणा, पान तंबाखू, गुटखा, मिश्री तंबाखूजन्य अन्य पदार्थही आहेत, आजकाल ई सिगारेट पण आहेत। अशा सर्व प्रकारामुळे तंबाखूचं सेवन कोणत्याही स्वरूपात असू द्या त्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो। आपण जर बघितलं तर भारतामध्ये 25 कोटी लोक तंबाखूचं सेवन करतात तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2.5 कोटी लोक तंबाखूचं सेवन करतात। मग ह्या सर्व तंबाखू खाणाऱ्यांमध्ये कॅन्सर होऊ शकतो का असं मी बिलकुल म्हणत नाही, पण यामध्ये आपण जर बघितलं तर तंबाखू सेवनामुळे फक्त कॅन्सरच नव्हे तर कॅन्सर व्यतिरिक्त फुफ्फुसाचा आजार, त्याच्यानंतर हृदय विकार, त्याच्यानंतर मेंदूचे विकार आपण त्याला स्ट्रोक म्हणतो, त्याच्यानंतर रक्तवाहिन्यांचे विकार असे विविध शरीरावरती अपाय होऊ शकतात हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे।
3: अगदी खरंय सर, पण तंबाखूमुळे कॅन्सर होतो त्याची लक्षणं रुग्णामध्ये काय काय आढळतात?
2: माणूस तंबाखू ज्या ठिकाणी ठेवतो किंवा तंबाखूच्या व्यतिरिक्त काही त्याला गुटखा खाण्याची सवय असेल किंवा तंबाखूच्या व्यतिरिक्त चुना किंवा सुपारी म्हणा किंवा एखाद्या माणसाला असं अणकुचित दात असेल अशा गोष्टींमुळे काय काय होऊ शकतं आणि ती कॅन्सरची लक्षणे असू शकतात हे आपण समजलं पाहिजे। कॅन्सरच असला पाहिजे असं नाही, कॅन्सरची पूर्वावस्था पण असू शकते, म्हणून ह्या लक्षणांकडे आपण जरूर लक्ष देणं गरजेचं आहे। त्यात सर्वात प्रथम आपण जे बघायला पाहिजे ते म्हणजे तोंडामध्ये एखादा कोणाला पांढरा डाग आहे का, त्याला आपण ल्युकोप्लेकिया म्हणतो। म्हणजे ज्या ठिकाणी खास करून तंबाखू ठेवतात त्या ठिकाणी तंबाखू ठेवून ठेवून त्या आतमधल्या म्युकोजा किंवा आतली त्वचा असते त्याच्यावरती प्रादुर्भाव होऊन ती त्वचा पांढरी पडते, तिथं पांढरा चट्टा तयार होतो, त्याला आपण म्हणतो ल्युकोप्लेकिया। त्याचप्रमाणे आपण तोंडामध्ये एखादा लाल चट्टा आहे का, त्याला म्हणायचं इरिथ्रोप्लेकिया। त्यानंतर सब म्युकोस फायब्रोसिस, ज्याच्यामध्ये आपण तंबाखू खाऊन खाऊन आतमध्ये म्युकोजाला सारखी इजा होऊन त्या ठिकाणी सगळे फायब्रस बँड तयार होतात त्याच्यामुळे तोंड उघडत नाही, याला आपण ट्रिसमस म्हणतो। म्हणजे एखाद्या माणसाला तंबाखू किंवा गुटखा किंवा सुपारी खाऊन तोंड उघडत नाही याला आपण सब म्युकस फायब्रोसिस हे लक्षण आपण दिसतं। ह्या लोकांमध्ये फार अवघड असतं की आतमध्ये एखादा प्रादुर्भाव झाला, म्हणजे ल्युकोप्लेकिया झाला, युथ्रोप्लेकिया झाला, एखादी जखम झाली किंवा एखादी गाठ आली ते लोकांना समजू शकत नाही, खास करून अशा लोकांमध्ये ज्यामध्ये तोंड उघडत नाही अशा लोकांमध्ये फार काळजी घेऊन आपण तपासणी करून घेणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे तोंडामध्ये एखादी जखम आहे ती लवकर बरी होत नाहीये, म्हणजे एखादा जखम झाली आपण डॉक्टरांकडलो ट्रीटमेंट घेतली, अँटीबॉडीज घेतल्या किंवा व्हिटॅमिन्स घेतल्या तरी सुद्धा काही फरक पडत नाही अशी एखादी जखम असेल, पुन्हा सांगतो तोंडामध्ये पांढरा डाग, तोंडामध्ये लाल चट्टा, म्हणजे ल्युकोप्लेकिया आहे का, इरिथ्रोप्लेकिया आहे का, तोंड पूर्णपणे उघडत नाही, म्हणजे सब म्युकस फायब्रोसिस ट्रिसमस झालंय का, किंवा जखम आहे ती जखम भरत नाहीये, या चार गोष्टी आपण मुख्यत्वे करून आपण हे तपासलं पाहिजे.
3: खरंय सर की आपण जर खबरदारी घेतली तर कॅन्सर हा आजार आपण दूर ठेवू शकतो. आणि श्रोते हो, तंबाखू सेवन हे कधीही शरीराला हानिकारकच ठरतं. फक्त कॅन्सरसाठीच नाही तर त्यामुळे अनेक आजार आपले वाढू शकतात हे सरांनी सांगितलं. सर, आजच्या भागापुरतं आपण इथेच थांबूयात. श्रोते हो, तुम्हाला सुद्धा काही सल्ला मार्गदर्शन

0: असेल तर नक्की संपर्क करा मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर आणि फोन 911-222-0729. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात.
1: मॅक केअर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम आरोग्यावर बोलू काही आताच आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:20 झालेत. आनंद घेणार आहोत मिश्र संगीताचा. श्रोतेहो, तत्पूर्वी एक आठवण. आज आहे मंगळवार, तेव्हा हॅलो गीत बहार या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सुरू झालेलं आहे. आपणही 02-241-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपल्या आवडीचं हिंदी किंवा मराठी गीत आम्हाला कळवू शकता. श्रोतेहो, आता आनंद घेऊया मिश्र संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया संन्यस्त खड्ग या नाटकातल्या शंबा शास्त्री यांच्या नाट्यपदानं. स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा आणि संगीत दिलंय वझे बुवा यांनी.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं शंबा शास्त्री यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संन्यस्त खडग नाटकातल्या या नाट्यपदासाठी संगीत होतं वझे बुवा यांचं.
1: अहो अहो काय होत आहे तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते हे पूर्णवेळ कार्यरत आहेत
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर.

0: तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर,
2: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
3: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सुटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
2: जामगावकरांइतकंच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823-852-852.
6: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
0: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
7: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया भा. रा. तांबे यांचं बालगीत.

0: भा रा तांबे यांचं बालगीत आपण ऐकलं, गायलं होतं फय्याज आणि कैलाशनाथ जयस्वाल यांनी.
1: काय झालं?
2: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
1: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
2: हो ना,
1: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
2: कुठे भेटतील त्या?
1: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
2: आणि फोन नंबर
1: 93-72-99-39.
2: 93-72-99-39.
3: पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमते पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
6: संपर्क 70-286-88-891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.

0: विरहित प्रथमेश मसाले।
1: मिश्र संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। श्रोते हो, सकाळचे 8:30 वाजतायत, ऐकूया मराठी राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून।

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू. 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित, व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या OMR शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विना परतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग 3 रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी

खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोर्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या दोन टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य सहा जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फू क्वाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू. 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत

0: भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो सकाळचे 8:40 झालेत. ऐकूया कार्यक्रम फिरस्ती. श्रोतेहो आजच्या फिरस्ती या कार्यक्रमात ताडोबाची सफर केलेल्या गौरी जोशी यांच्याशी वंदना साबळे आणि अंजली बडवे यांनी साधलेला संवाद ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो,
1: फिरस्ती कार्यक्रमात अपना सर्वांच स्वागत आहे।
0: श्रोते हो, खूप खूप स्वागत आहे फिरस्ती या कार्यक्रमात। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण प्रवास करणार आहोत महाराष्ट्राच्या विदर्भ भागातल्या निसर्ग समृद्ध आणि जैव विविधतेनं नटलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा, जिथे जंगलाचा प्रत्येक श्वास जीवन जगण्याची आपल्याला साक्ष देतो आणि वाघांचं अस्तित्व निसर्गाच्या संतुलनाचं प्रतीक ठरतं। घनदाट जंगल, शांत सरोवर, विविध पक्षी प्रजाती आणि मुक्त संचार करणारे वन्य प्राणी, या साऱ्यांनी नटलेला ताडोबा केवळ पर्यटन स्थळ नसून तो निसर्ग संवर्धनाचा जिवंत वारसा आहे।
1: श्रोते हो, निसर्ग आपल्याला अगदी भरभरून देत असतो आणि हे निसर्गाचं देणं अनुभवायचं असेल तर नक्कीच आपल्याला फिरस्ती करण्यासाठी बाहेर पडावं लागेल। आता वर्षा ऋतूची सुरुवात होते, खरं तर वर्षा ऋतूला थोडासा उशीर झालेला आहे, परंतु जेव्हा ही वर्षा ऋतू बरसेल तेव्हा सगळीकडे हिरवाईनं सर्व परिसर नटणार आहे आणि हा परिसर पाहण्यासाठी, हा निसर्ग अनुभवण्यासाठी प्रत्येकानं फिरस्ती करायला पाहिजे। तेव्हा श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ताडोबाला प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या आमच्या पाहुण्यांशी संवाद साधणार आहोत। त्यांच्या अनुभवातून आपण जाणून घेणार आहोत जंगलातील वास्तव, सफारीचे क्षण, वन्यजीवनाचं महत्त्व आणि संवर्धनाची जबाबदारी। तर श्रोते हो, निसर्गाचा हा रोमांचक आणि प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात आपली मैत्रीण गौरी जोशी हिच्याकडनं।
0: तेव्हा गौरी जोशी, आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे।
2: नमस्कार।
0: ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा जो आहे, तर तुम्ही आता नुकत्याच तिथे जाऊन आलेले आहे,
2: हो,
0: त्याला भेट दिलेली आहे, आता त्याविषयी आपल्या सगळ्या श्रोत्यांना आपण फिरस्ती करून आणूयात।
2: अगदीच, ताडोबाची सफर करायला सगळेजण तयार आहोत।
0: बरोबर।
2: तर हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे, वन्यजीव प्रेमी आणि निसर्ग प्रेमींसाठी खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि या ताडोबा राष्ट्रीय उद्यानालाच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या नावानी ओळखलं जातं। अंधारी नावाची तिथे नदी आहे आणि त्या नदीवरून या प्रकल्पाला नाव पडलंय की अंधारी व्याघ्र प्रकल्प। मुळात महाराष्ट्रातल्या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे। आता कुठेही फिरायला जायचं असेल तर कसं जाता येईल आणि आपल्याला हा प्रवास जो आहे तो कसा करायला आवडेल, काय सोपं आणि सुटसुटीत पडेल याचा विचार आपण प्रत्येकजण करत असतो।
0: आणि मला असं वाटतं गौरी जोशी, आता तुम्ही त्याबद्दल सांगावं। सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये ताडोबाला जावं हा विचार कसा आला?
2: मुळात ना जंगल सफारी करायला मला खूप आवडतं।
0: अच्छा।
2: आणि याच्या आधी गुजरात मधली गिरची जंगल सफारी आम्ही केलेली होती। गिरची जंगल सफारी केल्यानंतर पासून, आता या गोष्टीला जवळजवळ 4-5 वर्ष झाली, तेव्हापासून आमचं चाललं होतं की आपल्याला ताडोबाला एकदा भेट द्यायची। मग आता तेव्हापासून जे मनात घोळत होतं, तर यावेळच्या उन्हाळ्यामध्ये असा विचार केला की आपल्याला प्रत्यक्षामध्ये जायला हरकत नाहीये, सगळ्या गोष्टी छान जुळून येत होत्या आणि जायला जमत होतं।
1: अच्छा। हां, ताडोबाला जायचं नियोजन तर झालं, पण या ठिकाणी जाण्यासाठी जे काही पूर्वतयारी आहे, मग प्लॅन्स असतील किंवा त्या ठिकाणी जायचं कसं, नकाशा असेल व्यवस्थित,
2: बरोबर,
1: तर नक्कीच आपण त्या ठिकाणी सुरक्षित पोहोचू शकतो। तर श्रोत्यांना आपण सांगूया की तुम्ही त्या ठिकाणी गेल्या कशा।
2: अच्छा, बरोबर आहे।

0: खंडोबाला जाण्यासाठी साधारणपणे आपल्याकडे 3 पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्यातला पहिला अगदी साधा सोपा पर्याय म्हणजे बाय रोड आपण आपली कार घेऊन आपली गाडी घेऊन आपण जाऊ शकतो. दुसरा एक प्रवासाचा पर्याय म्हणजे आपण विमानाने फ्लाईटने आपण जाऊ शकतो. की समजा आपण अहिल्यानगरमध्ये आहोत तर इथून पुण्याला आपण जाऊ आणि पुणे ते नागपूर असा विमानाने प्रवास आपण करू शकतो. आणि प्रवासाचा तिसरा पर्याय म्हणजे आपण रेल्वेने सुद्धा जाऊ शकतो. ताडोबाचे तिथून चंद्रपूर रेल्वे स्टेशन जे आहे तर ते अगदी जवळचं रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनपासून आपण टॅक्सी किंवा बसनी ताडोबाच्या अभयारण्यापर्यंत पोहोचू शकतो. आता या 3 पर्यायमधला आम्ही जो पर्याय निवडला होता तो म्हणजे आम्ही इथून आपल्या अहिल्यानगरवरून पुण्यापर्यंत कारनी गेलो आणि तिथून पुणे ते नागपूर असा विमानाने आम्ही हा प्रवास केला.
1: विमानाचा हा जो प्रवास आहे तर त्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला?
0: अच्छा, एक साधारणपणे 1 ते 1.25 तासाचा हा विमानाचा प्रवास आहे आणि हा 1.25 तासाचा साधारणपणे विमान प्रवास केल्यानंतर आपण नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुण्यावरून पोहोचतो. अगदी याच पद्धतीने 1.25 तासामध्ये आम्ही नागपूरच्या एअरपोर्टला पोहोचलो, गाडी बुक केली होती आणि गाडीनी आम्ही ताडोबा राष्ट्रीय उद्यानाजवळ पोहोचलो.
2: बरं, आता गौरीताई तुम्ही सांगितलं की तुम्ही तिथं पोहोचलात ताडोबाला, पण तिथं मग राहायची वगैरे काय व्यवस्था का त्याचंही अगोदर काही नियोजन करावं लागतं?
0: ताडोबाच्या तिथे MTDC रिसॉर्ट जे आहे तर तिथे आम्ही रूम्स बुक केल्या होत्या. MTDCचा कॅम्पस हा तिथला अतिशय सुंदर आहे, स्वच्छ आहे, पाहण्यासारखा आहे आणि तिथल्या ज्या MTDCच्या रूम्स आहेत तर त्या सुद्धा अगदी स्वच्छ आणि छान आहेत.
2: पण मग हे बुकिंग ऑनलाईन सुद्धा होऊ शकतं?
0: रिसॉर्टचं जे बुकिंग आहे MTDC रिसॉर्टचं हे बुकिंग ऑनलाईनच करावं लागतं.
2: अच्छा.
0: आणि ते आपण जेवढं लवकर करू आपलं जायचं नियोजन ठरल्यानंतर.
2: साधारण किती दिवस अगोदर करावं लागतं?
0: साधारणपणे 3 महिने आधी जर आपण बुकिंग केलं तर आपल्याला ते खात्रीशीर मिळू शकतं. आता या MTDCच्या बरोबरीने काही तिथे खासगी हॉटेल्स पण आहेत की तिथे सुद्धा राहायची व्यवस्था याच्यामध्ये होऊ शकते.
2: अच्छा.
0: तर आपल्या आवडीनुसार आपण तो पर्याय निवडू शकतो.
2: सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जाऊन आलात.
0: बरोबर.
2: तर साधारणपणे कुठला ऋतू चांगला?
0: कसं असतं की प्रत्येक ठिकाणी जाताना ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय तिथला जाण्याचा बेस्ट सीझन कोणता
2: ते बघावं लागतं.
0: आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा जाणार आहोत तेव्हा आपल्याला तिथे काय एक्सप्लोअर करायचंय.
2: बरोबर. ते महत्वाचं.
0: ते महत्वाचं आपल्याला काय पाहायचंय.
1: आणि आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बरीचशी माहिती कलेक्ट करू शकतो, त्यानुसार प्लॅन करू शकतो.
0: अगदी बरोबर आहे. आता आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलो होतो. उन्हाळ्यामध्ये मुळात ताडोबाला तापमान खूप जास्त असतं, पण वन्यजीव पाहण्यासाठीचा हा सर्वात चांगला सीझन ठरतो. कारण जिथे जिथे पाणवठे आहेत तर तिथे तिथे पाणवठ्याच्या जवळ वाघ किंवा हे बाकीचे प्राणी जे आहेत ते पाणी पिण्यासाठी किंवा थंड जागी बसण्यासाठी गारव्यासाठी तिथे येऊन बसतात.
1: बरोबर. म्हणजे हा सीझन उन्हाळा हा सीझन योग्य आहे, योग्य आहे ताडोबाला भेट देण्यासाठी.
0: बरोबर. आता पावसाळ्यामध्ये जसं उन्हाळ्यामध्ये ताडोबाला ऊन खूप जास्त असतं, अगदी तसंच पावसाळ्यामध्ये सुद्धा ताडोबामध्ये मुसळधार पाऊस पडतो. तर त्याच्यामुळे इथे हिरवगार जंगल आपल्याला पाहायला मिळतं. पण या काळामध्ये ताडोबामध्ये भेट द्यायला आपल्याला परवानगी नाहीये. आणि राहिला हिवाळा, म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सीझन जो आहे याच्यामध्ये तापमान खूप कमी असतं आणि वन्यजीव निरीक्षण आणि पक्षी निरीक्षण या काळामध्ये सुद्धा चांगलं होऊ शकतं.
1: आता ताडोबाला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या ज्या सफारी आहेत वेगवेगळ्या, तर त्याविषयी श्रोत्यांना काय सांगाल?
0: ताडोबामध्ये 2 झोन आहेत. हे 2 झोन म्हणजे एक कोर झोन आणि दुसरा आहे बफर झोन.
2: तुम्ही कोणत्या झोन मध्ये गेलात?
0: आम्ही दोन्ही झोन मधला प्रवास केला, दोन्ही झोनची सफारी केली.
1: दोन्ही झोन मधला जो फरक आहे तो काय आहे?
0: कोर झोन जो आहे तो जंगलातला अंतर्गत भाग किंवा आतला भाग आणि बफर झोन म्हणजे जंगलाचा बाहेरचा भाग.
1: ओके.
0: आता इथे सफारी करण्यासाठी वेगवेगळी गेट्स आहेत.
2: बरं.
0: की त्या गेटमधनं आपण सफारीला जाऊ शकतो. मोहर्ली जे आहे ते कोर झोन मध्ये येतं. कोलारा, नवेगाव, आगरझरी, जुनोना, देवाडा अशी ही वेगवेगळी गेट्स आहेत. त्या गेटमधनं या वेगवेगळ्या सफारी आपण बुक करू शकतो. मग त्या कोर झोनच्या काही आहेत, मोहर्लीची जी आहे ती कोर झोनची, बाकीच्या ज्या आहेत त्या बफर झोनच्या सफारी आहेत.
1: बरोबर.
0: आता या सफारी ज्या आहेत त्याचं बुकिंग सुद्धा आपण ऑनलाईन करू शकतो.
2: अच्छा.
0: तिथे गेल्यानंतर सुद्धा आपण प्रत्यक्ष बुकिंग करू शकतो, पण तिथे आपल्याला
1: साईड म्हणून
0: कारण गेल्यानंतर बुकिंगला गर्दी आहे, बुकिंग उपलब्ध नाही असं पण कदाचित होऊ शकतं, नाराज होऊ शकतो, थांबावं लागतं.

0: सांगू शकतो. आता या ज्या सफारी आहेत तर या ओपन जिप्सीच्या सगळ्या सफारी असतात.
1: बरोबर,
0: म्हणजे हा अनुभव जो आहे
1: थ्रिलिंग
0: आहे, वेगळा आहे आणि खरंच खूप छान वाटतं. साधारणपणे सोमवार ते शुक्रवार ज्या सफारी असतात तर त्याचे रेट्स वेगळे असतात.
2: अच्छा, साधारण काय रेट्स असतात मग त्याचे?
0: सांगते, शनिवार रविवारचे रेट जे आहेत ते वेगळे असतात. आणि हे जे ऑनलाईन बुकिंग आहे ते आपण 2 महिने आधी 3 महिने आधी जसं करू तसे तसे त्याचे रेट्स डिफर होत जातात, वेगवेगळे असतात. साधारणपणे 8,000 रुपयापासून ते 15,000 रुपयांपर्यंत हे सफारीचे रेट्स असतात.
2: बरं,
0: आता 8,000 रुपये जो सफारीचा रेट आहे याच्यामध्ये एका वेळेला सफारीमध्ये 1 किंवा 2 जण आणि जास्तीत जास्त 6 माणसं 6 व्यक्ती त्याच्यामधनं प्रवास करू शकतात. हे जे चार्जेस आहेत 8,000 पासून ते 15,000 पर्यंत
2: पण हे माणशी आहेत?
0: नाही, एका सफारीचा पूर्ण चार्ज.
2: ओके,
0: हा म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये 6 जण जर असाल तर 6 जणांचे मिळून 8,000 रुपये. आणि हे जे चार्जेस आहेत याच्यामध्ये जिप्सीचे चार्जेस, ड्रायव्हर चार्जेस, परमिट चार्जेस जे आहेत, त्याच्याबरोबर गाईड असतो आपल्या बरोबर तर त्या गाईडचे चार्जेस, गेटवे चार्जेस, बाकीचे टॅक्सेस असे सगळे इन्क्लूड आहेत, अंतर्भूत आहेत. आणि साधारणपणे या सफारी ज्या आहेत जर 4 तासाच्या या सफारी असतात, म्हणजे साधारणपणे सकाळच्या वेळेचा विचार केला तर 6 ते 10 अशी सकाळच्या सफारीची वेळ आहे. आणि दुपारच्या ज्या सफारी आहेत ते दुपारी साधारणपणे 3 ते 7.
2: ओके,
0: हा अशी सफारीची वेळ, म्हणजे साधारणपणे 4 तासाची एक सफारी.
2: बर,
0: असा तो वेळ आहे.
2: बर,
0: संध्याकाळी साधारणपणे 7 वाजता सफारीची वेळ संपते त्याच्यामध्ये.
1: अच्छा,
2: ही सफारी करत असताना त्यांचे काही नियम आहेत का?
0: हो,
2: कुठले कुठले नियम आहेत? मग
0: बरेच नियम आहेत. मुळात निसर्गामध्ये जेव्हा आपण जातो, जंगलामध्ये जेव्हा आपण जातो आणि वन्यजीव पाहायला जातो, पक्षी पाहायला जातो, तेव्हा आपल्या स्वतःच्या मनाचे नियम,
2: बर,
0: संयम, या दोन गोष्टी तर महत्वाच्या आहेतच.
1: मनावर संयम असणं फार गरजेचं आहे,
0: खरी गोष्ट आहे. आणि या सफारींच्या दरम्यान 2 महत्वाच्या गोष्टींचा आपल्याला उल्लेख करावा लागेल की ते नियम तिथे पाळणं बंधनकारक आहे आपल्यावर. आणि त्याच्यातल्या या 2 गोष्टींमधला सगळ्यात पहिला महत्वाचा नियम म्हणजे आपल्याला पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकची बाटली तिथे नेता येत नाही. हा, एकतर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणाला हानी पोहोचू नये, वन्यजीवांना त्या प्लॅस्टिकचा त्रास होऊ नये. समजा जर तिथून एखाद्याकडनं प्लॅस्टिकची रिकामी बाटली फेकली गेली तर त्याचा वन्यजीवांना त्रास होऊ नये, म्हणून आपल्याला प्लास्टिकची बाटली जी आहे ती तिथे न्यायला अजिबातच परवानगी नाहीये. आपल्याला जर पाणी न्यायचं असेल पिण्यासाठी
2: त्याऐवजी काय मग,
0: तर आपण मेटलची बॉटल तिथे नेऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की तिथे आपण गेल्यानंतर रजिस्ट्रेशन काउंटरला आपलं बुकिंग दाखवायचं असतं, त्या बुकिंगच्या बरोबर आपलं आधार कार्ड तिथे चेक केलं जातं. आणि ते चेक केल्यानंतर त्या रजिस्ट्रेशन काउंटरच्या तिथे सील केलेली काचेची पाण्याची बाटली जी आहे ती आपल्याला त्यांच्याकडनं दिली जाते.
2: ओके,
1: बर, काचेची,
0: हो काचेची पाण्याची बाटली. आणि ती पण खूप आकर्षक अशी छान केली आहे की त्याच्यावर हे जे वाघ असेल किंवा बाकी जे तिथले आपल्याला आढळणारे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचं त्याच्यावर पेंटिंग केलेलं आहे, ग्लास पेंटिंग. आणि त्याचे चार्जेस सुद्धा या आपल्या आधीच्या घेतलेल्या चार्जेस मध्ये इन्क्लूड असतात.
1: मग नंतर सफारी झाल्यानंतर ती बॉटल आपण आपल्याकडेच ठेवू शकतो.
0: हो, ती आपल्याकडे
1: ठेवू शकतो आठवण म्हणून.
0: आठवण म्हणून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे तिथल्या नियमांमध्ये आहे ती म्हणजे आपला मोबाईल.
2: बरोबर,
0: तिथे मोबाईल आपल्याला न्यायला परवानगी नाही. कशासाठी? तर मोबाईल मध्ये लोक फोटो काढतात, व्हिडिओ करतात. आणि मध्ये काही तिथे अशा काही गोष्टी झाल्या की मोबाईल मध्ये शूटिंग करत असताना काही अपघात झाले,
2: बरोबर,
0: तर त्याच्यामुळे तिथे मोबाईल न्यायला अजिबातच परवानगी नाही. मोबाईल सोडून तुमचे जे काही बाकीचे कॅमेरे असतील त्याच्यामध्ये तुम्ही फोटो काढू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता, त्याचे ऍडिशनल कुठलेही चार्जेस तिथे ते घेत नाहीत.
2: बरोबर असेल तर आपण मोबाईल त्यांच्याकडे
0: आपण हॉटेलवर आपला ठेवून येऊ शकतो.
2: अच्छा,
0: किंवा जिथे आपण रजिस्ट्रेशन करतो त्या रजिस्ट्रेशन काउंटरच्या तिथे एक मेटल बॉक्स तुम्हाला दिला जातो, छोटी पेटी म्हणूयात आपण त्याला, त्याच्यामध्ये मोबाईल ठेवायचा. आपल्या बरोबर जो गाईड असतो त्याच्याकडे मोबाईल आपण द्यायचा, तो आपला मोबाईल त्या बॉक्स मध्ये ठेवतो, त्याला लॉक लावतो. हा, आणि मग आपली संपूर्ण ही 4 तासाची सफारी झाली, आपण आलो की आल्यानंतर मग तो बॉक्स लॉक उघडून आपला मोबाईल आपल्याकडे दिला जातो.
1: अच्छा, म्हणजे तुम्हाला जर फोटो काढायचे असतील, तुमच्याकडे कॅमेरा असेल तर तो तुम्ही घेऊन जाऊ शकता.
0: बरोबर, अगदी बरोबर. तुमच्या कॅमेरामध्ये तुम्ही फोटो काढा, व्हिडिओ शूटिंग करा, ते चालू शकतं.
1: अच्छा,
0: आता याच्यामध्ये मी ज्या सफारीच्या 2 वेळा सांगितल्या की एक तर सकाळी 6 ते 10 किंवा दुपारी 3 ते 7, तर याच्यामध्ये आम्ही 3 दिवसासाठीच्या सफारी बुक केलेल्या होत्या.

0: आणि 3 दिवसासाठी रोजच्या 2 सफारी आम्ही बुक केल्या होत्या. पहिली सकाळची
1: सेम टाइम, हां
0: वेळा त्या फिक्स आहेत, रोजच्या त्या 2 सफारी अशा पद्धतीने 6 सफारी आम्ही बुक केल्या होत्या. मगाशी जसं सांगितलं की मोहर्ली हा कोर झोन मध्ये येतो, त्याच्या आम्ही 4 सफारी बुक केल्या होत्या. आणि बफर झोन जे आहे त्याच्यामध्ये जुनोना आणि देवाडा, तर त्याच्या 2 सफारी आम्ही बुक केल्या होत्या.
2: श्रोते हो, आजच्या फिरस्ती कार्यक्रमात गौरी जोशी या आपल्या मैत्रिणीनं नुकतीच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. या प्रवास वर्णनाचा हा पहिला भाग होता आणि अजूनही याविषयी सगळी माहिती आपण फिरस्ती या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच 28 जुलैला ऐकणार आहोत. तेव्हा जरूर ऐका फिरस्ती हा कार्यक्रम महिन्याच्या 2 आणि 4 मंगळवारी सकाळी 8:40.
3: तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूयात. नमस्कार.

श्रोते हो, फिरस्ती कार्यक्रमात आताच आपण ताडोबाची सफर केलेल्या गौरी जोशी यांच्याशी वंदना साबळे आणि अंजली बडवे यांनी साधलेला संवाद ऐकलात.

श्रोतेहो फिरस्ती या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल आज रात्री 8:15 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया 1, 2 का 4 चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. स्वर आहे अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा, तर संगीत दिलंय ए आर रहमान यांनी.

0: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला 1, 2 का 4 चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अलका याज्ञिक, उदित नारायण आणि सहकार्यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं AR रहमान यांनी.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया हॅलो ब्रदर चित्रपटातलं फैज अनवर यांचं गीत. स्वर पुन्हा एकदा अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा, तर संगीत दिलंय साजिद वाजिद यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात आता ऐकूया नायक चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत। उदित नारायण यांच्या सह हे गीत गात आहेत कविता सुब्रमण्यम आणि संगीत दिलंय ए आर रहमान यांनी।

0: श्रोते हो, नायक चित्रपटातलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. गायलं होतं कविता कृष्णमूर्ती आणि उदित नारायण यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा, आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
3: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
4: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
0: कार्यक्रमात शेवटी ऐकूया ऐतराज चित्रपटातलं समीर यांचं गीत.

ऐतराज चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं, गायलं होतं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं हिमेश रेशमिया यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:25 झालेत. ऐकूया गरुड कॅन्सर हॉस्पिटल कार्यक्रम, कॅन्सरला हरवूया.

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. 98-220-40-375. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
1: नमस्कार श्रोते हो.
0: डॉक्टर, आपण मागच्या भागात तोंडाच्या कॅन्सर बद्दल बरीच माहिती सांगितली श्रोत्यांना, का होतो, कारण काय किंवा त्याच्या उपचारासंदर्भात. पण मला यापुढे जाऊन असं विचारायचं की याची काळजी काय घ्यावी, प्रतिबंध आहे का या कॅन्सरवर?
1: निश्चितपणे कुठलाही कॅन्सर शरीरामध्ये जे होतात त्याला प्रतिबंध असतोच. तोंडाच्या कॅन्सरमध्ये तर खूप प्रतिबंध हा फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे सगळी व्यसनं टाळली पाहिजेत. तंबाखू, मावा, गुटखा, बिडी, सिगारेट, दारू आणि गांजा सगळे व्यसनं जर टाळली तर 50% कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये सुद्धा खूप तिखट पदार्थ, खूप तेलकट पदार्थ खाणे हे सुद्धा तोंडाला चांगलं नाहीये. याचा तोंडातल्या पेशीवर परिणाम होत असतो. ह्या सगळ्या गोष्टीची आपण जर काळजी घेतली तर निश्चितपणे बऱ्याच प्रमाणात आपण प्रतिबंध करू शकतो. आणि काहीही कारण नसताना होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण अत्यल्प आहे, 1% असू शकतं. ज्यांना व्यसन नाहीये, काही नाही करत, 1% असू शकतं. हे प्रतिकार शक्तीवर असतं, कॅन्सरच्या प्रतिकार शक्ती त्यांची कशी आहे त्याच्यावर. पण असं 1% आहे की ज्यांना व्यसन नाही. परंतु ज्यांना व्यसन आहे त्यांना मात्र 50-60% लोकांना कॅन्सर होतोच. याच्यामध्ये
0: या तोंडाच्या कॅन्सरवर जेव्हा उपचार म्हणून तुम्ही ऑपरेशन, शस्त्रक्रिया हा एक ऑप्शन असतो, तर त्याबद्दल काही सांगा.
1: हो, आता स्टेज कुठला आहे पहिले आम्ही बघतो. पहिला दुसरा असेल तर ऑपरेशन खूप महत्वाची उपचार पद्धती आहे. तिसऱ्या स्टेजला असेल तर पहिला आम्ही अगोदर केमोथेरपी देतो, आजार कमी करून मग ऑपरेशन करतो. चौथ्या स्टेजला असेल तर मग केमोथेरपी आणि रेडिएशन ह्याच उपचार, हीच उपचार पद्धती महत्वाची असते. आता ऑपरेशनचं आपण म्हणाल तर ऑपरेशनमध्ये काय केलं जातं की जो भागाला कॅन्सर आहे तो भाग पूर्ण काढला जातो. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरी सुद्धा आपल्याला करावी लागते की तिथं रिप्लेस करून त्याचा जो ओठ असेल तर ओठ, गाल असेल तर गाल, तिथं काहीतरी रिप्लेसमेंट करून चेहरा कसा पूर्ववत होणे असं होईल असा प्रयत्न आपण करत असतो. त्यालाच प्लास्टिक सर्जरी असं म्हणतो. आणि त्यामुळे मग आणि मानेचं ऑपरेशन तर करावंच लागतं, कारण या तोंडाचा कॅन्सर हा मानेच्या गाठीत जातोच. त्यामुळे तेही ऑपरेशन आपल्याला करावं लागतं. त्याच्यातून निश्चितपणे चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो.
0: पण हे झालं ऑपरेशन बद्दल. पण या व्यतिरिक्तच्या आणखी काय म्हणजे त्याच्यावरच्या उपाययोजना आहेत तोंडाच्या कॅन्सर?
1: तोंडाच्या कॅन्सरमध्ये तीनही प्रकारच्या उपचार पद्धती ह्या महत्वाच्या असतात. ऑपरेशन आहे, केमोथेरपी आहे, रेडिएशन आहे. रेडिएशन म्हणजे क्षकिरणांचा वापर केला जातो. आता ह्या तिन्ही पद्धती ह्या स्टेजवर अवलंबून असतात. पहिली स्टेज असेल तरी आपल्याला तिन्ही पद्धती वापराव्या लागतात. पण ऑपरेशन पहिल्यांदा करतो आपण, पहिल्यानं दुसऱ्या स्टेज मध्ये. तिसऱ्या मध्ये आपण अगोदर केमोथेरपी देतो मग ऑपरेशन करतो मग रेडिओथेरपी देतो. चौथ्या स्टेज मध्ये आपल्याला केमोथेरपी आणि रेडिएशन एवढाच पर्याय असतो, कारण आजार खूप पसरलेला असतो. त्यामुळे ऑपरेशन ने तो काढणं शक्य नसतं त्या सुरुवातीला. त्यावेळेला केमो आणि रेडिएशन एवढंच दिलं जातं. आणि संपूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर जर काही कॅन्सर का आपण काढू शकत असेल तर आपण तोही त्यावेळेला सुद्धा ऑपरेशनचा विचार करू शकतो.
0: श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपीसह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आताच आपण ऐकलात. श्रोते हो, 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. प्रसारित

0: करत आहोत कार्यक्रम स्नेह संवाद. श्रोते हो, आज आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी आपण प्रसारित करत आहोत, म्हणजेच प्रत्येक महिन्यातल्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी आपण नव्यानं सुरू झालेल्या अनेक कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम प्रसारित करत आहोत, ज्याचं नाव आहे स्नेहसंवाद. आणि श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागासाठी आपण माझी शाळा या विषयावर श्रोत्यांकडून पत्रं मागवलेली होती, ज्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे याही कार्यक्रमात आपण श्रोत्यांनी पाठवलेली जी पत्रं आहेत माझी शाळा या विषयावर, त्या पत्रांचं भारती कुलकर्णी आणि डॉक्टर प्राची शेकटकर यांनी केलेलं वाचन ऐकणार आहोत. तेव्हा श्रोते हो, ऐकूया कार्यक्रम स्नेह संवाद.
1: नमस्कार श्रोते हो.
0: श्रोते हो, आजच्या स्नेह संवाद या कार्यक्रमात मी डॉक्टर प्राची शेकटकर
1: आणि मी भारती कुलकर्णी
0: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो.
1: अगदी मनापासून स्वागत आहे श्रोते हो.
0: अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो,
1: आजचा माझ्या भाषणाचा विषय आहे माझी शाळा. तेव्हा शांत चित्तानं तुम्ही ऐकावं असं मी तुम्हाला विनंती करते आणि आता माझ्या भाषणाला सुरुवात करते.
0: भारतीताई, आपण ज्या पद्धतीनं कार्यक्रमाला सुरुवात केली, माझ्या मते आपल्यापैकी बऱ्याच श्रोत्यांना भाषणाच्या वेळी सुरुवातीचं हे जे पालूपद असायचं ते आठवलेलं असणार आहे.
1: अगदी खरे,
0: अगदी
1: मजा असायची.
0: बऱ्याच वेळा अनेकांनी चांगली भाषणं केली सुद्धा असतील, पण माझ्यासारखे काही श्रोते असतील एवढं पालूपद म्हणून जागेवर जाऊन बसायचे. अशाच खूप छान छान आठवणी आज आपल्याला श्रोत्यांनी पाठवलेल्या आहेत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया.
1: अगदी, पहिलं जे पत्र आहे माझ्याकडे ते आहे शीतल जाधव या आपल्या मैत्रिणीचं पत्र आहे. ती म्हणते की माझं शिक्षण निमळं किथे झालं, आम्हाला ना शाळेमध्ये दर शनिवारी शेण आणून शाळा सारवायला लावायचे. शेण आणायला आम्ही गेलो की तिथून चिंचा बोरे कोणाकोणाकडनं आम्ही चोरून आणायचो. जिथून आणायचो तिथे पण आम्हाला ओरडायचेच. शाळेत आल्यावर आम्हाला उशीर झाला म्हणून बाई पण ओरडायच्या. एकदा आम्ही असंच आणायला गेलो चिंचा बोरं आणि आम्हाला पकडलं त्यांनी आणि बाईंनी पण पकडलं, खूप जोराच्या आम्हाला छड्या दिल्या. आणि मग असा आमचा हा सहा जणींचा ग्रुप होता. चार मैत्रिणी आम्ही आजही बरोबर आहोत असं ती म्हणती आहे. पण ती जी मजा होती ना ती खूप वेगळी होती. आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की एक वेगळाच उत्साह आमच्यामध्ये असायचा असं म्हणते. त्यातनंही आमच्या शाळेमध्ये असलेल्या पंचमुख मॅडम, जाजगे मॅडम या ज्या होत्या त्या आमच्या कार्यक्रमांची प्रॅक्टिस करून घ्यायच्या. त्यावेळेस डोल डोलतोय वाऱ्यावर हा नाच पण केला होता. आणि हे सगळं आठवलं की मला खूप आनंद होतो. आणि शेवटी मी इतकंच म्हणेल की आताचं शाळेचं व्यवस्थापन आणि पूर्वीचं शाळा व्यवस्थापन हे खूप वेगळं आहे असं म्हणून ती तिचं पत्र संपवते. छोटे खाने पण इतकं छान तिने किस्सा सांगितलाय ना.
0: भारतीताई, असंच आणखी एक आठवल्यापैकी बऱ्याच श्रोत्यांच्या आठवणींना जागवणारं एक पत्र माझ्याकडे आलेलं आहे. साक्षी आवारे, त्यांची शाळा आहे समर्थ विद्या मंदिर आपल्या सावेडीमधली, म्हणजे अहिल्यानगरचीच मूळ शाळा आहे त्यांची. आणि त्यांनी सांगितलंय, आमच्यासाठी ती फक्त शाळा नव्हती तर एक छोटंसं जग होतं. पुढे त्या म्हणतात की मला खूप मैत्रिणी नव्हत्या, आम्ही फक्त 4 जणी असायचो, पण आम्ही चौघी एकत्र आलो की मग घर काय आणि अभ्यास काय हे पूर्ण आम्ही विसरून जायचो. आमच्या चौघींचं एक वेगळं जग तयार व्हायचं आणि आम्ही आमच्याच या दुनियेत हरवून जायचो. पुढे त्या म्हणतात की आम्हाला शाळेत जायला फार मोठी बस, म्हणजे आत्तासारखी स्कूल बस वगैरे नव्हती, पण रिक्षा आणि नंतर छोटी व्हॅन होती. पण त्यातली मजा सुद्धा खूप वेगळी होती. रिक्षातून बाहेर डोकावून पाहणं, पावसाचे थेंब अंगावर घेणं, जागेसाठी भांडणं आणि रिक्षावाल्या अंकल कडून बोलणी खाणं हे ठरलेलं असायचं असं सुद्धा त्यांनी इथं नमूद केलेलं आहे. आणि एक त्यांनी सांगितलेला प्रसंग थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगते. त्या म्हणतात की एकदा नेहमीप्रमाणे शाळा भरण्याची वेळ झाली होती. आम्ही सगळे ग्राउंडवर उभे होतो, लहान मुलं बाहेर येईपर्यंत आम्ही वाट पाहत होतो. तेवढ्यात एक कुठला तरी मुलगा बाहेर आला आणि तो जोरात ओरडला की आज शाळेला सुट्टी आहे. आम्ही एवढं वाक्य ऐकलं फक्त. 1-2 मिनिट आम्ही सगळे गोंधळलो आणि कुणालाही काहीही न विचारता आम्ही थेट व्हॅन वाले अंकल होतो त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणू लागलो, अंकल अंकल घरी चला आता लगेच, आता शाळा नाहीये. अंकलच गोंधळले आणि ते म्हटले आज शाळा आहे पण अंकलच ते आमचे. त्यांना आमचे उद्योग माहिती होते म्हणून ते सुद्धा त्या गोष्टीवर अडून बसले की नाही, तुमच्या बाईंना जाऊन मी भेटून येणार आणि मगच तुम्हाला घरी नेणार. त्यानंतर अगदी 2 मिनिटात आमच्या ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्या त्या ग्राउंडवर आल्या आणि सगळ्यांना ओरडत त्या म्हटल्या काय मूर्खपणा लावलंय, कोणी सांगितलं आज शाळा नाही, पण 10 मिनिटात सगळे आपापल्या वर्गात गेले पाहिजे असा हुकूम आमच्या मुख्याध्यापिका ज्या होत्या त्यांनी सोडला. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 10 मिनिटांच्या आत आम्ही आमच्या जागेवर गुपचूप जाऊन बसलो असं सांगून त्यांनी हा सगळा जो प्रसंग आहे तो खूप छान पद्धतीनं इथं मांडलेला आहे. आणि शेवटी त्या म्हणतात

0: की खरंच ते शालेय आयुष्य सोन्यासारखं होतं. आज जर कोणी मला पुन्हा ते दिवस जगण्याची संधी दिली तर त्या रांगेत माझा अर्ज पहिला असेल.
1: वा,
0: काय छान पत्र संपवलेलं आहे. साक्षीताई आपले खूप मनापासून धन्यवाद.
1: हे जे पत्र आहे हे दादाभाऊ यशवंत तांबे यांचं आहे, ढवळगाव तालुका श्रीगोंदा. आणि ते असं म्हणत आहेत की घरच्या परिस्थितीमुळे आणि आरोग्याच्या तक्रारीमुळे मला तर चौथीपर्यंत शाळा शिकता आली. दिवस जात राहिले, काळ बदलला, परंतु शाळेतले दिवस आणि आठवणी मात्र माझ्या मनामध्ये घर करून आहेत. आता ते वर्णन करतायत की गावामध्ये एकच शाळा, स्टँडवरच्या मोठ्या बाबळीच्या झाडाखालची छोटीशी चहाची टपरी ओलांडून गावात प्रवेश करताच जीवन शिक्षण मंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढवळगाव हा फलक माझ्या नजरेस पडायचा. दगडी बांधकाम, पत्र्याचं छप्पर आणि इयत्ता चौथी पर्यंतच्या फक्त 2 वर्गखोल्या असलेली ही शाळा गावात येणाऱ्या प्रत्येकाचं जणू हसत मुखानं स्वागत करायची. पांढरा सदरा, खाकी अर्धी चड्डी आणि डोक्यावर टोपी असा आमचा गणवेश असायचा. एका हातात पाटी, पुस्तकं आणि पेन्सिल ठेवण्यासाठी तंगुसाची पिशवी असायची, तर दुसऱ्या हातात बसण्यासाठी पोत्याची गुंडाळी असायची. तेव्हाची शाळा म्हणजे आजच्यासारखी सिमेंट काँक्रीटची नाही बरं का. दगडांच्या भिंती, डोक्यावरचे पत्रे आणि खाली शेणानं सारवलेली जमीन आजही आठवतीये. फक्त 2 खोल्यांची ती इमारत, एका खोलीत पहिली आणि दुसरी, दुसऱ्या खोलीत तिसरे आणि चौथीचे वर्ग. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण आले की बालपणी गावातून निघालेली प्रभात फेरी, मुख्य झेंडावंदन आणि शाळेच्या पटांगणात रंगलेले सांस्कृतिक कार्यक्रम आजही डोळ्यासमोर आहेत. आणि कार्यक्रमाच्या शेवटी मिळणारा तो लाडू आणि चॉकलेट्सचा खाऊ सगळं सगळं आठवतंय. त्या आनंदाची सर आज कशालाच नाहीये. आमच्या शाळेत एक मोठा रेडिओ होता बरं का, त्या रेडिओवरून 9:10 शालेय कार्यक्रम प्रसारित व्हायचे. प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी हे कार्यक्रम अत्यंत मार्गदर्शक असायचे. पुढे त्या कवितांचे ते उल्लेख करतायत, ही जी बालगीतं आहेत ते, देवा तुझे किती सुंदर आकाश किंवा बघा बघा कशी माझी बसली बया यासारख्या पाठ्यपुस्तकातल्या कविता, फैयाज यांच्यासारख्या काही दिग्गज गायकांच्या स्वरातून ते ऐकताना मजा काही वेगळीच यायची. आज इतक्या वर्षानंतरही रेडिओवर ही गाणी किंवा या कविता लागल्या की माझं मन नकळत पुन्हा बालवयात धाव घेतं. रेडिओ ऐकण्याचे हे सुंदर संस्कार मला माझ्या शाळेनेच दिले असं ते म्हणतात. आज शाळेची इमारत बदलली, परिसर बदलला असेल, काळही बदललाय, पण माझ्या स्मृतींमधली ती शाळा आजही तशीच आहे. दादाभाऊ आपले खूप आभार या पत्राबद्दल.
0: भारतीताई, यानंतर माझ्या हातात एक खूप छान इंटरेस्टिंग असं पत्र आहे, प्रीती राऊत यांचं पत्र.
1: अच्छा.
0: सध्या त्या आपल्या अहिल्यानगर मध्ये स्थायिक आहेत, त्यांची शाळा होती साताऱ्याची. ते आपल्या पत्रात म्हणतात, शाळा सोडून आता बरीच वर्ष झाली असली तरी सुद्धा शाळेचे दिवस खूप आठवतात. साताऱ्याच्या मधोमध असणारी त्यांची शाळा, विशेषतः ही त्यांनी नमूद केलंय, कन्या शाळा होती आमची.
1: अच्छा.
0: आणि शाळेचं नाव जे होतं ते होतं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था. शाळा प्रशस्त असल्याचं त्या सांगतायत. या शाळेमध्ये त्यांना चित्रकलेचा स्वतंत्र वर्ग सुद्धा होता आणि प्रयोगशाळा सुद्धा होती. शिक्षकांविषयी सांगायचं झालं तर आमच्या शारीरिक शिक्षणाच्या शेखबाई या खूप शिस्तबद्ध आणि कडक होत्या. रोज त्या आमच्या हाताची नख आणि 2 वेण्या स्वच्छ गणवेश आहे की नाही हे पाहायच्या. त्यांना स्वच्छ आणि नीटनेटकेपणाची सवय लागली आहे. त्यांनी सांगितलंय त्यांच्या ग्रुप विषयी, त्यांचं आता ज्यांनी पत्र लिहिलंय त्यांचं नाव प्रीती राऊत असं आहे. त्यांच्या 2 ज्या मैत्रिणी होत्या त्यांची नाव होती सायली आणि विजयश्री. तिघींचा ग्रुप होता, त्या तिघींमध्ये या सगळ्यात शांत होत्या. त्यांची आणखी एक मैत्रीण होती, ती अतिशय धाडसी आणि थोडक्यात उद्योगी अशी होती. तर यांनी सांगितलंय माझी जी उद्योगी मैत्रीण होती जिचं नाव सायली होतं, वर्गात तासाला चिंचा खाणं, चिंचुके खाणं, डबा खाणं हे कार्यक्रम ती करायची आणि तिच्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा शिक्षेला पात्र ठरलेलो आहोत असं यांनी नमूद केलेलं आहे. आणि त्यांनी एक सांगितलेला प्रसंग खूप मजेशीर आहे. शारीरिक शिक्षण या विषयासाठी जे शिक्षक होते त्यांना काशीद सर असं त्यांचं नाव होतं, त्यांनी या तिघींना दंगा करतो म्हणून शिक्षा केली होती. ही शिक्षा अशी होती, जे मोठं ग्राउंड होतं त्या ग्राउंडला 3 राऊंड मारायला सांगितले होते.
1: अच्छा.
0: त्यापैकी त्यांची जी उद्योगी मैत्रीण होती जिचं नाव सायली होतं, तिनं सरांशी गोड बोलून बोलून 3 राऊंडचे 2 राऊंड केले. आणि त्यांची ती मैत्रीण इतकी बहादूर होती की तिनं 2 राऊंडवर तर सरांना आणलंच
1: बरोबर,
0: पण त्या ग्राउंडला राऊंड मारताना सरांना सुद्धा तिने आपल्या मागे पळवलेलं आहे.
1: बरं.
0: म्हणजे यावरून आपण या मैत्रिणी ज्या होत्या यांच्या या किती उद्योगी असतील आणि किती खोडकर असतील हे समजून घेऊ शकतो. आणि पुढे त्यांनी

0: सांगितलंय. मग एवढा सगळा उद्योग झाल्यानंतर ज्या प्रिन्सिपल ज्या होत्या त्यांनी आमच्या तिघींच्या पालकांना शाळेत बोलावून घेतलं. हे खरं तर गमतीशीर अनुभव त्यांनी सांगितले आहेत. काही वेळा बालपणात आपल्याला काही गोष्टी लक्षात येत नाही, आपण त्या गोष्टी निस्तरायला जातो, पण त्या खूप मोठं रूप धारण करतात आणि नकळत आपल्या त्या घरपर्यंत पोहोचतात. त्याचा एक खूप छान अनुभव म्हणून या पत्राकडे आपण पाहू शकतो. प्रीतीताई, आपण एवढं छान पत्र आजच्या स्नेहसंवाद कार्यक्रमात पाठवलं त्याबद्दल मनपूर्वक आपले धन्यवाद. भारतीताई, पुढचं पत्र तुझ्या हातात कुठे?
1: आता माझ्या हातात जे पत्र आहेत, आपले जे श्रोते आहेत रवींद्र कुडाळकर त्यांनी पाठवलेलं आहे. ते म्हणतायत की मी भिंगारमध्ये कॅन्टोनमेंट शाळेमध्ये शिकलो. आई वडील दोघंही शिक्षक असल्यानं मला शिस्तबद्धतेमध्ये राहायची सवय लागली. घरी शिक्षकांचा राबता असायचा, त्यामुळे विचार आणि व्यक्तिमत्व याचा प्रभाव पण माझ्यावर झाला. आणि त्यामुळे कॅन्टोनमेंट शाळेत मिलिटरीच्या विद्यार्थ्यांना पोहोचवण्यासाठी येणाऱ्या मिलिटरीच्या गाड्या अजूनही मला आठवतात. शाळेच्या परिसरातील चिंचा खाणं हा एक आमचा उद्योगच होता. मला अजूनही आठवतं, शाळेच्या वेळेच्या आधी पोहोचायला मला आवडत असे आणि तीच सवय आणि शिस्त माझ्यामध्ये आज पण आहे. शाळेमध्ये ज्या स्पर्धा व्हायच्या त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये आणि निबंध स्पर्धांमध्ये मी नेहमी भाग घ्यायचो. गणित शास्त्र हे विषय माझे कच्चे होते. शाळेनं खूप काही दिलं, संपन्न केलं, आयुष्याचा दृष्टिकोन प्रगल्भ केला आणि जीवन समृद्ध केलं. कुडाळकरजी, आपल्या या पत्राबद्दल धन्यवाद.
0: भारतीताई, कार्यक्रमातलं हे शेवटचं पत्र आता माझ्या हातात आहे.
1: कुलकर्णी
0: यांचं.
1: बर,
0: अहिल्यानगर इथूनच त्यांनी आपलं पत्र पाठवलेलं आहे. पत्राच्या सुरुवातीला त्या म्हणतायत, ही आवडते मज मनापासून शाळा, लावी ते लळा जशी माऊली बाळा. माझी शाळा हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रानं स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी विषय दिल्यामुळे मी रेवती रवींद्र कुलकर्णी सध्या ज्येष्ठ नागरिक असूनही माझं मन जवळपास 60 वर्ष मागे माझ्या शाळेकडे गेलं. त्यामुळेच्या धाराशिव इथले आहेत आणि ढोकी हे मराठवाड्यातलं त्यांचं गाव आहे. त्यांच्या गावात जिल्हा परिषदेची कन्या प्रशाला एवढी एकच मुलींची शाळा होती. त्या शाळेत त्यांचं 7वी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे आणि माझी शाळा एका वाड्यात भरत होती असं त्यांनी सांगितलंय. त्या वाड्यात 4 खोल्या आणि एक हॉल होता. त्या हॉलमध्ये पार्टिशन करून 6वी आणि 7वीचा वर्ग भरत असे. भारतीता, इथे त्यांनी खूप छान आठवण सांगितले. हेडमास्टरांचं ऑफिस जे होतं त्याच्यासाठी वेगळी खोली नव्हती, तर त्यांचं ऑफिस हे वाड्यातल्या एका ओट्यावर असायचं आणि दर मंगळवारी त्या गावामध्ये आठवडे बाजार भरायचा. त्यामुळे आमच्या शाळेपुढेच तो आठवडे बाजार भरायचा. म्हणून आम्हाला दुपारी 2 वाजताच आमची शाळा सोडून द्यायचे आणि त्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून शाळेची साफसफाई करायची, शाळा शेणानं सारवायची, झाडाचं पाणी आणून सारवून घेतली जायची. बुधवारी आम्ही शाळेत आलो की गायीच्या शेणानं सारवलेल्या त्या शाळेमध्ये मंद सुगंध असायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. पाढे पाठ असलेच पाहिजे असा गुरुजींचा दंडक होता. त्या काळी मोबाईल टीव्ही काहीच नव्हतं, त्यामुळे शाळेत एक साप्ताहिक पेपर जो यायचा ज्याचं नाव होतं गोदातीर समाचार, त्याचं वाचन घेतलं जायचं.
1: अच्छा.
0: आमचे गुरुजी आम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी धाराशिवला घेऊन जायचे. बरं, यापुढे म्हणतात की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आमची प्रभात फेरी निघायची. त्यावेळी आम्ही घोषणा देत शिक्षकांसोबत गावागावातून फिरायचो आणि गावातले लोक आमच्याकडे कौतुकानं पाहत असत. परत शाळेत आल्यानंतर प्रमुख पाहुणे किंवा गावचे सरपंच असायचे किंवा गावातले जे प्रतिष्ठित नागरिक असायचे त्यांच्या हस्ते आम्हाला मुठभर बिस्किट दिली जात असत. आणि बोराचे दिवस आले की पाणी प्यायच्या सुट्टीत शाळेच्या दारात बोर घेऊन बसलेल्या ज्या मावशी असायच्या त्या 5 पैशांचे चिपटे भरून बोर घेत असू. भारतीताई यांनी पुढे त्यांच्या शाळेत कुठल्या कुठले गेम घेतले जायत की शाळेत हात बांधून मुरमुरे खाणं किंवा दोरीवरची जिलेबी खाणं असेल स्पर्धा त्यावेळी होत होत्या. शाळेत अधिवेशन किंवा इन्स्पेक्शन असलं तर त्यावेळी आमच्याकडून तोंड पाठ असलेले पाढे किंवा कविता म्हणवून घ्यायचे. त्यामुळे आमच्या शाळेला चांगली शाळा म्हणून नावाजलं सुद्धा गेलेलं आहे. याच शाळेत लहानपणी शिक्षकांचे चांगले संस्कार झालेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यावेळी त्यांनी वैयक्तिक लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे आज आम्हाला याही वयात शाळेविषयी आदर प्रेम वाटतो आणि शाळेतले गुरुजी ह्या अभ्यासासाठी मुलींचे गट करत होते. एका गटामध्ये 5-5 मुली असायच्या आणि असे 5 गट होते आणि या प्रत्येक गटाला राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कवयित्री बहिणाबाई गट आणि संत जनाबाई गट अशी नावं दिलेली होती. त्यामुळे या लोकांविषयी ते सुद्धा आम्हाला त्यावेळी माहिती मिळत गेली. शाळेच्या या संस्कारांमुळेच आमचं पुढचं आयुष्य आम्हाला अतिशय उत्कृष्टपणे जगता आलेलं आहे असं
1: म्हटलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद देऊया.
0: मला असं वाटतं की आज आपण जेवढी पत्र वाचली आहे त्यामुळे

0: मधून भरभरून त्यांनी आपल्या आठवणी सांगितलेल्या आहेत. अशा अनेक आठवणींचं पान आज आपण आपल्या स्नेहसंवाद
1: कार्यक्रमात.
0: तेव्हा श्रोते हो, पुढच्या स्नेहसंवाद कार्यक्रमात आपण पुन्हा भेटूया माझी शाळा या विषयावर. तोपर्यंत मी डॉक्टर प्राची शेकटकर
1: आणि मी भारती कुलकर्णी
0: आपला इथेच निरोप घेतोय.
1: नमस्कार.
0: स्नेहसंवाद हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: वणक्कम.
3: नमस्कार.
4: नमस्कार.
2: राम राम.
3: अस्सलाम वालेकुम.
4: सत श्री अकाल जी.
5: या सर्वांचा अर्थ एकच.
0: शंभर अंश एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम सुगम संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत सुधीर मोघे यांच्या गीतानं. स्वर आणि संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया अश्विनी शेंडे यांचं गीत, गातायत बेला शेंडे आणि संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी.

बेला शेंडे यांनी गायलेलं हे गीत होतं अश्विनी शेंडे यांचं. संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी. श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी हा स्वर आहे आर्या अंबेकर यांचा. गीतकार आहेत बा भ बोरकर आणि संगीत दिलंय सलील कुलकर्णी यांनी.

बा भ बोरकर यांच्या गीतासाठी हा स्वर होता आर्य आंबेकर यांचा आणि संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

100% एकमेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. श्रोतेहो सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत तेरे मेरे सपने चित्रपटातल्या आनंद बक्षी यांच्या गीतानं. स्वर आहे हरिहरन आणि साधना सरगम यांचा, तर संगीत दिले बिजू शहा यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आनंद बक्षी यांचं तेरे मेरे सपने चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायलं होतं हरिहरन आणि साधना सरगम यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं विजू शहा यांनी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया राजू बन गया जेंटलमॅन चित्रपटातलं मदन पाल यांचं गीत। गातायत अलका याज्ञिक आणि कुमार सानू, तर संगीत दिलंय जतीन ललित यांनी।

0: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं हे गीत होतं राजू बन गया जेंटलमॅन चित्रपटातलं मदन पाल यांचं. संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी.
1: श्रोत हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00
1: श्रोतेहो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशिकी चित्रपटातलं समीर यांचं गीत स्वर कुमार सानू यांचा

0: पर्यंत सूट, शिवाय सुटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकर इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सातवा आसमा चित्रपटातलं सूरज यांचं गीत. स्वर उदित नारायण आणि लता मंगेशकर यांचा, तर संगीतकार राम लक्ष्मण.

0: कुमार सानू यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं आशिकी चित्रपटातलं.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50%

सातवा आसमा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सूरज यांचं, गायलं होतं उदित नारायण यांच्यासह लता मंगेशकर यांनी, आणि संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अग्निसाक्षी चित्रपटातलं गीत. गीत आहे समीर यांचं, स्वर कविता.

कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं अग्निसाक्षी चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा, माफ करा, आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, यानंतरच्या कार्यक्रमापूर्वी एक आठवण आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, उद्या दिनांक 15 जुलै 2026 हॅलो डॉक्टर या लाईव्ह प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे संधिवात कारणं लक्षणं आणि आधुनिक उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-2434-34 किंवा 02-243-72. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:30 प्रसारित करत आहोत कार्यक्रम साज संगीत. कार्यक्रमासाठी संकलन आणि निवेदन आहे दीपाली चुत्तर यांचं.

श्रोते हो नमस्कार. आजच्या साज संगीत या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. संगीत म्हणजे स्वर, लय आणि तालाचा वापर करून भावना व्यक्त करण्याची कला. नृत्य, गीत आणि वाद्य या तिन्हींचे मिळून संगीत बनते. संगीत हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून ते भाषेच्याही पलीकडे जाऊन थेट हृदयाला स्पर्श करते. वेगवेगळ्या भाषांमधील सीमांना पार करत आणि मानवी जीवनात एक विशेष प्रकारचा आनंद आणतं, हेच काय ते संगीताचं वैभव. यातील वादन म्हणजे संगीतासाठी वाद्य वाजविणे, ज्याला गायना इतकेच महत्व आहे. आजच्या साज संगीत या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत पारंपरिक तालवाद्य असलेल्या डफली या वाद्याविषयी. श्रोते हो, डफली ह्या वाद्याचे नाव उच्चारताच आपल्याला आठवतं ते म्हणजे डफली वाले डफली बजा, सरगम चित्रपटातलं हे गाणं. ह्या गाण्यात डफलीचा ताल आणि सूर अतिशय जिवंतपणे दाखवला गेला आहे.

डफली हे एक पारंपरिक तालवाद्य असून जे भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहे आणि विशेष करून महाराष्ट्र आणि गोव्यात हे वापरले जाते.

ढफलीचा वापर संगीताच्या विविध शैलींमध्ये केला जातो, जसे की लोकसंगीत, भजने, पोवाडे आणि इतरही लोककला प्रकारात ढफलीचा वापर आवर्जून केला जातो आणि अनेक धार्मिक कार्यक्रमातही ढफली वापरली जाते. हिंदी चित्रपटातील काही गीतांमध्येही ढफलीचा अतिशय सुंदर असा वापर केला गेला आहे. श्रोते हो, आता जाणून घेऊयात ढफली ह्या वाद्याची रचना याबद्दल. हे एक लहान गोलाकार वाद्य आहे. हे वाद्य वर्तुळाकार लाकडी किंवा धातूच्या कड्यावर चामडे मढवून बनवले जाते, ज्यात धातूच्या चकत्या बसविलेल्या असतात. ढफलीच्या वादनपद्धतीमध्ये ही एका हातात धरून दुसऱ्या हाताच्या बोटांनी किंवा चामड्यावर ठेका देऊन वाजवली जाते, तेव्हा त्या संगीताची लय आपल्यालाही आकर्षित करते.

श्रोते हो, लोकसंगीत आणि पोवाडे गाणाऱ्या शाहिरांचे डफली हे प्रमुख वाद्य आहे. काही प्रसिद्ध डफली वादकांमध्ये पंडित भास्करराव पाटील, पंडित रामचंद्र शिंदे आणि पंडित गोपाळ राणे यांचा समावेश होतो. हे कलाकार त्यांच्या अद्भुत लय आणि तंत्राने डफली वादनाला एका वेगळ्याच नवीन उंचीवर नेऊन ठेवतात.

तसं पाहिलं तर डफली हे एक साधे पण प्रभावी वाद्य आहे, जे कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साह निर्माण करू शकते. हिंदू धर्मातील काही पूजाविधींमध्ये तर मुस्लिम धर्मातील कव्वाली या प्रकारात डफलीचा आवर्जून उपयोग केला जातो. अनेक पारंपरिक नृत्य प्रकारात डफली वाजवणारा कलाकार जेव्हा डफली वाजवत नृत्यात सामील होतो तेव्हा त्याची ती प्रस्तुती अधिक प्रभावशाली होते. श्रोते हो, डफली ही वजनाला हलकी असल्यामुळे सहज सोपत नेता येते. इतर कुठल्याही वाद्याची साथ नसताना केवळ डफली वाजवून गाण्याला ताल दिला जातो, कारण ह्या डफलीच्या तालामध्ये विशिष्ट लय आणि ऊर्जा असते. आज डफलीचे स्वरूप काहीसे बदलले असले तरी पारंपरिक महत्त्व मात्र अबाधित आहे. डफली हे वाद्य एकात्मता आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. ती लयबद्धतेचे शिक्षण देणारी, उत्सवात रंगत आणणारी, वाजवतानाही आनंद देणारी आणि पारंपरिक वारशाशी जोडली जाणारी कला आहे. चला तर श्रोते हो, आजच्या साजसंगीत कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा हा साजसंगीत कार्यक्रम कसा वाटला ह्याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया ह्याच कार्यक्रमात एका नवीन वाद्यासोबत.

साज संगीत हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं दीपाली चुत्तर यांचं. श्रोते हो, याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल आज रात्री 9:30. 100° एकमेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत निखारे चित्रपटातल्या फ मु शिंदे यांच्या गीतानं. स्वर महेंद्र कपूर आणि अनुराधा पोडवाल यांचा, तर संगीतकार बाळ पळसुले.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला निखारे चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं फ. मू. शिंदे यांचं आणि संगीत होतं बाळ पळसुले यांचं. श्रोतेहो, यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी एक निवेदन आहे. हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी श्रोतेहो, येत्या बुधवारच्या अर्थात उद्याच्या म्हणजे 15 जुलै 2026 हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे संधिवात कारणं लक्षणं आणि आधुनिक उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34

71 किंवा 2 42 36 72। श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात। आता ऐकूया आराम हराम आहे चित्रपटातलं गीत। गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, स्वर आशा भोसले यांचा आणि संगीत दिलंय सुधीर फडके यांनी।

आराम हराम आहे चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं आशा भोसले यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया माय माऊले चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. गात आहेत जयवंत कुलकर्णी आणि संगीत दिलंय विश्वनाथ मोरे यांनी.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं पी सावळाराम यांचं, माय माऊली चित्रपटातलं संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, हे एक निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधूंनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 किंवा 2-42-36-72. श्रोतेहो, हे होतं निवेदन कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी.
1: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
2: मी आधी भारत पुत्र.
0: श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 11:15 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला रवी जाधव यांचं गीत, स्वर आहे शेखर रावजीनी यांचा.

0: श्रोतेहो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला शेखर रावजींनी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं रवी जाधव यांचं,
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात. तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
0: आपली गाणी कार्यक्रमात आता ऐकूया संदीप खरे यांचं गीत. स्वर आहे शैलेश यांचा.

झाल्या पण तिला भिजण्याची लाज नाही. कुणी नाही कुणी नाही कसलीच गाज नाही, पारा झाल्या पण तिला भिजण्याची लाज नाही. तिमिराच्या पायी मग बाजू लागे चाळ, तिमिराच्या पायी मग बाजू

शैलेश यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं संदीप खरे यांचं. श्रोतेहो, आपली गाणी कार्यक्रमात शेवटी ऐकूया सौमित्र यांचं गीत. स्वर आणि संगीत आहे मिलिंद इंगळे यांचं.

मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सौमित्र यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

100.1 MHz वर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11:28 झालेत. ऐकूया NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 7:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00
1: श्रोते हो, एक निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधूंनो, कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72.

श्रोते हो, एक आठवण आहे उद्या रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमाची. श्रोते हो, उद्याच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे संधिवात, कारणं, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 किंवा 2-42-36-72. श्रोते हो, हे होतं निवेदन हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शंभर अंश एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ, निर्मिती आणि प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचं. तेव्हा श्रोते हो, सकाळच्या प्रसारण सभेतून मी डॉक्टर प्राची शेकटकर आपली इथेच रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: अरे बाप रे काय झालंय काय लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कोणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसांनीच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंगवरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरे. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत, पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते, तिथे दोघ जण हमरी तुमरीवर आले होते.
0: बापरे, कशावरून?
1: कोथिंबिरीवरून.
0: काय कोथिंबिरीवरून?
1: हो य,
0: काही काय बोलतेस तू.
1: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
0: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
1: प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता ताबडतोब अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे, उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे, सिग्नल लगेच सुटला पाहिजे, आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेना असं झालंय बघ.
0: आता पूर्वी बघ कसं, पोस्ट कार्ड होती, पोस्ट कार्ड मिळायला 1-1 आठवडा लागायचा आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असायची. नाती टिकून राहायची ग, त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय, सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिट जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो, का रे रागवलास का.
1: आणि शिवाय नेटिक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ होऊ लागतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाही होत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
0: खरंय ग. मला ना सुखता माझ्या लहानपणीची एक घटना आठवली.
1: हा,
0: म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हटलं, काका सॉरी माझ्याकडून चूक झाली. तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले, अरे ठीक आहे, आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं. कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, विषय संपवून टाकला काकांनी.
1: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
0: आधी व्हिडिओ झाला असता. आणि मग सोसायटीच्या ग्रुप वरती मेसेज वगैरे. आणि मग ते सल्ले नको इतके, आणि चेंडू तिथेच अजून पडलेला.
1: खरे. राग ही भावना चुकीची नाहीये, पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
0: करेक्ट.
1: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं, तुझ्या हातात निखारा धरलात तर सर्वात आधी कोण भाजेल? शिष्य म्हणाला, मी. साधू म्हणाले, राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
0: हो, आणि नंतर असंही म्हणतात, अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
1: हेतू कधीच नसतो, पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
0: कुठली गोष्ट?
1: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं.
0: बरं.
1: त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरमरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र लिहायला बसले, पण काहीतरी दुसरं काम आलं त्यामुळे या पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
0: आठवली, आठवली ही गोष्ट. परवाच जागतिक लोकसंख्या दिन झालं ना.
1: हा.
0: लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग? म्हणजे बघ ना, लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले,
1: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
0: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बरं का. तो ओरडत नाही, तो बोलतो, योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
1: वा, खरंच. अरे बेल वाजली. आता कोण आलं असेल? दार उघडतोस का रोहित?

0: अगं तू सुगडणं सुखदा मला कंटाळा आहे गं.
1: मुलखाचा आळशी आहे. आले आले. ये
2: हॅलो. अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटत.
0: चहा आहे पण विषय जरा कडक आहे.
2: म्हणजे?
1: अगं आज की नाही रागावर चर्चा चालली आहे.
2: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले. तर कालच ऑफिसमध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
0: काय काय काय झालं तरी काय सांग ना.
2: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
1: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
2: नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं आणि थेट मारामारीवर आलं आणि आवाज असा जणू दोन देशांचं युद्ध सुरू आहे.
0: बापरे. मग
2: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती. पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
1: हेच ना, अहंकार आणि राग ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
0: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
2: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेन.
1: जसं काही हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही.
0: हो, आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
2: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
1: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
0: काय ग?
1: ते म्हणतात राग आला की समज वाढवावी, आवाज नाही.
0: वा वा वा वा, हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आपल्या घरामध्ये.
2: आणि आमचे आजोबा म्हणायचे तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर दोन पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
1: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणुसकी, प्रेम, करुणा, सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या.
0: तर काय, आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जपतो. नात्यांना मात्र उरखडे पडले तरी चालतात. काय गंमत आहे ना.
2: आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.
0: मग विशेष तसा आहे ना. पण एक कबुली देतो हा. काय आहे की मला सुद्धा कधी कधी कधी कधी राग आवरत नाही.
1: कधी कधी म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबदगदीचे अवतार असतातच आसपास.
0: हो हो, खरंय. पण हल्ली मी एक नियम केलाय. राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
2: कारण अति घाई संकटात नाही.
1: काही प्रश्न की नाही सोडून द्यायचे असतात.
0: हो, आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची पण संध्याकाळी चल चहा घे, जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुप मधून काढून टाका सगळं एका क्षणात.
1: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी बोला चाली. हा, बोला चाली झाली. दोन दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला.
0: बापरे.
1: आणि त्यात समोरच्या काकू जेवणाचं ताट घेऊन दारात हजर झाल्या. मी म्हटलं तुमचं तर भांडण झालं होतं ना. तर त्या काकू म्हणाल्या भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली
0: आहे. खरंच काय सुंदर विचार आहे ग. भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली आहे. क्या बात है.
1: अगदी बरोबर. ते गाणं नाही का, हीच मुची प्रार्थना.

0: वा किती सुंदर आहे. पण एक सांगू, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते.
1: का ग?
0: कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात. आणि शब्दांना चेहरा नसला की ते जास्त धारदार होतात.
1: खरच खरच, माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
2: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाइप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक

0: मेसेज मीच डिलीट करून टाकते.
1: ओ क्या बात आहे, म्हणजे मोबाईलने नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
2: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते. ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट,
1: पण त्यात सुद्धा गंमत असते ग. काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
0: कधी कधी की नाही लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
1: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता? मी म्हटलं लाल. तर तो म्हणाला मग प्रेमाचा रंग कोणता? त्यावर मी काही बोललोच नाही. त्यावर तो म्हणाला काका सोपं आहे, इंद्रधनुष्य.
2: अरे वा काय गोड विचार आहे.
0: खरंच आहे, म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
1: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
2: आणि क्षमा मागायलाही आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल?
0: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
1: आपण आज जरा तात्विक बोलतोय का? काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणजे मग जरा
0: काय संबंध आहे का? म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
1: तर पूर्वी बघ, गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही. आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटणावर 10 वेळा बोट पडतात.
2: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल एकदाच दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
1: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणुसकी टिकवणं आपल्याच हातात आहे.
0: काल लोकल मध्ये एक छान प्रसंग पाहिला. एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते. आणि तेवढ्यात एक 9वी-10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला आजी इथे बसा.
2: वा, त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
1: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
0: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
2: वा वा मस्त.
1: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो, म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
0: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते पण मनात मिळत नाही.
1: क्या बात आहे. आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
0: कसला रे?
1: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.
0: बर,
1: म्हणजे असा रांगेत आणि रांगेमध्ये थोडासा संयम ठेवायचा, वाहतुकीमध्ये हॉर्न कमी वाजवायचा आणि घरच्यांशी बोलताना मोबाईल कडे नाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं शर्वरी.
2: हा संकल्प फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
0: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं प्रगल्भ होत नाही तर माणुसकीने होतो.
1: करेक्ट. आणि राग कमी झाला की घर कसं मोठं वाटतं नाही का? दिवसभर कितीही धावपळ झाली तरी दिवसाचा शेवट कसा गोड, म्हणजे चहानी निदान व्हायला हवा.
2: आणि गप्पांनी हल्ली एक गोष्ट जाणवते, आपण एकाच घरात राहतो पण निवांत बसून बोलतच नाही.
0: अगदी, प्रत्येकाच्या हाती मोबाईल, एकाच खोलीत 4 माणसं पण 4 वेगवेगळ्या जगामध्ये असतात.
1: गंमत बघ, पूर्वी घरामध्ये एकच फोन असायचा, सगळे मिळून बोलायचे. आता प्रत्येकाकडे फोन आहे पण बोलायलाच वेळ नाही.
2: खरंच. आणि म्हणूनच कदाचित मनातलं साचत राहतं, मग एखाद्या क्षुल्लक कारणावरून बाहेर पडतं.
0: म्हणजे रागाचं खरं कारण ते कारण नसतंच.
1: अगदी. राग हा बरेचदा थकव्याचा असतो, तणावाचा असतो किंवा न बोललेल्या शब्दांचाही असतो.
2: म्हणूनच मानसशास्त्रज्ञही सांगतात राग व्यक्त करण्यापूर्वी त्या मागची भावना ओळखा. कदाचित तुम्हाला राग आलेलाच नसतो, तुम्ही फक्त थकलेले असू शकता.
1: खरंच किती मोठा अर्थ आहे यामध्ये.
2: म्हणूनच बहुतेक हसणारे लोक जास्त जगतात असं म्हणतात.
1: त्याचं कारण माहितीये का तुला?
2: काय?
1: हसताना चेहऱ्याचे कमी स्नायू वापरावे लागतात आणि रागावताना जास्त.
0: म्हणजे हसणं स्वस्त तरीही आरोग्यदायी, राग महाग आणि तब्येतीसाठी वाईट.
1: हो, आणि आजकाल महागाई एवढी आहे की राग परवडतच नाही.
2: चला, कोणी हॉर्न वाजवला तर शिवी द्यायची नाही. रोहित दादा ऐकतोयस ना?
1: ऐकतोय. आणि घरातल्या माणसांनी चूक केली तर आधी समजून घ्यायचं आणि राग आला तर उत्तर देण्याआधी एक ग्लास पाणी प्यायचं.

0: यात आणखी एक गोष्ट जोडते, कुणाच तरी मनापासून कौतुक करायचं.
1: एकदा काय 10 वेळा
2: आणि घरात रोज 10 मिनिट मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायचं.
1: अरे बापरे, ठीक आहे ठीक आहे. कारण घरामध्ये संवाद असेल तर समाजात वाद कमी होतील ना, घरात संयम असेल तर रस्त्यावर राग कमी होईल, आणि घरात आपुलकी असेल तर जगणं थोडं अधिक सुंदर होईल, नाही का?
0: वा वा, किती छान सांगितलंस. चला आता तुला आणखी एक पक्कड चहा देते.
1: म्हणूनच तर मी हे सगळं म्हटलं, मज्जा येणार. आण लवकर.
2: खरंच आपण जग बदलू शकत नाही, पण आपला स्वभाव बदलू शकतो, आणि प्रत्येक बदल आपल्यापासूनच सुरू होतो.
1: आणि म्हणून आजपासून राग कमी, चहा जास्त.
0: वा, चहा सुद्धा प्रमाणातच मिळेल बरं.
1: बरं बरं, ठीक आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत आज आपण ऐकणार आहोत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेयो नमस्कार. आजारी पडल्यानंतर आधी आपण घरगुती उपाय करून पाहतो. त्यांनी जर का फार गुण आला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टरप्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केलंय होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्य सेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिर आयोजित करतात. होमिओपॅथी विषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग 1 आणि भाग 2 असे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत.

0: यापैकी अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण काही गैरसमज दूर करण्याचा आणि होमिओपॅथी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैशाली एक तरुण डॉक्टर आपल्या सोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंद आहे वैशाली.
1: थँक्यू.
0: होमिओपॅथी या शब्दापासून आपण सुरुवात करूया. होमिओ आणि पॅथी असे दोन भाग असतील ना?
1: होय होय. यातला पहिला होमिओ जो आहे त्याचा अर्थ आहे सिमिलर आणि पॅथी म्हणजे पॅथॉस म्हणजे आजार किंवा सफरिंग. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा एक पेशंट सेट ऑफ सिम्पटम्स देतो तर आपण जे औषध शोधणार आहोत ते असं औषध आहे की त्या सिम्पटमच्या सिमिलर सिम्पटम्स तयार करणारं औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
0: बरं.
1: त्यामुळे होमिओपॅथी असं येतं. जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा सपोज डायरियासाठी कुठे गेलो किंवा कॉन्स्टिपेशन अगदी कॉमन त्रास आहे तर युजली आपल्याला असं औषध दिलं जातं ज्यांनी इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढते आणि डायरिया होतो किंवा लूज स्टूल्स होतात. होमिओपॅथीमध्ये आमचं वेगळं आहे. आम्ही ज्या औषधामुळे टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंटला.
0: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
1: 1810 ला जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्यूट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला. तिकडे होमिओपॅथीचं कॉलेज सुद्धा उभारलं गेलं आणि तिथपासून खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
0: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसतीये तर मला वाटतं त्याचा गुण आणि ह्याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
1: होय, अगदी. होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे पण आता संख्या खूप वाढत चालली. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही. दुसरं म्हणजे परवडणारे औषधं आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते परवडते आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
0: बर. ज्या उपचारांचा पाया काय म्हणजे तुम्ही म्हणालात तसं लक्षण मुख्यतः?
1: होय, आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जे घेतो ना ते हे बघतो की यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात आणि त्याप्रमाणे कॉज टू इफेक्ट आम्ही औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज IBS झाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम तर याच्यामध्ये इंटेस्टाईनचे म्हणजे बॉवेलचे सिम्पटम तर असतातच. काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं,
0: वेगवेगळे कॉम्बिनेशन किंवा
1: दोन्ही. पण यांचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये अँग्झायटी बरीच असते. आता ती अँग्झायटी वेगवेगळ्या कारणांसाठी असते तर आम्ही ती अँग्झायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉज आणि इफेक्ट. सो कॉज इज अँग्झायटी बेसिकली जे माइंडमध्ये काम करतं आणि इफेक्ट म्हणजे जे त्यांचं सिम्पटम प्रॉमिनंट आहे. सपोज त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट आहे तर आम्ही असं औषध शोधतो जिकडे अँग्झायटी पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे. म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या. ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झालाय ते इमोशन आणि जे शरीरावर इफेक्ट दिसलंय ते मेन सिम्पटम आणि असं औषध देतो. म्हणून आम्ही म्हणतो की मुळापासून कमी होतं. म्हणजे जेव्हा अँग्झायटीज कमी होते तर त्या चिंतेमुळे किंवा चिंतेच्या टेंडन्सीमुळे जे इंटेस्टाईन मूव होणार आहेत तेही कमी होतात.
0: अच्छा. पण म्हणजे रुग्णाचा इतिहास त्याची माहिती समजून घेणं हे फार महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असेल.
1: पहिल्या वेळेला आम्हाला वेळ लागतो कारण दोन पेशंट आले, तीन पेशंटले IBSचे, प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं कारण प्रत्येकाचं जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे आणि त्यांचं सिम्पटम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन सुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती होऊ शकतात, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं, ऍसिडिटीचे सिम्पटम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही IBS लेबल केलं किंवा डायग्नोज केलं तरी त्यातले जे सेट ऑफ सिम्पटम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतला, अगदी संधिवाताचे 5 पेशंट घेतले आणि यांचे सिम्पटम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला फक्त संधिवाताचे जरी सिम्पटम घेतले तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचं जॉईंट अफेक्शन वेगळं असते. पहिला जॉईंट कुठला इन्वॉल्व्ह झाला, त्यांना जेव्हा अग्रिवेशन होतात तेव्हा कुठल्या टाईमला सर्वात जास्त जॉईंट पेन असतं, म्हणजे काही ना सकाळी उठलं असतं खूप, काही ना रात्री झोपताना असतं अगदी आजाराच्या सुरुवातीलाच. तर ही त्यांची इम्युनिटी एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देते त्या डायग्नोसिसला. हे त्यांचे स्वतःचे सिम्पटम आहेत. डायग्नोसिस सगळ्यांचं सेम आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस. पण त्यांची बॉडी हे सिम्पटम स्वतःचे प्रोड्यूस करते व्हेरी व्हेरी स्पेसिफिक. आम्ही याला इंडिव्हिज्युअलाइज म्हणतो की सेम डायग्नोसिसला वेगळे सिम्पटम. काही ना आधी फक्त राईट साईडचे जॉईंट इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्ट.
0: बर.
1: काही ना आधी खालचे जॉईंट मग सगळे वरचे, म्हणजे आधी गुडघे इन्वॉल्व्ह होतात मग पायाचे जॉईंट्स आणि मग शोल्डर. अशा वेळेला आमची औषधं वेगवेगळी आहेत. काही औषधांमध्ये किंवा राईटला पहिलं इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं. काही ना असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो फक्त रात्री 3 ते 5 अग्रेव्हेशन असतं, म्हणजे तेव्हा एवढं जॉईंट पेन होतं की ते उठतात जॉईंट पेनला. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम. म्हणून आम्हाला

0: हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता ह्याच्या केसमध्ये हे तर आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काही ना प्रोलॉंग म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे वेरी करतं. काही ना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतं. आपण म्हटलं तर हे अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असं कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधीही दिसत नव्हता, त्याचे कुठलेही सिम्पटम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो. ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे, जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो, ते तर बरं होतंच, आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन्स म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास, हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमटॉइडचंच उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं, आता सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणीही पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात. पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहेत किंवा औषधं वाढतायत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा, तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर प्रिस्क्राइब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिम्पटम असतात. तर औषध होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर पहिले हे सिम्पटम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रास होतोय, हे सिम्पटम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात युजली, किंवा पेन नाही मग आपण एक पेन किलर कमी करून बघू. आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा, किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना, किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, मग हळूहळू पेन किलर कमी होतात.
1: अच्छा,
0: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगलं वाटतोय, मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिम्पटम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात.
1: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
0: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज आणि इफेक्ट माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो, किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की या आजारामध्ये, ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते. आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
1: बरोबर. आणि पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत नाही.
0: कसं आहे सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो ते करूच नाही का पेशंटला त्रास होतो.
1: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या पॅथीची जरी असली तरी तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
0: कसं आहे ते आमच्याकडे जे सिम्पटम घेऊन आले ते 20% दिसत आहेत, कारण बाकीची औषधं आहेत, जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे कसं अगदी अलगच जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
1: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत क्रोनिक ज्याला आपण म्हणतो की दीर्घकाळ एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल. पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी दिली जातात का, कसं असतं?
0: सर्दी खोकल्याची पहिली तर हिस्ट्री शॉर्ट असते. दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत, कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटना सायनोसायटिस, म्हणजे इथं डायग्नोसिस वेगळं, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळे डायग्नोसिस, दोन वेगळी औषधं.
1: त्याच्यामध्ये
0: आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन असतं, पण तुम्ही जर पेशंटचे नीट बोलला तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागले, नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं, किंवा पहिला हेडेक सुरू झालं नंतर फीवर, की मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते, हातपाय सुद्धा दुखतात. म्हणजे जनरल सिम्पटम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात. काहीला लोकल पहिले येतात मग जनरल सिम्पटम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याची तहान खूप कमी झाली, मी पाणीच नाही पेले 2 दिवस, किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावं असं वाटतंय, किंवा काहींना झोप जाते फीवरमध्ये. असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस, म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिम्पटम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण ते त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिम्पटम्स आहेत. आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो. काही ना गरम पाण्याने खूप चांगला रिलीफ होतो, हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला, आणि त्यावरून औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीये त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो मग आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो,
1: प्रतिकार शक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्वाचं असतं.
0: कारण हे जे सिम्पटम आहे त्यांचे स्वतःचे सिम्पटम आहेत, स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिम्पटम येत आहेत ते आहेत.
1: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी ताप असतरे किंवा सर्दी खोकलाचे तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतं.
0: कारण बघा आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज आहे तो पांढरा असतो, थोड्या दिवसानंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता कुठल्या स्टेजला येतात यांनी औषध बदलतं.
1: बरोबर. तुम्ही मगाजपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
0: बघा निदान जेव्हा आपण म्हणतो ना ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे, मग ह्याला होमिओपॅथी ॲलोपॅथी आयुर्वेद

0: मध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच, म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचं प्रोटोकॉल आहे आपला की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्माकोलॉजी पण म्हणतो, ते ॲलोपॅथीचं, आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळे. त्यामुळे डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं अॅनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची आणि हे डायग्नोसिस असं, आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
1: हे तुम्ही सुद्धा तपासण्या करायला सांगता पॅथॉलॉजिकल.
0: पण आम्हाला ही वेळ कमी येते कारण आमच्याकडे मोठे मोठे फाईल घेऊन येतात
1: त्यामुळे ऑलरेडी ते करून आलेले.
0: 80% वेळेला असंच होतं.
1: होमिओपॅथीची औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक. तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा अगदी सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का, म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
0: अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिले आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिम्पटम्स वाढू शकतात. दिसताना गोळ्या छोट्या दिसतात म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो, म्हणून ते अवॉइड करावं कारण दिसत असले छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
1: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं, म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात आणि
0: त्या बायोकेमिकच्या असतात, 12 क्षार असतात त्या. आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर, म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात, उसाच्या रसापासून. आणि आमच्याकडे एक पावडर पण यायची ती बकरीचं दूध, म्हणजे त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल आहे डिस्पेन्सिंग साठी. जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेस म्हणणं किंवा इतर मिनरल्स म्हणणं बनतात, अशा बऱ्याच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस म्हणणं बनवतो आम्ही औषधं.
1: त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी
0: अगदी वेगळी, त्यामुळे सगळं दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात. पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात, अगदी 10,000 पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
1: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो डॉक्टरांनी सांगितलाय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा.
0: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी की आम्ही कधीच रेकमेंड करत नाही कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला एक 1-2 तास लागतो पेशंट बरोबर की यांना किती डोस किती रेपिटेशन मध्ये दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही जाऊन कुठूनही घेऊ शकता,
1: अक्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये
0: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिम्पटम येत असतील तर एक्स्ट्रा रेपिटेशनमुळे.
1: बरोबर. काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
0: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत, अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून पोटेंटाइज करतात, त्याच्यानंतरच 200 बनते, 1,000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1,000 पोटेन्सी 200 देतो ना तेव्हा तुम्हाला एक डोस दिला 3 गोळ्या एका वेळेला पुरतात, सपोज 3 गोळ्या 3 वेळेला दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचंय अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व्ह होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसातून 3 घ्या.
1: अच्छा,
0: अशा केसेसमध्ये लागतं.
1: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं हे कितपत योग्य ठरतं?
0: हे ऍक्च्युली अयोग्यच आहे कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे, ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते, मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमटॉइड आर्थरायटिस. आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, आपल्याकडे इनिशियली आलंय, त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोज झालंय, त्यांनी औषध बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
1: अच्छा.
0: फॉर एक्झाम्पल आता रुमटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका किंवा दुसरा कुठलाही, की तुम्हाला
1: त्वचेवरती
0: किंवा वारंवार सर्दी व्हायला लागला खोकला तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो, आता आपण कसं पायऱ्या खाली उतरतो तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाहीयेत, एकाच बॉडीमध्ये हे काम करतायत. तर जेव्हा आता संधिवात होतो बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाले ट्रीटमेंट हाफवे सोडतात. आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे, मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट हरकत नाही कारण ह्यानी इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाहीये जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचं पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असं बरं करतो की एक छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बरेच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात, म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास

0: दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतो. आणि मग मी त्यांना सांगतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायचे तर करू शकता, फक्त तुम्हाला त्रास कमी झाला ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये. तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता बरं झालेलं आहे, ही पावती आहे खरं तर.
1: अच्छा,
0: ही आता खरंच बरं होत
1: आहे त्याची.
0: होय
1: बरं. पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी?
0: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषधं आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, ॲलर्जी आपण ज्याला पित्त उठतं म्हणतो त्यासाठी सुंदर औषधं आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंट्स आणि लवकर येतो त्याच्यामध्ये स्लो. हा, संधिवात म्हणा, अजून बरेच एक कधी युरिक ऍसिड ज्यांना हाय असतं ते किंवा स्पॉन्डलायटिस वेगळे HLA-B27 वगैरे हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात. पण याचे सिमटम्स अगदी चांगले बरे होतात. कसं आहे ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह कारण ती जीन इज पॉझिटिव्ह, पण सिमटम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि अॅग्रिवेशन पुढे होत नाहीत त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेम मध्ये चांगलं काम. त्याशिवाय एंडोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स मध्ये PCOD म्हणा किंवा थायरॉइड प्रॉब्लेम्स मध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉझच्या वेळेला जे सिमटम्स येतात ना की बाबा कधी खूप जास्ती ब्लीडिंग होतं, त्यांना अँग्झायटी इश्यूज सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बऱ्याच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रा नाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना अशा केसेसमध्ये अँग्झायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप प्रवृत्ती असते, त्याशिवाय
1: डिप्रेशन
0: आणि कॉन्फिडन्स लॉस हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, अँग्झायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतं.
1: अच्छा, पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे मानसिक आजार?
0: हो हो, आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढल्या आहेत आणि तुम्ही आज बघितलं तर ह्या वयोगट म्हणजे 20-30 मध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असतं त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाही आहेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागणार नाहीत. आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते आणि डिप्रेशन सारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ऍडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय
1: बर,
0: व्यसन आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आता. कारण आधी आम्ही जे डिप्रेशन बघायचो ना ते 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
1: किंवा आयुष्यामध्ये अपयश म्हणा अशी काही समस्या
0: त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20-30 मध्ये आलेलं आहे आणि ह्याचं बऱ्याचशांचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
1: पण मग ह्या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
0: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात फ्रँकली की बाबा हे त्रास आहेत पण मला ह्या ह्या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट होते, 5 सिगरेट दिवसाच्या होते. आता ही यंग बाई आहे, हा किती 30 वर्षाच्या, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण जात नाही आणि ह्याच्यामुळे मला माझ्या आता ऑफिसमध्ये काम करता येत नाही, 2 जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आल्या जेव्हा यांचा जॉब सुद्धा जायची वेळ आली. म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन की नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाहीये. तर आम्ही पहिलं काय विचारतो की 5वी सिगरेट 4 घ्या तुम्ही, 5th नाही घेतली तर काय सिमटम येत? मग ते सांगतात की बाबा उलटी सारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात. अशा वेळा ते सिमटम नोट डाऊन करतो आणि सांगतो की 4th जेव्हा हे सिमटम येतील तेव्हा हे औषध घ्या पण 5वी घेऊ नका. असं करत करत
1: त्यांना
0: आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो. कारण व्यायाम केल्यानंतर एंडॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेसन आहे, आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात ह्याच्यामुळे.
1: हे तुम्ही सांगितलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच नाही मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुद्धा.
0: होय होय, आमच्या एरियामध्ये आम्ही सिटिझन्स काही एकत्र आलोय. मी ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे. मुलींमध्ये जास्ती आणि मिडल क्लासमध्ये जास्ती.

0: आता त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपल्या समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली आहे, डॉक्टर आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी 5वी 6वी 7वीमध्ये या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसन का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं याच्यामध्ये, आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील आता, एक वेळ मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार. त्यामुळे आणि होतं कसं, बायकांचं शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच. जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन ह्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल मासिक पाळी हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य आहे, हे सगळं डिस्टर्ब होतं.
1: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठी ही अत्यंत घातकच आहे.
0: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
1: भवितव्य जरा चिंती
0: धोक्यात.
1: पण मग याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं व्यायाम योगासनं यांचीही मदत होते, तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या ॲलोपॅथीमध्ये सुद्धा की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
0: आम्ही या बाबतीतही सांगतो. कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एक व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईल बद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झाला आहे, ह्याचा मेन कारण आहे लठ्ठपणा आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड. आणि जंक फूड फार अभिमानाने खाल्ले जातात आज आणि त्याच्यामुळे 100 आजार, म्हणजे अगदी आपण PCOD म्हटलं तरी ह्याचा बऱ्याच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी, म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्त असायला पाहिजे त्याच्यापेक्षा. आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, PCOD त्याच्यात सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूडमुळे आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं, पण जोपर्यंत ह्या तुमच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार आणि व्यायाम.
1: शैलीतले बदल हे फार महत्वाचे आहे,
0: अत्यंत आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर डायबिटीज जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिस मध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतोय आणि खूपच वाढलं.
1: प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
0: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध काढतो इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन. हे डायरेक्ट प्रतिकार शक्तीवर काम करून प्रतिकार शक्ती चांगली करतो आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता, आम्ही तुमच्या प्रतिकार शक्तीला तसंच स्टिम्युलेट करतो. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो, तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला म्हणतो. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल तर अगदी मोठ्यातल्या मोठा स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सेलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्वाचा ठरतो का?
0: येस, आम्ही पेशंटशी बोलतो. इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की अब ह्या इन्सिडेंट पण सुरू झाला, तेव्हा त्यांना कळतं अरे ह्या नंतर आपला स्वभाव बदलला, आपण चिडचिडे झालो, आपली झोप गेली, असं हळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख डायजेस्ट करता येत नाही आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ आम्ही जे 1-1.5 तास त्याच्यानंतर बदलतो आणि मग ते समोर येऊन जातात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता आम्ही ठरवलं की असं नाही करायचं आणि त्यामुळे ते बदलतात आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो की बाबा हे तुम्ही करू नका. आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं जीवनशैलीबद्दल आणि आहार. कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि ते जे लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मगाशी तुम्ही औषधाच्या डोस विषयी सांगितलं तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्या

0: मुख्यतः जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर, दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर, असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते, त्याबद्दल सांगा ना.
1: औषधं आमचं आहे ना, ज्या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभेखाली ठेवायला सांगतो, कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात, सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही. आम्ही सांगतो की बाबा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, असं चालतं. किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: अच्छा,
1: कॉफी नाही सांगतो, कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोट आहे. कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पेली, त्याचा इफेक्ट कमी होणार.
0: अच्छा,
1: बॉडीवरचा. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापूराचे आपण कुठलंही दुसरं औषध असेल जे घेतल्यात, कापूर आहे, तर आमचा औषधाचा इफेक्ट कमी होतो, कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात, त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
0: बरं, म्हणून या काही गोष्टी,
1: दोन गोष्टी मेन आहेत.
0: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषतः केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं, त्याविषयी.
1: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली, कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू असते. त्यांना केमोथेरपीचे सपोज एक सायकल सांगितले तर 12 सायकल म्हणूया आपण, तर तिसऱ्या चौथ्या सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण, वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात, हे आमच्यावर कन्फाइड करतात की बाबा मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे केमोथेरपीची, पण मला जमत नाहीये कारण वॉमिटिंग खूप होते, झेपत नाही. अशा वेळेला आम्ही जे सिम्पटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिम्पटम सेटल करतो. त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस किंवा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना जी पाहिजे ती.
0: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं, जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं.
1: होमिओपॅथी ऍक्च्युली बघा, आपण जर कर्करोगाचं उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेसमध्ये येतात, कधी फर्स्ट स्टेज असतं, सेकंड स्टेज, थर्ड स्टेजमध्ये आजार पसरलेला असतो, किंवा पेशंटचं एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला, माझ्याकडे एक लेडी आलेल्या, त्यांचं वय 80 वर होतं, त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोस झाला होता. आता पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं, त्यांना पोटात खूप दुखत होतं, सगळ्या टेस्ट केलेल्या त्या ऑन्कोलॉजिस्टकडेच गेल्या होत्या, त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका, ॲलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना, कारण साईड इफेक्ट जास्ती येतील आणि एवढा पसरलाय की आत्ता आपण जास्ती काही करू शकत नाही, तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती, तर ते म्हणाले तुम्ही काय करू शकता का, म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर जे सिम्पटम्स होते की बाबा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही, थोडं पण जेवण जायचं नाही, अशा काही सिम्पटम्स घेऊन आम्ही औषध सुरू केलं.
0: म्हणजे वेदना त्यांची एकतर कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची,
1: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं, दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नव्हतं. अशा वेळेला देव असेल बाबा होमिओपॅथीमध्ये काय आहे का, तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिन्या होता त्या, त्यांना पेन फार कमी होतं, जेवणही सुधारले होतं, शेवटचे 3-4 दिवस नाही जेवल्या त्या, ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस आहे म्हणून आपण,
0: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे नक्की होऊ शकतं.
1: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह, तुम्ही जे म्हणालात ते आता हे ऍक्च्युली मान्यावर आहे, की माझ्याकडे एक महिला येत होत्या, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची ट्रीटमेंट झालेली, त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्यांमध्ये बघतोय आपण, आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते, म्हणजे आई मुलगी दोघी, त्या आता त्यांची मुलगी म्हटली तरी आता 48 वय आहे त्यांचं, त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता, दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहितीये फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतलं की ऑलरेडी सुरू झालं नाहीये ना, त्याच्यानंतर औषध दिलं त्यांचं जे आलेलं औषध, आणि त्याच्यानंतर आय एन्श्युअर्ड की आता हे सिम्पटम येत नाहीये, त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाहीये. ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीच आहे, मॅमोग्राफीचे रिपोर्टही त्यांचे नॉर्मल आले, आणि तो जे सिम्पटम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली, ते सिम्पटमही आता येत नाही, किंवा पेन यायचा, किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर, आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपल्याला समजते ही परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो. तर अशा वेळेला हे सिम्पटम कमी करून दिलेत आपण. तर जर काय सुरू होत असेल, कसं आहे पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही, स्टेज 1, 2, 3 झालं की सगळं कॅच होतं, पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठले डिस्पोजिशन आहे तर आपण ते करू शकतो.
0: अच्छा,
1: पण आता हे पिढ्याना पिढ्या मला माहिती म्हणून मी यांच्यात करू शकले.
0: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
1: नाहीच देत आहेत. खरं
0: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष

0: प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला.
1: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत. होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेसचं. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो,
0: अर्धशिशी
1: हो. आणि होमिओपॅथीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी याच्यामध्ये बरेच फाटे फुटतात तुम्ही जेव्हा ट्रिगरबद्दल बोलता तेव्हा. म्हणजे काही ना फक्त ऍसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतं की जेवणाची वेळ चुकली मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं, हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशिशीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे, डेडलाईन्स आहेत, त्याच्यानंतर अर्धशिशी. काहींना इमोशनल आउटबर्स्ट नंतर हा त्रास होतो. असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो. आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ना, ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या याच्यात जमतं तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
0: अच्छा, तुमच्या ह्या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे आणि तुम्ही वैद्यकीय शिबिर, आरोग्य शिबिर सुद्धा घेत असता ठिकठिकाणी. या ठिकाणचा अनुभव कसा असतो, गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का?
1: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये कामं केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. मग मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळे पहिलं आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम. मग डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो. इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांच्या केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण तसं, तर ते हील करणं आम्हाला फार गरजेचं वाटतं. त्यामुळे अनाथाश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
0: अच्छा,
1: लहान मुलांसाठी
0: काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
1: मी आतापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकलमध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची दोन पुस्तकं आहेत, ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवलंय. होमिओपॅथी स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होता की डेटा खूप जास्ती आहे आणि त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, तर अशा वेळेला काय वाचावं आणि काय वाचू नये ह्याच्यामध्ये पुस्तकं चांगली चांगली वाचतच नाहीत आणि त्याच्यामुळे ते तितके चांगले तयार होत नाही. म्हटलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तर मी केले 2009 पासून सुरू केलं. 10 वर्ष मला लागली कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून किंवा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तकं वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं पुस्तक आहे. आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी एक्सप्लेन केली मी की बाबा हे सिम्पटम पेशंटमध्ये कसे दिसतील तुम्हाला,
0: म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः हे पुस्तक आहे.
1: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर, कारण एक डॉक्टरची 7-8 वर्षाची प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात, पण प्रॅक्टिस एवढी वाढलेली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो, तर अशा वेळेला काय करायचं, तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये ह्याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं सोपं होऊ शकतं.
0: तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची, वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे. तुमचे वडील बालरोग तज्ञ आणि तुम्ही मात्र होमिओपॅथीकडे वळले.
1: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला. ते म्हणाले होमिओपॅथी ही अत्यंत चांगली सायन्स आहे आणि ही आपल्याला फ्युचरला गरजेची आहे, कारण इम्युनिटीवर काम होतं, तर हे घेतलंच पाहिजे. आणि म्हणतो आता आपली ही गरज आहे, तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा, आणि मला समजायचं नाही, पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलेलं. पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता. आणि गमतीची गोष्ट अशी का, योगायोग आमचे जे फाउंडर होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन ते सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत.
0: बर,
1: हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
0: बरोबर. डॉक्टर वैशाली भिडे आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास, त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे, सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं, त्याविषयी एक जागृती निर्माण करणं, हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: खूप धन्यवाद.

0: पण ऐकली. श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ. पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या वस्त्रोद्योगाशी संबंधित देशातल्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंग यांनी यावेळी व्यक्त केला.
1: दुनिया के 130 देशों से ऊपर बायर आया है. अभी मोदी जी ने 56 देशों से FTA हो रहा, कुछ से हो गया है कुछ से बाकी. ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जीबिटर आए हैं. और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% MSME आए हैं. मैं उम्मीद कर रहा हूं कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे.
0: पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचलाय. उद्योग आणि वाणिज्य

मंत्रालयानं ही माहिती दिली. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचे मुख्य घटक असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय. तर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवलाय. वाढलेला उत्पादन खर्च आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जेच्या किमतीचा इंधन दरांवर झालेला परिणाम यामुळे आरबीआयनं ही वाढ केली आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल समजलं जातंय. मे 2021 वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा मार्ग मोकळा केला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. नीट यूजी फेरपरीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रसिद्ध केले आहेत. उमेदवार त्यांच्या ॲप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीतली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीत कायम राहील. त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. चारा घोटाळा प्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं आपली मोहीम अधिकृतरित्या सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ SJYSHANKAR यांनी भारताचा शांती हा दृष्टिकोन मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारतानं सुमारे 50 शांतता रक्षक मोहिमांसाठी सुमारे 3,00,000 कर्मचारी दिलेत आणि सध्या 10 मोहिमांमध्ये भारताचे 4,300 जास्त कर्मचारी कार्यरत आहेत असं ते यावेळी म्हणाले. सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागामुळे या अत्यंत महत्वाच्या संस्थेतली निर्णय प्रक्रिया अधिक बळकट व्हायला मदत होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व पॅलेस्टाईनला मिळावं यासाठी भारतानं पाठिंबा दिलाय. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं काल झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्री प्रिया रंगनाथन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने काल सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र झालाय. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं सामर्थ्य कमी होईल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असा अमेरिकेचा दावा आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांवर तसंच इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांच्या जहाजांवर 20% शुल्क आकारलं जाईल. मात्र इतर देशांच्या व्यापारी जलवाहतुकीला मोकळा मार्ग मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काल घोषित केलं होतं. मात्र इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं म्हटलंय आणि अमेरिकेचा दावा फेटाळून लावलाय.

0: अमेरिकेला लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याचं कोणतंही कृत्य इराणविरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल असा इशाराही इराणनं दिलाय. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा क्षेत्रीय कमांडर रवींद्र गंजू याला झारखंड पोलिसांनी लातेहार इथं अटक केले. गंजू याच्यावर झारखंड पोलिसांनी 15 लाखाचं तर राष्ट्रीय तपास संस्थेनं 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियोमध्ये प्रारंभ झाला. भारताच्या पी व्ही सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीनं स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष सेन यांचे सामने उद्या होतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आकाशवाणी वृत्तसेवा विभागातले माजी संचालक सेबेस्टियन रॉबर्ट यांचं नुकतंच नवी दिल्लीत निधन झालं. गेली अनेक दशकं संरक्षण क्षेत्रातल्या आणि परदेशातल्या घडामोडींचं उत्कृष्ट वार्तांकन त्यांनी केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ. पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: और उसके बोल सीधे रूह को छूते हों तो वह संगीत सदाबहार बन जाता है. ये एक बात हमारे साथी ने लिखी है. और एक साथी ये भी लिख रहे हैं कि संगीत प्रेमी के लिए संगीत सिर्फ मनोरंजन नहीं होता, वो सांस की तरह होता है. जब दुनिया समझ नहीं पाती तब एक राग समझ लेता है. खुशी में सुर ताल नचाते भी हैं और दर्द में वही सुर कंधा बन जाते हैं. नींद न आए तो लोरी बन जाता है और टूट जाए तो दिल को मरहम का भी काम करता है. संगीत प्रेमी के लिए हर सुबह एक नया आलाप और हर रात एक अधूरी बंदिश. वो भीड़ में अकेला होकर भी संगीत के साथ कभी अकेला नहीं पड़ता. शहर में हो या खेत खलिहान में, काम के बीच में हो या फुर्सत के पलों में, कहीं ना कहीं एक तान उसके भीतर बसती रहती है. किसी अपने की याद आए तो पुराना गाना जख्म कुरेद देता है और वही गाना अगले पल जीने की वजह भी बन जाता है. हार के बाद हौसला चाहिए तो संगीत हौसला बनता है और जीत के बाद जश्न चाहिए तो संगीत जश्न बन जाता है. क्या बात है, बहुत खूबसूरत बातें आपने लिखी है. और चलिए इसी के साथ एक और खूबसूरत गाना नौबहार, इस फिल्म से लता जी की आवाज़.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल, असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाय ऐश इन इकोनॉमिक वे, सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म, फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल, असं ते म्हणाले. भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल, असा विश्वास गिरीराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या समुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या एम टी अल बाहिया आणि एम टी मोम्बासा या दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही जहाजांवरच्या 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशांचा समावेश होता. या हल्ल्यात एम टी अल बाहिया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. तसंच एम टी मोम्बासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियम नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येईल. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला, तसंच 2029 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाही तसं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. 2 आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या ॲप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरी तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि जुली मॅकफर्सन या जोडीला 21-16 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्देश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आत्तापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल समजलं जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बहिया आणि MT मोम्बासा या दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला तसंच 2029 कर्जमाफी योजनेत नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 561 अंकांची घसरण झाली आणि तो 77,055 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 160 अंकांची घसरण नोंदवत 24,052 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं तिसऱ्या प्रसारण सभेत मी अतुल सातपुते आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला हे पॉप गीत ऐकूयात. देव कोहली यांचं गायलं आहे जसपिंदर नरुला आणि सहकाऱ्यांनी, आणि या गीतासाठी संगीत आहे मिकी नरुला यांचं.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोतेहो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात शांताराम नांदगावकर यांचं गीत. गायलं आहे उषा मंगेशकर यांनी आणि या गीतासाठी संगीत आहे अनिल अरुणी यांचं.

0: अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. श्रोत्या कार्यक्रमातल्या यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी आठवण आहे उद्याच्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाची. श्रोत्या, उद्याचा हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे संधिवात, कारणं, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72.
1: श्रोतो हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजे घालणारं पावसाचं छानसं गीत. श्रोतो हो, ही अशी गाणी ऐकत असताना प्रत्येकाच्या मनात आठवणींचा पूर येतोच, हो ना?

0: तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.
1: भिगी भिगी रातों में, मीठी मीठी बातों में, ऐसी बरसातों में कैसा लगता है.
0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02:41-02:43-34 किंवा 02:42-36 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00.
2: सुदैव मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात तलत अजीज यांच्या स्वरात ही गझल. संगीत आहे तलत अजीज यांचंच.

तलतजी जेंजा स्परात ही गजल आपण ऐकत सध्या आठवण आहे कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 16 जुलै 2026 चा विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे आपत्कालीन व्यवस्थापन. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत

241, 242, 34, 71 आणि 242, 36, 72. आपण ऐकत आहात मिक्स मसाला आकाशवाणीच्या अहिल्या नगर केंद्रावरून 100.1 MHz वरून. मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात शांताराम नांदगावकर यांचं गीत माझा पती करोडपती या चित्रपटासाठी संगीत आहे अरुण पोडवाल यांचं आणि हे गीत गायलंय किशोर कुमार आणि अनुराधा पोडवाल यांनी.

येस बॉस या चित्रपटामधलं हे गीत होतं अलका याग्निक आणि अभिजित यांच्या स्वरात. शब्द होते जावेद अख्तर यांचे आणि संगीतकार होते जतीन ललित. याबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतो, संध्याकाळचे 5:30 वाजता आहेत. ऐकूया युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून.

0: मंडळी, काव्यवाचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता आपण ऐकत असतो. त्यांनी त्यांच्या भावविश्वात रंगवलेले जे काही विषय असतात, जे काही विचार असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आपणही त्यांच्या भावविश्वात रममाण होत असतो. तेव्हा अशा सुंदर कविता सादर करायला आणि आपल्यासोबत गप्पा मारायला आज आपली मैत्रीण तन्वी गुंडे आलीये. वेलकम टू अवर शो तन्वी. तन्वी, मी आता जसं म्हणाले की कवी जे असतात त्यांना त्यांच्या भावविश्वात रमायला फार आवडतं आणि असं नसतं की ते फक्त त्यांचं भावविश्व असतं. बऱ्याचदा त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता असतात त्या सगळ्यांना रिलेट होतात, कारण प्रत्येक जण त्या फेज मधनं जात असतो आणि प्रत्येकाला ते कुठे ना कुठे तरी रिलेट होत असतं. फक्त कवी मनाचा माणूस हा ते कागदावर उतरवतो. तर मग जेव्हा आपण कविता म्हणतो तेव्हा कवितेवर एखादी कविता तू लिहिली आहेस का?
1: हो, मी कवितेवर कविता लिहिलीये. खरं तर कवितेला जेव्हा विषय मिळत नाही तेव्हा ज्या भावना येतात त्या भावनांशी संबंधित ही कविता आहे. मी तुमच्यासमोर सादर करते.
0: नक्कीच.
1: माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी विषय शोधते कवितेला. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. प्रियकराच्या देहाची वळणं आणि त्याच्या प्रीतीचा रंगही उतरत गेला कवितेत. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशीत थपकून राहिली. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशीत थपकून राहिली. डोळे लख जागे ठेवत आता मी नवा विषय शोधते कवितेला. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. विषय सापडत जातात प्रेमभंगाचे, वासनेचे, क्रूरतेचे, गेला बाजार अर्थकारणाचे आणि राजकारणाचे देखील. त्या बातम्यांमुळेच आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. त्या बातम्यांमुळे आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. अगदी पेपरात वाचलेल्या बातमीतल्या व्यक्तीच्या हत्येसारखीच निर्घृण निश्चित पडलेल्या देहातून बाहेर येऊन फिरत राहतो माझा आत्मा. भटकत राहतो पुन्हा पुन्हा कवितेच्या विषयाभोवती. अजूनही मी शोधतेच आहे माझ्या कवितेला विषय.
0: वा वा वा तन्वी, इतकं सुंदर तू लिहिलंयस की जे ना देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात.
1: हो,
0: ह्या सुरेख कवितेने तर आपली सुरुवात झालीच आहे. कविता नेमके कधीपासून तुला असं वाटलं की कविता कराव्यात किंवा कविता करायला आवडतात हे असं कधी जाणवलं?
1: जेव्हा कोविड होता आणि सगळं जग थांबलेलं होतं तेव्हा नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं आणि मग खूप निराशा होती आणि बरेच मग छंद जोपासले जात होते. मग तेव्हा चित्र काढणं असेल किंवा पुस्तकं वाचणं असेल, मग तेव्हा असं जाणवलं की आपल्याला जे काही निराशेतून जे काही आपल्याला उमटतंय ते सगळं कागदावरती उमटवता येत आहे. म्हणून बऱ्याचशा कविता या निराशावादातूनच सुरू झालेल्या आहेत.
0: ओ अच्छा,
1: तर अशी ही कवितेची सुरुवात झाली.
0: वा वा वा मस्त. मग आता आपल्या श्रोत्यांना काय ऐकवशील?
1: एक अशी कविता आहे की

0: मी एकटी असताना जर पाऊस पडला असेल तर माझ्या आयुष्यात कशी बहार येते, म्हणजे तेच पुन्हा की निराशावादेतून आशावादेकडे जाणारी ही कविता आहे. ती एक कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: माझ्या कवितेचं शीर्षक आहे निसर्ग सोहळा. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणाचे लपवावे, कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणाचे लपवावे, त्याच वेळी दाट धुक्याने उन्हाच्या तिरिपेस झाकावे. एकली मी गात असता मल्हार आळवावा, एकली मी गात असता मल्हार आळवावा, धून त्याची ऐकताच मेघालाही पाझर फुटावा. नयनांतुनी त्याच्या मग जलरत्ने ओघळावी, नयनांतुनी त्याच्या जलरत्ने ओघळावी, लेवुनी अंगावर तयांसी काया न्हावून जावी. हिरवीगार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, हिरवीगार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, शुष्क माझ्या मनाची नवी पालवी मोहरावी.
1: वाह वाह.
0: चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, त्या शब्द सुमनांची गीतमाला मी गुंफावी. दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, प्रशंसा करण्यास सप्तरंगी इंद्रधनु अवतरावा. रम्य हा निसर्ग सोहळा थाटात संपन्न व्हावा, आणि कौतुक तृष्णा भागवून चातकाचा देह शांत व्हावा.
1: वा वा वा सुरेख, किती सुंदर लिहिलंय सगळं खरंच. म्हणजे तू जे मगाशी म्हणालीस की पावसाळ्यात जर एकटं माणूस असेल तर काय फील होऊ शकतं, तर ते खरंच हे असंच फील होऊ शकतं. आता जेव्हा आपण निसर्ग कविता म्हणतो तेव्हा निसर्ग कवी म्हटल्यानंतर नाधो महानोरच आपल्या डोळ्यासमोर पहिले येतात, आणि त्यांच्या निसर्ग कविता आहेत त्या म्हणजे अवर्णनीय आणि अत्यंत सुंदर अशा आहेत.

0: तुझे आवडीचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: मला संदीप खरे फार आवडतात.
0: वा.
1: आणि वैभव जोशी ही आवडतात. त्यांच्या बऱ्याचशा कविता वाचलेल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमांना भेटी दिलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून शिकून शिकून आता आता ते कविता लिहायला लागलंय.
0: वा वा वा, मस्तच. निसर्ग कवितेनंतर आता कोणती कविता ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: आता एक अशी कविता सादर करते की जी देहविक्री करणाऱ्या एका महिलेवर आधारित आहे, तिच्या जीवनावर आधारित आहे. कवितेचं शीर्षक आहे खेळ जीवनाचा. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाईम प्लीज म्हणतो. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाईम प्लीज म्हणतो, नजरेआड होतो आणि तेव्हाच चंद्र खेळाच्या आखाड्यात उतरतो. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. आपल्या जीवनाचा खेळ खेळते अडचणींवर करण्या मात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. निरखते ती स्वतःला दर्पणात. शेवटी हे एकच तर शस्त्र असतं, परिस्थितीशी करायला दोन हात. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. लांडग्यांप्रमाणे वखवकलेल्या नजरांना चुकवू पाहू लागते ती. पण आपलं बाईपण याचसाठी हे जाणून ती शांत राहते. पण आपलं बाईपण याचसाठी हे जाणून ती शांत राहते. वासनेने बरबटलेल्या देहांची भूक ती शमवू पाहते. आता मात्र चंद्र थकतो. आता मात्र चंद्र थकतो टाईम प्लीज म्हणून निघून जातो. सूर्य आखाड्यात उतरू लागतो, पुन्हा खेळण्यास सज्ज होतो. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. आणि उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आईपण. उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आईपण.
0: अक्षरशः अंगावर गाठा उभा राहिला. इतकं खरंच सुंदर आहे. इतकं सुरेख कसं काय लिहू शकतेस? देह विक्री करणाऱ्या त्या स्त्रियांच्या आयुष्याचं जे दुःख आहे ते इतक्या समर्पक शब्दात तू मांडलंयस की त्यांचं अख्खं आयुष्य कसं आहे, त्यांची अख्खी जीवनगाथा तू तुझ्या कवितेत मांडलीस. इतकं सुंदर मांडलंय सगळं. खरंच फार फार सुंदर.
1: या सगळ्याबाबत मला एक सांगता येईल की नामदेव ढसाळ असतील किंवा मल्लिका अमर शेख, हे सगळेजण ह्या कवितेमागची प्रेरणा आहेत.
0: वा वा. तन्वी, कवी म्हटलं की प्रेम कविता ही आलीच, आणि असा कुठलाच कवी नसेल की ज्यांनी प्रेम कविता कधीच केलेली नसेल. तर मग आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतच आहोत. तर कार्यक्रमाचा शेवट एखाद्या प्रेम कवितेने झाला तर मला आणि श्रोत्यांना आवडेल.
1: हो, नक्कीच. प्रेम म्हटलं की प्रेमाची दोन प्रतीक येतातच आपल्या डोळ्यासमोर, ते म्हणजे राधा

0: आणि कृष्ण.
1: बरोबर.
0: पण ह्याच्यासोबत आणखी एक असतो तो म्हणजे अनय. तो मला पहिल्यांदा भेटला अरुणा ढेरेंच्या कवितेतून. तर त्यांची कृष्ण आणि अनय ही जी कविता आहे, दोन कविता आहेत त्या, तर त्या दोन्ही कवितांचा इतका माझ्यावर प्रभाव होता की त्या दोन्ही कवितांना एकत्र करून मी एक कविता केली आहे जिचं नाव आहे ती एक प्रेयसी. खरं तर ते त्यांच्या प्रभावातून आलेले आहे.
1: बर,
0: ती कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. ऐकली होती तिने धुंद मधुर धुन तुझ्या मुरलीची.
1: वा.
0: घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. गवसलास तेव्हा तव देखणा आकृती बंध तिच्या नयनी विसावला. भाळूनी गेली बावरूनी गेली तुझ्याचमुळे मोहना ती मोहून गेली. भाळून गेली बावरून गेली तुझ्याचमुळे मोहना ती मोहून गेली. तिच्या मनातल्या तुझ्या अस्तित्वाची होतीच तुलाही कुणकुण लागलेली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. मात्र तुझ्यात रमणारी ती केवळ त्या एकाच निळ्यात न्हाली. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. तृप्त होऊन तव स्पर्शाने घेत होती उंच सुखद हिंदोळे.
1: वा वा.
0: झुलवत राहिलास तूही तिला. झुलवत राहिलास तूही तिला देऊन आश्वासनांचे झोके. ठेवून विश्वास तव शब्दांवरी बांधिले तिनेही स्वप्नांचे इमले. 16,000 गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. 16,000 गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. तुझ्या आशेने ती मात्र तळमळली रातनरात. पण तुला काय त्याचं, तशी ती तुझी कोण होती. ती तर निळी हळद ल्यालेली केवळ नाम मात्र प्रेयसी. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. राधेश्याम म्हणून मिरवतोस मनाविरुद्ध तिच्या. गोंधळून गेली भांबावून गेली तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली. गोंधळून गेली भांबावून गेली तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली. उतरवण्या तिची निळी हळद येत असेल का रे अनय कुणी. उतरवण्या तिची निळी हळद येत असेल का रे अनय कुणी.
1: वा सुंदर. म्हणजे हे जे तू काही सांगड घातलीस ना शब्दांची, ती अशक्य सुंदर आहे. अशक्य सुंदर. आणि कार्यक्रमाचा शेवट जर इतक्या सुरेख कवितेने होत असेल तर आणखी काय हवं.
0: धन्यवाद
1: तन्वी, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच मनापासून आभार. मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वरून.
2: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
3: पण या चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्यागोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूयात गुरु ठाकूर यांचं गीत. या गीताला संगीत आहे चिनार महेश यांचं. हे गीत गायले स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी. टाइमपास

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: श्रोतेव, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात क्षितिजी पटवर्धनी यांचं गीत. क्लासमेट्स या चित्रपटासाठी हे गीत गायलंय सोनू निगम आणि सायली पंकज यांनी, आणि संगीतकार पंकज पडघान.

सोनू निगम आणि सायली पंकज यांनी गायलेलं हे गीत होतं क्लासमेट्स या चित्रपटामधलं. संगीत होतं पंकज पडघन यांचं आणि गीतकार होते क्षितिज पटवर्धन. कार्यक्रमात आता घेऊयात क्षणभर विश्रांती या चित्रपटामधलं गीत. ऋषिकेश कामेरकर यांचं हे संगीत आहे, गुरु ठाकूर यांचे शब्द. आणि हे गीत गायले ऋषिकेश कामेरकर, अवधूत गुप्ते आणि

श्रोतहो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02:41 02:34

किंवा 2 42 36 72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता.

कार्यक्रमामध्ये ऐकूयात मी तुबा या चित्रपटामधलं गीत. गीतरचना आहे मंदार चोडकर यांची, शंकर एहसान लॉ यांचं संगीत आहे आणि हे गीत गायले शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं मितवा या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं. यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी श्रोते हो आठवण आहे उद्याच्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. उद्याच्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे संधिवात, कारणं, लक्षणं आणि आधुनिक

उपचार पद्धती आपल्या शंकांचं निसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी आमचे फोन नंबर्स असेत 0241 242 3471 आणि 242 36 72. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गुरु ठाकूर यांचं गीत. गायलं आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी. लय भारी या चित्रपटासाठी संगीत आहे अजय अतुल यांचं.

काही खरीप हंगामातील पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 0241 242 3471 आणि 242 36 72. हे होतं निवेदन कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. आता ऐकूयात पोस्टर बॉयज या चित्रपटामधलं गीत अमरीश देशपांडे यांचं. लेस्ली लुईस यांचं संगीत आहे आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं लय भारी या चित्रपटामधलं. कार्यक्रमाच्यानंतरचं गीत ऐकूयात, पण तत्पूर्वी निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणीअंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 16 जुलै 2026 चा

शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गीत होतं पोस्टर बॉयज या चित्रपटामधलं. लेस्ली लुईस यांचं संगीत होतं आणि गीतकार होते अंबरीश देशपांडे. श्रोतेहो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी एफ एम सेवेचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोतेहो, उद्याच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे.

0: संधिवात, कारण, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात असू द्या, 0241 242 3471 आणि 242 36 72. वेळ आहे रात्री 9 ते 10.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
4: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
3: जामगावकरांइतकंच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
0: सुद्धा आठवण आहे कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 16 जुलै 2026 चा विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असेल 0241 242 3471 आणि 242 36 72.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका। रजनीगंधा
1: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ। यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही।
3: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
4: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोते हो, संध्याकाळचे 6:35 झाले आहेत। प्रसारित करत आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आपल्यासोबत मी आहे अतुल सातपते। या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल देवीची गाणी। सादर करते सरुबाई बाबूराव पाळंदे आणि सहकारी। 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये सुरुवातीला डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी विस्तार याविषयी तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेवगाव इथले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्राप्त उपकृषी अधिकारी सुखदेव ज्ञानदेव जमधडे यांची मुलाखत। त्यानंतर बांबू शेती प्रकल्प याविषयी मुक्काम पोस्ट संगमनेर इथले लोकपंचायत

0: विश्वस्त तथा प्रकल्प समन्वयक हनुमंत रामचंद्र उबाळे यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. रात्री 7:15 फिरस्ती कार्यक्रमात ताडोबाची सफर, सहभाग अंजली बडवे, वंदना साबळे आणि गौरी जोशी यांचा. सादर करते सुदाम बटुळे. रात्री 9:00 आपली आवड हा मराठी गीतांचा कार्यक्रम. 9:30 साज संगीत कार्यक्रमात संकलन निवेदन दीपाली सुतर यांचं आणि 10:00 वेळ आहे रजनीगंधा या कार्यक्रमाशी. असे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमाविषयी, आमची प्रसारण सभा सुरू होईल 5:53. 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. दिनविशेष 6:25. 6:30 चिंतन लेखन प्राचार्य शिवाजीराव काळे यांचं. 6:35 वेळ आहे कार्यक्रमांच्या रूपरेषेची. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात नैसर्गिक शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकू शकाल. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात त्वचा विकार याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर. निर्मिती आहे आकाशवाणी परभणी केंद्राची. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयी माहिती सादर करते सदानंद कांबळी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक आहेत बाळकुणाल अहिरे. 7:00 सुविचार प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सेवू शकाल मुंबई केंद्रावरून 7:25. 7:40 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो 7:50. 7:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:40 जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 यावेळेत ऐकू शकाल मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12:00 वनित मंडळ. निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची. 1:00 ते 5:00 यावेळेत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवाणी विषय आहे वर्ल्ड यूथ स्किल्स डे कौशल्य विकास आणि आजची तरुणाई. सूत्रसंचालन श्रीरंग पाष्टेकर यांचं. सादर करते सुदाम बटुळे. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भेदी कैकू शकाल. सादर करते ज्योतिराम बंडू साळुंखे आणि सहकारी. 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण याविषयी मुक्काम पोस्ट भोकर तालुका श्रीरामपूर इथल्या आशांकूर ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका प्रिस्का तिरकी यांची मुलाखत. त्यानंतर सोयाबीन पीक व्यवस्थापन याविषयी संगमनेर इथल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयातील कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक रवींद्र अशोक दसपुते यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. रात्री 9:00 लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विषय आहे संधिवात कारणं लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. तज्ज्ञ असतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे आणि सादर करते सुदाम बटुळे. 10:00 वेळ आहे रजनीगंधा या कार्यक्रमाची. याशिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत होतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली तर आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. 6:40 झाले आहेत. थोड्याच वेळात ऐकूयात लोकसंगीत.
1: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी पायलट करिअर लग्न यांना

0: लेझर ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्या नगर.
0: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
2: श्रोतो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात देवीची गाणी. सादर करते सरूबाई बाबूराव पाळंदे आणि सहकारी. ऐकूया देवीची गाणी.

श्रोत्या लोक संगीताच्या कार्यक्रमात देवीची गाणी आपण ऐकत आहात. सादर करते सरूबाई बाबूराव पाळंदे आणि सहकारी. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 ऐकूयात वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंताला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. पुण्यश्लोक

0: श्रीमती अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तालुका आणि ग्रामीण भागातल्या 213 ठिकाणांवरच्या जागांचा या माध्यमातून विकास होणार आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली.
2: एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाचीच असणार आहे.
1: पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होईल. काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15-20% आणि शेतमाल वाहतूक तसंच हाताळणी खर्चातही 15-20% बचत अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणही आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. अनेक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यावर मुक्त झालेल्या मुक्तबंदी आणि परिविक्षाधीन यांना 26,000 ऐवजी 50,000 रुपये द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. किमान 1 वर्ष कारागृहात राहिल्यावर निर्दोष मुक्त झालेल्यांनाही याचा लाभ मिळेल.
0: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 TMC पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 TMC साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या उपयुक्त साठवण क्षमतेच्या 48%, मध्यम धरणांमध्ये 42%, तर लहान जलाशयांमध्ये 29% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये कोयना धरणात 49%, जायकवाडीत 32%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात कालपर्यंत राज्यात 334 mm पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना या 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळापुढे आज झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खाजगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना

0: सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. ATS काल एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. यात्रेचा कालावधी 15 ते 29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 20 लाख भाविक येण्याचा मंदिर समितीचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे 5 ते 6 ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांगवारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं दाखल झाली. या दिंडीत 15 अंध वारकरी आणि त्यांचे 5 मदतनीस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29.5% विद्यार्थी तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका आज सुरू झाली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 47 षटकात 8 बाद 257 धावा झाल्या होत्या. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयानं नागपुरात केलं होतं. जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढच्या 10 वर्षात 12 ते 15% योगदान देण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी यावेळी केलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. ST महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा PPP तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटना प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर. यानंतरचा वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात 7:15.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, आधीच उशिरा आगमन आणि त्यानंतर मोठा खंड ही यंदाच्या मान्सूनची स्थिती। या स्थितीनं या वर्षीचं कृषी चक्र मोठ्या प्रमाणात बाधित झालंय। याच पार्श्वभूमीवर येत्या काळातली पर्जन्यमानाची स्थिती आणि त्या अनुषंगानं करायचं पीक नियोजन यासंबंधीच्या विविध पैलूंची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत।

0: श्रोते हो, यंदा देशभरात मान्सून नेहमीपेक्षा उशिरा दाखल झाला होता. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाजही यापूर्वीच वर्तवला गेला होता. पण उशिरा का होईना मान्सूनचं आगमन झाल्यावर त्यानं दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला होता. पण आता पुन्हा एकदा मान्सूननं मोठा खंड घेतलाय. एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही पर्जन्यमान कमी आणि अनियमित राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. खरं तर शेतीच्या दृष्टीनं पाहिलं तर या परिस्थितीनं यंदाच्या खरीप हंगामाला काहीच चिंताजनक वळणावर आणल्याचं नाकारता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या या मोठ्या खंडामागची कारण मीमांसा आणि त्याबद्दलचा येत्या काळासाठीचा अंदाज यासंबंधी माहिती देत आहेत हवामान अभ्यासक आणि भवताल मंचचे संस्थापक अभिजित घोरपडे.
1: यावर्षी आपल्या मान्सूनवर दुष्काळाची छाया आहे. याचं कारण म्हणजे मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल निनो हा घटक हा सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये या वर्षी सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. हा अंदाज असल्यामुळं आपल्याकडं सुरुवातीला मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. ते आगमन झाल्यानंतर बराच काळ उघडीप होती, मान्सून आला पण पाऊस पडला नाही. आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता पाऊस पडेल की नाही. त्यावेळेस जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला 8 दिवसांचा खूप चांगला पाऊस झाला, त्याच्यामुळे जी जून महिन्यातली तूट होती ती बऱ्यापैकी भरून निघाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत जून महिन्यामध्ये जवळजवळ निम्माच पाऊस म्हणजे 50% तूट होती पावसाची, ती भरून निघून जुलैच्या मध्यापर्यंत सरासरी इतका पाऊस झाला. पण हे संपूर्ण राज्याचं दिसणारं चित्र असं जरी असलं तरी सुद्धा हा जो पाऊस पडला तो मुख्यतः कोकणातले काही जिल्हे, त्याचबरोबर सह्याद्रीचे घाटमाथे आणि पुणे जिल्हा आणि आसपासचा काही परिसर या ठिकाणी पडला. इतरत्र मुख्यतः मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, तिथं मात्र पाऊस पुरेसा पडला नाही, अतिशय अपुरा पोहोचतोय. त्यामुळं पाऊस हा झाला तरी सुद्धा त्याचं वितरण हे असमान होतं आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतंय की बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला तर उरलेले सर्व 7 जिल्हे याच्यामध्ये पाऊस अपुरा पडलेला आहे. विदर्भातले बऱ्याचशा भागात अशी परिस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. हे सगळं जे वितरण आहे याचा संबंध निश्चितच यावर्षी एल निनोची छाया असण्याशी आहे. याचं कारण असं की जेव्हा आपल्याकडं कमी पाऊस पडतो आणि दुष्काळी स्थिती असते त्यावेळेस जो पाऊस पडतो तो कमी असतो आणि त्याचबरोबर त्याचं वितरण हे असमान असतं. म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. दुसरं असं की आपल्या मान्सूनवर यावर्षी दुष्काळाची छाया असण्याचं कारण जसं एल निनो आहे तसाच एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करणारे काही घटक आहेत ते जर सक्रिय असतील तर हा एल निनोचा परिणाम किंवा प्रभाव हा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मागे आपण इतिहासात अशी काही वर्ष अनुभवलेली आहेत की जेव्हा एल निनोचा परिणाम होता तरी सुद्धा पाऊस आपल्याकडे सरासरी इतका पडलाय. पण यावर्षी असं झालेलं आहे की हे जे घटक आहेत की जे एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करतात त्याच्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा हिंदी महासागरातला घटक. तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण हे तुलनेनं चांगलं असतं. पण यावर्षी हा घटक अजिबातच सक्रिय नाहीये. हा सगळा विचार करता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे निश्चित. आता आपण पावसाळ्याच्या महत्वाच्या टप्प्यात आहोत, विशेषतः शेतीच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे कारण जुलै महिन्यातला पाऊस हा शेतीसाठी खूपच महत्वाचा असतो. आणि आत्ताचं जर चित्र पाहिलं तर आत्ता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये विशेष पाऊस पडलाच नाहीये. शेतीची कामं जुलैमध्ये ही व्हावी लागतात आणि त्या दृष्टीनं बऱ्याच भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान विभागाचा पुढचा जो अंदाज आहे की जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात काय होईल तर जुलैमध्ये सुद्धा अपुरा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळं शेतीच्या दृष्टीनं आता काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल पावसाची. तो पाऊस आल्यानंतरच पुढचं नियोजन करावं लागेल. याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे 2 महिने आहेत त्या 2 महिन्यांमध्ये नेमकं कसं चित्र असेल याच्या संदर्भात हवामान विभागाकडून जुलै महिन्याच्या अखेरीस अंदाज दिला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला यंदा एकूणच मान्सूनचं चित्र कसं असेल, पाऊस किती कसा असेल हे स्पष्ट होईल. पण सध्याचा जर विचार केला तर आपल्याला पाण्याच्या दृष्टीनं आणि शेतीच्या दृष्टीनं खूपच काळजीपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत हेच म्हणावं लागेल.
0: श्रोते हो, पावसाच्या या सध्याच्या परिस्थितीमुळे आगामी रब्बी हंगामही बाधित होणार असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन

0: दर्शन करत आहेत कृषी तज्ञ चंद्रशेखर भडसावळे.
1: कोकणामध्ये आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये धुवाधार पाऊस असतो, पण आता आपल्याकडे कोकणामध्ये जे दिसतंय ते उन्हाचे चटके बसायला लागलेले आहेत. अगदी गरम होते चांगलंच. आणि काल तर आमच्यापैकी एक जण म्हणाला की म्हणे हे जे वातावरण आहे, हे जे ढग आहेत, हा जो वारा आहे किंवा अमुक पक्षी जे ओरडत आहेत, ते म्हणजे आपल्याकडे भाताची कापणी करायला येते त्यावेळेची परिस्थिती आहे. म्हणजे आपली जर का कापणी असल्यासारखं वातावरण निरासेल आता दिसत असेल, तर आपण तर अजून राब सुद्धा पेरले नाहीत किंवा पेरले ते कुजून गेलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं? तर मंडळी, ह्याच्यामध्ये बघा, एक सगळंभर आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस, DSR, म्हणजे परस्पर भाताच्या बियाची लागवड, म्हणजे त्याच्यामध्ये चिखलणी लावणी हे प्रकार नाहीत. तर समजा तुमच्या शेतामध्ये आता काही शिल्लक नसेल, म्हणजे राबही गेला, शेत पण आता चिखल करायला पाणी मिळेल एवढा पाऊस पडेल असं दिसत नाहीये, आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही

0: DSR म्हणजे परस्पर भाताच्या बियाची लागवड, म्हणजे त्याच्यामध्ये चिखलणी लावणी हे प्रकार नाहीत. तर समजा तुमच्या शेतामध्ये आता काही शिल्लक नसेल, म्हणजे राबही गेला, शेत पण आता चिखल करायला पाणी मिळेल एवढा पाऊस पडेल असं दिसत नाहीये, आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट सीडेड राईस म्हणजे परस्पर भाताचं बी लावायचं टोकणी पद्धतीने. आता ते कसं करायचं? तर आपल्याकडे पडगिलवार कंपनीचं हँड पुश सीडर मिळतं बाजारामध्ये, साधारण 7 ते 8 हजार रुपयापर्यंत ते मशीन मिळतं. ते जे मशीन आहे त्या मशीनमध्ये भात टाकायचं, भाताचं बी. पण भाताची जात कोणची निवडाल? तर भाताची जात ही कमी दिवसात तयार होणारी, म्हणजे 100 दिवसात तयार होणारी जात पाहिजे. आणि मग असं जेव्हा आपण हँडपुश सीडरनी ते बी पेरतो आणि परत ते उपटून ते लावणी करण्याचं भानगड ठेवत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते भात 10 दिवस अगोदर तयार होत, कारण भाताच्या रोपाला तो लावणीचा शॉक बसत नाही आणि म्हणून भात 10 दिवस अगोदर तयार होतो. म्हणजे तुम्ही काय काय केलं? तर एक लवकर होणारी जात निवडली, लवकर होणारी जात हँडपुश सीडरच्या सहाय्याने तुम्ही ती टोकणी करायची, म्हणजे साधारण 2 ओळीमधलं अंतर अंदाजे 25 सेंटीमीटर ठेवायचं आणि टोकणी करायची. आणि मंडळी असं आहे की त्या जमिनीला जेव्हा ओलसरपणा असतो त्या ओलसरपणाच्या वेळेला त्याच्यावर ऑक्सीफ्लोरफेन किंवा त्याला एक गोल नावाचं औषध 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली गोल औषध टाकून ते मागील पावली चालत फवारणी करून घ्यायची, म्हणजे त्या भाताच्या शेतामध्ये तण होणार नाही पुढची महिनाभर तरी. आणि मग असं जेव्हा भाताचं पीक आपण घेऊ त्यावेळेला त्याला एक तर लावणी करायची नाहीये, म्हणजे पाऊस तेवढा नाही झाला तरी अगदी चालणार आहे. दुसरं काय? तर कमीत कमी पाण्यावर किंवा जमिनीच्या आतमध्ये गेलेली जेवढी ओल आहे तेवढ्या ओलीवर सुद्धा तुमचं भाताचं पीक पुढची 20-25 दिवस तग धरू शकेल. 20-25 दिवस जरी पाऊस नाही आला तरी सुद्धा तग धरेल. तर अशा प्रकारे आपण भाताचं पीक हे तुम्ही घेऊ शकाल कमीत कमी पावसात, कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये, म्हणजे मोठा खर्च न वाढवता. आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खर्चही खूप करतो आणि पीक पण जातं, त्यामुळे आपल्याला दुःख जास्त होतं. तर आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण वाल किंवा हुलगा ही पिकं रब्बीमध्ये जर घेतली तर ती सुद्धा आपल्याला घेता येणं शक्य होणार आहे. कसं? तर भाताची कापणी केली की भाताच्या चुडामधून जे राहिलेला खालचा चूड असतो त्याच्यामधून 5-7 दिवसांनी छोटी हिरवी पानं येतात, बाहेर येतात. आणि ह्या हिरव्या पानांवर आपण ग्लायफोसेट नावाचं तणनाशक फवारायचं. ते फवारलं की त्या भाताच्या चुडाचं अंदाजे वजन हे 75 मिली असतं, पण त्याच्यामध्ये 80% पाणी असतं. पाणी म्हणजे रस असतो, अत्यंत सुपीक असा रस असतो. हा सगळा रस तो भाताचा चूड मेल्यामुळे तो सगळा रस जमिनीमध्ये उतरतो, त्यामुळे जमिनीला नुसतं साधं पाणी नाही तर अत्यंत सुपीक पाणी त्या जमिनीला भूमातेला मिळतं. आणि मग त्याच्यामुळे पुढचं पीक जे आहे खुलगा किंवा वाल किंवा हरभरा अशी पिकं ह्या आंगची ओल जी आहे त्याच्यावर तुम्हाला ते पुढचं पीक घेता येऊ शकेल असं मला वाटतं. तर म्हणजे अशी परिस्थिती इथून पुढे भरपूर आणखीन येत राहणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला SRT पुनरुज्जीवित शेती हा काय प्रकार आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तातडीने तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि तुमच्या शेतापैकी थोडासा भाग त्याच्यावर SRT चा तुमचा प्रयोग करायला तुम्ही वापरून पाहायला तातडीने सुरुवात करणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, राज्यात सामान्यतः कमी पाऊस पडतो अशा मराठवाडा आणि दुष्काळाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेल्या इतर भागातली परिस्थिती थोडी गंभीर आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी रब्बी हंगाम पूर्णपणे कोलमडू नये म्हणून आतापासूनच जलसंधारणाच्या उपाययोजनांकडे गांभीर्यानं पाहणं महत्वाचं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे.
2: आपल्याला माहिती आहे की यावर्षी पेरणी उशिरा झालेली आहे, त्यातल्या त्यात आपले जे मुख्य पीक आहेत कापूस तूर असतील सोयाबीन आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपली पेरणी लांबली होती आणि त्या अनुषंगाने आता जो उघाड दिलेला आहे पावसानं, तर अशा परिस्थितीमध्ये आपण साधारणतः 1-2 गोष्टी करायला सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सिंचनाची अगदी व्यवस्था असेल त्या आवश्यकतेनुसार आता आपल्याला पिकांमध्ये कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल इथं सूक्ष्म सिंचन पद्धतीने आपल्याला एक तर पाणी द्यायचंय, त्याचबरोबर जे आंतरमशागतीचे जे काम आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या कालखंडात करून घ्यायचे आहेत. विशेष करून आपल्याला असं बघायचं की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि हे मॉइश्चर जे आहे खालचं ते कसं आपल्याला जे लागवड केलेल्या पिकांना मिळतं याच्यासाठी आपल्याला साधारणतः म्हणजे आंतरमुखी मशागतीचे काम करून घ्यायचे आहेत. सिंचनाचं फार मोठं क्षेत्र

0: नसेल ज्यांच्याकडे आहे सिंचन त्या शेतकरी बंधूंची द्विधा मनस्थिती असते की साधारण आभाळ दिसते पाऊस येण्याची शक्यता, तर अशा प्रकारचे काही परिस्थिती नाही, पाऊस येणार नाही. आपल्याकडे आवश्यकतेनुसार पाण्याचा उपयोग करायचा आणि तो देखील आपल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीने याचा वापर करून आपल्याला पिकांना तग द्यायचंय. आता हीच परिस्थिती आपण जर बघितली विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये, आपण विदर्भामध्ये जरी गेलात विदर्भामध्ये देखील अशी सारखीच परिस्थिती आहे. फक्त पूर्व विदर्भामध्ये आपण तिकडे पाहिलं तर तिकडे धान पीक आहे आणि तिथे तिथे आपल्या धान पिकामध्ये आपण साधारणतः तणाचं आणि कचरा काढून टाकावा, साधारण जे पेरणीनंतर जो कालावधी त्याच्यामध्ये रोपवाटिकेमध्ये हे चालतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये आता सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की जो सोयाबीनचा पट्टा आहे किंवा तूर असेल किंवा कापसाचा पट्टा आहे गेला पश्चिम विदर्भामध्ये, तर त्या ठिकाणी देखील आता सध्या जसं महाराष्ट्रात सांगितलं त्याप्रमाणेच आपण सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला अग्रिकल्चर ऑपरेशन जे आहेत ते करून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध आहे त्यानुसार देखील आपल्याला सिंचन द्यायचं आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे. इथं आपण जर का विचार केला कोल्हापूर पुणे या भागामध्ये, तर या भागामध्ये ज्या ठिकाणी भात आहे घाटामध्ये इथे रोपवाटिकेमध्ये जिथं आपण पाहतोय की तिथं निश्चितपणाने जे 21 ते 23 दिवसाचे जे झाले आहेत तिथं पुनर्लागवडीचे कामं सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी. आणि बऱ्याच ठिकाणी उशिरा पाऊस झाल्यामुळे यावरती काय झालं की तिथं रहू पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. आणि आपण काय करतोय सध्या की ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित कंडिशन्स आहेत तिथं रोपेच आपण पुनर्लागवण्यासाठी आपण काम जोरात चालू आहे. आता हे काम करत असताना आपण जे हव्या जातीचे पुनर्लागवड करण्यासाठी आपण काय करतो की जे आपण पुनर्लागवड करण्यासाठी पेरणीनंतर साधारणतः 21 ते 25 दिवसाचा निम्न गारव्या जातीचा 23 ते 26 आणि गारव्या जातीचा 25 ते 30 दिवसाचे जे रोप झाले याचे आपण जिथं गरजेनुसार आपण याची पुनर्लागवड करत आहोत. आता ह्याच खालोखाल आपल्याला ठिकाणी नाचणीचं पण एक साधारणतः पीक आहे जे 2 ते 3 पाण्याची अवस्था आहे तिथे त्याला आवश्यकतेनुसार आता पाऊस नसल्यामुळे सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे. आणि हे नाचणी आता साधारणतः 15 जुलै नंतर आपण याची पेरणी देखील या भागात टावतो आपण. तर तुर्तास आपण जे सध्या जे पेरणी करून लागवड करून आपण जे पीक उभा आहे ह्याला संरक्षण देणं फार महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, हवामानात होत असलेले बदल आणि त्या अनुषंगाने पर्जन्यमानाची स्थिती यापुढेही बदलत राहणार आहे हे गांभीर्य ओळखूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला कॅच द रेन अर्थात पावसाचा प्रत्येक थेंब प्रयत्नपूर्वक साठवण्याचं आवाहन केलंय. आता या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच या आवाहनाला अनुसरून कृती करण्याची जबाबदारी पार पाडायची इतकंच. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर, निवेदन राजश्री आकाशे.

0: श्रोते हो, आताच आपण वृत्त विशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. ऐकूया कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. सादर करते सुदाम बटुळे.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींना, किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 23 आषाढ 1948, 14 जुलै 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी विस्तार याविषयी. तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेवगाव इथले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्राप्त उपकृषी अधिकारी सुखदेव ज्ञानदेव जमधडे यांची

0: अंकुश जोशी यांनी घेतलेली ही मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, नोकरी क्षेत्र असो, व्यावसायिक क्षेत्र असो किंवा शेती क्षेत्र असो, आपल्या क्षेत्रामध्ये आपल्यावरती टाकलेल्या जबाबदाऱ्यांच्या पुढे जाऊन चाकोरी बाह्य जाऊन आपल्या क्षेत्रामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला योगदान कसं देता येईल, कशा पद्धतीने एक चांगलं काम उभं करता येईल असा विचार करून काही अधिकारी आणि काही कर्मचारी आपलं योगदान देत असतात. आणि अशाच पद्धतीचं योगदान तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेवगाव इथले उपकृषी अधिकारी सुखदेव ज्ञानदेव जमदडे यांनी दिलेलं आहे. आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी एक क्रांती केलेली आहे आणि अनेक त्यांच्या सेवा कार्याच्या माध्यमातून त्यांनी एक चांगलं काम उभं केलेलं आहे. आणि त्यामुळंच त्यांना नुकताच 2024 पद्मश्री डॉक्टर विठ्ठलरावजी विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि या सगळ्या त्यांच्या कार्याविषयी आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत. जमदडेजी नमस्कार, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: सर नमस्कार.
1: जमदडेजी, सुरुवातीला आपलं खूप खूप अभिनंदन की विभागीय स्तरावरचा हा जो पद्मश्री डॉक्टर विठ्ठलरावजी विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार आपण आपल्याला मिळालेला आहे, त्याच्यासाठी आपण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून एक पात्र अधिकारी ठरलेला आहात, त्यासाठी आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि जाणून घ्यायला आवडेल मला की नेमकं मग ह्या पुरस्कारासाठीची पात्रता कशी असते आणि कोणत्या कोणत्या बाबी याच्यासाठी पूर्ण कराव्या लागतात आणि आपण आपल्या ह्या सिलेक्शनचा आपल्या ह्या निवडीचा भाग कसा कसा पूर्ण होत गेला किंवा ही निवड कशा पद्धतीने केली गेली, आपण आधी शेतकरी बांधवांना सांगूया.
2: सर, कृषी विभागामध्ये एकूण सेवा किती झाली? साधारण 15 सेवा पूर्ण होणं या पुरस्कारासाठीची पहिली अट किंवा पहिली पात्रता आहे. आणि सोबतच आपण पूर्ण नोकरीमध्ये किंवा त्या सेवा कालावधीमध्ये किती चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सेवा दिली, योजना राबवल्या, त्याच्यानुसार याचं गुणांकन होतं. 2-3 टप्प्यामध्ये गुणांकन होतं आणि मग नंतर तो अंतिम पुरस्कार जाहीर होतो. प्रत्येक बाबीसाठी म्हणजे जलसंधारण असेल, विस्ताराच्या योजना असतील, फलोत्पादनाच्या योजना असतील, तर आपण कसं काम केलं, किती शेतकऱ्यापर्यंत पोहोचलो, किती शेतकऱ्यांना लाभ दिला, सोबतच काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले असतील तर त्यासाठी काही गुण असतात आणि त्या गुणांच्या आधारे याची निवड जाहीर होते.
1: नक्कीच. म्हणजे आत्तापर्यंतच्या सेवेचा म्हणजे किमान आपली सेवा 15 झालेली असली पाहिजे आणि या 15 सेवेचा एक्स्ट्रॅक्ट थोडक्यात या पुरस्कारासाठी एक पात्रता म्हणून गृहीत धरला जातो. आजपर्यंतची आपली सेवा जी आहे कृषी विभागामध्ये आहे ती कशा पद्धतीने राहिलेली आहे आणि आपण आत्तापर्यंतची सेवा कुठे कुठे दिलेली आहे, काय सांगाल थोडक्यात याच्याविषयी?
2: सर, 2003 माझं कृषी पदविका उत्तीर्ण झालो. 2003-2004 आपल्याकडं खूप मोठा दुष्काळ होता आणि 2004 कृषी विभागाच्या स्पर्धा परीक्षेतून कृषी सेवक या पदावर निवड झाली. 2004 तर जवळपास 2021 मी बीड जिल्ह्यात सेवा केली, जवळपास 17 त्यानंतर 21 माझी संभागीय बदली होऊन मी तालुका कृषी अधिकारी पाथडी येथे रुजू झालो. त्यानंतर खात्यांतर्गत परीक्षा होऊन 2023 माझी उपकृषी अधिकारी म्हणजे त्यावेळेस त्याला कृषी पर्यवेक्षक म्हणायचे, नंतर शासनाने त्याचं नाव बदलून उपकृषी अधिकारी केलं. त्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन मी 1 जून 2023 तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेवगाव येथे कार्यरत आहे.
1: डिजिटल तंत्रज्ञानाचा आपल्या या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने वापर आपण केलेला आहे, याच्यासाठीची आपली प्रेरणा कशी होती आणि या डिजिटल तंत्रज्ञानाचा आपण एक यशस्वी वापर आपल्या या कृषी क्षेत्रामध्ये विस्तार कार्यासाठी आपण केला, तर थोडक्यात याची वाटचाल आपली कशी राहिली?
2: सर, 2016 एक अशी संकल्पना सुचली की शेतकऱ्यांना सल्ला त्यांना घर बसल्या मिळावा, त्यांच्या मोबाईलमध्ये मिळावा, आणि या विचारातूनच फार्म बुक नावाचं एक ॲप बनवलं मी मित्रांच्या सहकार्याने जे IT कंपनीमध्ये आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिलं शेतीमधलं असं ॲप होतं की इंटरॲक्टिव, ज्याला आपण मराठीमध्ये परस्पर संवादी होतं, की शेतकरी प्रश्न विचारू शकत होते, तज्ज्ञ त्यावर उत्तर देऊ शकत होते आणि इतर प्रगतिशील शेतकरी पण त्यामध्ये उत्तर देऊ शकत होते. बाजारभाव पण त्यामध्ये दाखवलेले होते, आपण बाजार समितीने आहे, आणि तिथपासून या प्रवासाची सुरुवात झाली.
1: नक्कीच. फार्म बुक आपण हे सुरुवातीला ॲप आणलं 2016 म्हणजे ही जी ॲप्स वगैरे ही जी नवीनच ॲक्च्युली तोपर्यंत अँड्रॉईड वगैरे प्रत्येकाच्या हातामध्ये येत होते आणि त्याचवेळेस तुम्ही फार्म बुक ॲप शेतकरी बांधवांसाठी आणलं आणि त्याच्या माध्यमातून बाजारभावापासून तर

0: कृषी सल्ल्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पुरवण्याचा तुम्ही एक प्रयत्न त्या माध्यमातून केला. तुमचं सगळ्यात गाजलेलं एक अभियान म्हणजे बीज प्रक्रियेची स्पर्धा तुम्ही घेतली होती तिफन फाउंडेशनच्या माध्यमातून. तर ही तिफन फाउंडेशन एक स्थापन करावी, त्याच्या माध्यमातून असं काहीतरी एक अभियान राबवावं, आणि नेमकं मग कुठलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे त्याच्या मागची एक संकल्पना काय होती याच्याबद्दल काय सांगाय?
1: सर, तिफन म्हणजे पेरणी यंत्र हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण तिफनचं विस्तारित रूप आम्ही मित्रांनी मिळून जे ठरवलं होतं ते आहे की ट्रान्सफरिंग इन्फॉर्मेशन टू फार्मर फॉर ॲग्रिकल्चर नर्चरिंग, याचं जे संक्षिप्त नाव आहे ते तिफन. तिफन आपलं जे पारंपरिक यंत्र आहे ते पेरायचं काम करतं, आणि डिजिटल माध्यमातून माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोच करणं म्हणजे एक प्रकारे पेरणं, म्हणून आम्ही ते लाक्षणिक अर्थाने तिफन फाउंडेशन हे नाव घेतलं. यामध्ये महाराष्ट्रातील कृषी विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत. याची अधिकृत स्थापना आम्ही 7 फेब्रुवारी 2022 रोजी झाली, म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र त्या दिवशी मिळालं आम्हाला. पण त्यापूर्वी आम्ही ज्यावेळेस कोरोना आला आपल्याकडे 19 आणि 2020 आपल्याकडं लॉकडाऊन लागू झालं, आपल्याला सामाजिक सोशल डिस्टन्स वगैरे इत्यादी नियम आपल्यावर बंधनकारक झाले, आणि अशा काळामध्ये कृषी विभागाचं जे विस्तार कार्य महत्त्वाचं आहे त्यासाठी खूप बंधनं तयार झाली, आणि मग या बंधनावर मात करण्यासाठी काय नवीन प्रयोग करता येईल का म्हणून एक सहाय्यक कृषी अधिकारी नावाचं फेसबुक पेज होतं जे 5 सप्टेंबर 2018 रोजी सुरू केलेलं होतं. आणि तोपर्यंत त्या पेजवर फक्त शेतीविषयक माहिती, सल्ले, काही फोटो आणि काही व्हिडिओ असं आम्ही शेअर करायचो. पण मग पहिलं टाळेबंदीच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ते 20 एप्रिल 2020 रोजी आम्ही पहिलं वेबिनार त्याच्यावर आयोजित केलं. त्यावेळेस आम्हाला पहिल्या वेबिनारसाठी कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई जिल्हा बीड येथील शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले सर यांनी पहिलं मार्गदर्शन केलं, आणि तो प्रयोग कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना वरिष्ठांना तर आवडलाच पण शेतकऱ्यांना पण आवडला, आणि तो जो तिथला जो उपक्रम सुरू झाला होता तर त्याचे जवळपास 490 वेबिनार कम्प्लीट झाले आतापर्यंत. 200व्या वेबिनारला त्यावेळेचे कृषीमंत्री माननीय भुसे साहेब यांनी मार्गदर्शन केलं, असे अनेक मान्यवर आले, त्यामध्ये मग शेखर गायकवाड सर असतील, त्यावेळचे कृषी सचिव माननीय एकनाथ डवले साहेब असतील, अशा अनेक मान्यवरांनी अगदी शेती तंत्रज्ञानापासून कमोडिटी बाजारापर्यंत आणि ब्लॉकचेनपर्यंत आम्ही त्या वेबिनार आयोजित केले की शेतकऱ्यांना ह्या विषयाची ओळख हवी, नवीन विषयाची किंवा दैनंदिन शेतीमध्ये त्याला जी अडचणी येतील तर ती ते तंत्रज्ञान त्यापर्यंत पोहोचावं. आणि असं हा प्रवास चालू असताना 2023 युनोने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केलं होतं, आणि मग त्यासाठी काहीतरी उपक्रम म्हणून आम्हाला माननीय त्यावेळेचे कृषी संचालक विकास पाटील साहेबांनी सुचवलं की एक उपक्रम करा तुम्ही डिजिटल माध्यमातून. मग तिथं महामिलेट .org नावाचे हे एक वेब पोर्टल तयार केलं आम्ही, आणि ते त्यांना इतकं आवडलं की शासनाने ते स्वतः म्हणजे विभागाने ते स्वतःकडे घेतलं. त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि ते खूप लोकप्रिय झालं. म्हणजे मिलेट इयरनिमित्त जे काही उपक्रम घेतले जात होते महाराष्ट्रभरातले त्याचं रिपोर्टिंग फोटोसही त्या पोर्टलवर करता येत होतं की कुठं कुठं कसे कसे कार्यक्रम आयोजित होत आहेत, आणि ती मिलेटचं महत्त्व का वापरावे किंवा मिलेटचं क्षेत्र वाढ होणं किती गरजेचं आहे, आरोग्यात किती महत्त्व आहे, ही माहिती त्या माध्यमातून नागरिकांपर्यंत जात होती.
0: महामिलेट ORG हे जो मी एक पोर्टल सुरू केलं त्या पोर्टलच्या माध्यमातून हा सगळा जो युनोने घेतलेला एक विषय होता तो शेतकरी बांधवांपर्यंत, ग्राहकांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवला. तुमचं आणखीन एक कार्य म्हणजे ग्रामसेतू नावाचं तुम्ही जे ॲप्लिकेशन सुरू केलं होतं, या ग्रामसेतू ॲप्लिकेशनच्या मागचा तुमचा उद्देश काय काय होता आणि कुठल्या कुठल्या सेवा या ग्रामसेतू ॲपच्या माध्यमातून आपण दिल्यात?
1: ग्रामसेतू म्हणजे नावाचा जर विस्तार केला आपण तर गावातील एक संवाद किंवा सेतू तयार करणं, म्हणजे नागरिकांना एका ठिकाणी माहिती उपलब्ध होईल असाच प्राथमिक त्याचा सुरुवात करताना आमचा हेतू होता. एका गावातील शेतकरी नागरिक एका ठिकाणी कनेक्ट होतील आणि त्या माहितीचं आदान प्रदान करतील, एकमेकाकडे त्यांचे नंबर मोबाईल नंबर नसतील तरी तो प्लॅटफॉर्म तशा पद्धतीनं तयार केला होता. त्याच्यातच मग आम्ही एक एक सेवा जोडत गेलो. आता 2 महत्त्वाच्या सेवा आहेत, एक त्यातली कालच आम्ही शेतकऱ्यांसाठी खुली केली ती म्हणजे फार्मिंग सपोर्ट सिस्टीम, पण त्याच्या अगोदर एक ओपन मार्केट नावाची सेवा शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांचा डिजिटल प्रेझन्स नसतो, म्हणजे ऑनलाईन कुठं प्रेझन्स नसतो की त्याच्या शेतात काय पिकते आणि ते जाहिरात करणं, मधल्या काळात काही शेतकरी प्रयोग करतात

0: आहेत इंस्टाग्राम किंवा अशा ठिकाणून स्वतः जाहिरात करतायत, पण ते प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होत नाही. आणि आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असतं की शेतकरी ते ग्राहक हा एक सेतू तयार व्हावा आणि त्यामध्ये मध्यस्थ नसावं कोणी. बरेचसे प्लॅटफॉर्म तो सेतू तयार करायचा प्रयत्न करतात, पण मग ते प्लॅटफॉर्म चार्जेस वगैरे किंवा ते ट्रान्झॅक्शन अशा अडचणी असतात. आपल्या या ओपन मार्केटमध्ये अगदी 2-3 स्टेपमध्ये शेतकरी स्वतःचं ऑनलाईन स्टोअर तयार करू शकतो आणि त्यामध्ये स्वतःच्या शेतात असलेले पिकाचे फोटो किती किंवा त्याच्याकडे जो शेतमाल उपलब्ध आहे तो तिथं दाखवू शकतो. हे करत असताना ॲप त्याचं लोकेशन घेतं, डिटेल ॲड्रेस पण घेतं, आणि मग इतर जे ग्राहक असतील त्या आपल्या ग्रामसेतू जे वापरणारे असतील की त्यांना ते दिसायला लागतं. म्हणजे सध्या आपण अहिल्यानगर शहरात आहोत आणि मला जरा ज्वारी किंवा एखादी वस्तू खरेदी करायची, तर आपल्यापुढे दोन पर्याय असतात, एकतर बाजारात जाऊन घेणं किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीत अशा ठिकाणी जाऊन खरेदी करणं. आपल्याला आजूबाजूच्या शेतकऱ्याकडं असलेली ज्वारी पण माहिती होऊ शकत नाही कारण आपल्याला त्याचा संपर्क नसतो, पण ह्या शहराच्या जवळचा शेतकरी जर आपल्यासोबत जोडलेला असेल ॲपमध्ये नोंदणी केलेली आणि त्याने जर स्वतःकडं ज्वारी आहे असं तिथं विकायला दाखवलं, तर आपण ॲप ओपन केलं, ओपन मार्केट नावाच्या मेनूमध्ये गेलो, तर आपलं लोकेशन चालू झाल्याबरोबर आपल्या आजूबाजूला किती अंतरावर कोणते शेतमाल किंवा आपण सर्च करून पण पाहू शकतो, त्याचा त्या शेतकऱ्याचा डायरेक्ट संपर्क तिथं उपलब्ध होतो. ॲप तिथपर्यंत काम करतं संपर्क करून देणं ग्राहक आणि शेतकरी, त्याच्यानंतर व्यवहार हा त्या ग्राहक आणि शेतकऱ्यामधला. म्हणजे तर कुठलेही प्लॅटफॉर्म चार्जेस, कमिशन किंवा फी असं आकार देत नाही, म्हणजे शेतकऱ्याचा मध्यस्थांवर होणारा जो खर्च आहे तो इथं टाळला जाऊ शकतो.
1: नक्कीच, खूप छान एक संकल्पना अशी आपण ही ग्राम सेतू ॲपच्या माध्यमातून मांडली. मला वाटतं कोरोनामध्ये सुद्धा याचा खूप छान उपयोग झाला, आंबा विक्रीच्या माध्यमातून किंवा आणखीनही शेती मालाच्या विक्रीच्या माध्यमातून. तो तुमचा कोरोनामधला एक अनुभव आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
0: कोरोनामध्ये सर वाहतूक किंवा सोशल डिस्टन्समुळे खूप निर्बंध होते आपल्यावर. वास्तविक त्यावेळेस ग्राम सेतू ॲप नव्हतं, पण आम्ही एक ऑनलाईन पीक महोत्सव घेतला होता. सुरुवात केली होती आम्ही वर्धा जिल्ह्यात, एक वायगाव हळद नावाची हळद प्रसिद्ध आहे जी जे भौगोलिक मानांकन प्राप्त आहे समुद्रपूर तालुक्यातली, तर ऑनलाईन पीक महोत्सव घेतला होता. फेसबुकच्याच माध्यमातून, जे सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज आहे त्याच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आणि काही व्हॉट्सअप ग्रुप बनवले शेतकऱ्यांचे की जे ते खरेदी करू इच्छितात. तर तिथली एक विदर्भ नैसर्गिक शेतमाल कंपनी होती, त्यांच्या सहकार्याने आपण ते केलं होतं. तर ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं त्या कंपनीला 1.5 कोटी रुपये किमतीची हळदीची ऑर्डर मुंबईतल्या एका मोठ्या बल्क पर्चेसरकडून मिळाली होती. हा आमचा याचं परिणाम काय होतील हे आम्हाला फारसं माहिती नव्हतं. आम्ही एक उत्साहाने किंवा चांगल्या हेतूने तो प्रयोग केला. त्यावेळेचे कृषी सचिव माननीय डवले साहेब पण त्या याला ऑनलाईन उपस्थित होते आणि मग तो प्रयोग चांगला झाला. 1.5 कोटी एका उत्पादक कंपनीला ऑर्डर मिळते ही खूप मोठी अचीवमेंट होती. आणि मग त्यानंतर आम्ही जालना मोसंबी महोत्सव घेतला, त्यानंतर हापूस आंबा महोत्सव घेतला ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजे काय, कुठं फिजिकली नाही, फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, शेतकरी आणि ग्राहक असं जोड घालून द्यायचे. आम्ही फक्त त्यांना कम्युनिकेशन करून देत होतो, आर्थिक व्यवहार जे होते ते त्यांच्यात परस्पर करत होते. तर हापूस आंबा महोत्सवमध्ये एकदम उच्चांक आम्हाला असा मिळाला, जवळपास 7 कोटी रुपये किमतीचा आंबा त्या काळात ह्या उपक्रमाच्या माध्यमातून विकला गेला कोकणातील शेतकऱ्यांचा. आणि एकही रुपयाची शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही किंवा ग्राहकांची झाली नाही. ग्राहकांनाही चांगल्या प्रतीचा आंबा योग्य दरात मिळाला, शेतकऱ्यांनाही मध्यस्थ टाळून ग्राहकापर्यंत आपला माल पोहोच करता आला. तर हा एक असा उपक्रम केला होता आणि मग त्याच्यातून असं पुढं सुचत गेलं की ते ग्रामसेतूमध्ये आपण ओपन मार्केट नावाचं फीचर सुरू केलं.
1: नक्कीच, शेतकऱ्यांचाही फायदा व्हावा, ग्राहकांचाही फायदा व्हावा, मध्यस्थांची चेन एक कमी व्हावी आणि या हेतून तुम्ही हे जे कार्य केलं डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खूप छान कृषी विस्तार एक कार्य उभं केलेलं आहे. शेतकऱ्यांना अगदी त्यांना पाहिजे ते तंत्रज्ञान असेल, त्याच्यामधले इतर शेतकऱ्यांचे अनुभव असतील, मग अशा सगळ्याच गोष्टींपासून ते अगदी बाजारपेठ त्यांना मिळेपर्यंत डिजिटल तंत्रज्ञान, विविध डिजिटल तंत्रज्ञानाचा तुम्ही याच्यामध्ये अंतर्भाव करत गेलात आणि शेतकऱ्यांसाठी हे नवीन नवीन आधुनिक तंत्रज्ञान तुम्ही एक उपलब्ध करून देत गेलात. पण एक अधिकारी म्हणूनही, शेतकऱ्यांकडूनही तुम्हाला काही अपेक्षा असतील किंवा तुमच्या काही अपेक्षा तुम्हाला व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही काय सांगाल, काय तुमच्या अपेक्षा व्यक्त कराल?
0: साधारण 2 अपेक्षा शेतकऱ्यांकडून मी व्यक्त करील. एक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान जे असेल किंवा विद्यापीठाने जे शिफारस केलेलं असेल तर त्याचा जास्तीत जास्त अवलंब केला गेला पाहिजे की आपलं पीक उत्पादन वाढीसाठी, सोबतच आपला पिकाचा

0: उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी रसायनांचा वाजवी वापर जो आहे तो टाळला पाहिजे. म्हणजे रासायनिक खतं असतील किंवा कीटकनाशकं असतील, हे एक महत्त्वाचं आहे. आणि यासाठी शास्त्रशुद्ध सल्ल्यासाठी कृषी विभागाचं जे महाविस्तार AI ॲप आहे, जे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि कदाचित जगातलं हे पहिलं असा ॲप आहे की जे आपल्या महाराष्ट्र शासनाने बनवलं इतकं सुंदर पद्धतीने की शेतकऱ्यांना ते मदत करणार आहे. शास्त्रशुद्ध सल्ला मिळतो, बाजारभाव मिळतो, हवामानाचा अंदाज पण त्यामध्ये मिळतो. आणि हवामानाचा अंदाज घेऊन जर आपण शेतीमधली कामे केली तर तिथे शेतकऱ्यांचा काही खर्च कमी होऊ शकतो. हे झालं उत्पादन वाढीच्या किंवा खर्च कमी करायच्या दृष्टीसाठीचे ही एक अपेक्षा. आणि दुसरी जी अपेक्षा आहे की शेतकरी उत्पादक आहे पण त्याने आता थोडंसं उद्योजकतेकडे, म्हणजे प्रक्रिया उद्योग असेल, थेट ग्राहकांना माल शेतमाल विकणं असेल, या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे. त्यासाठी ज्या शासनाच्या कृषी विभागाच्या योजना आहेत, PMFME सारखी योजना आहे की त्यात 35% प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. तर अशा गोष्टी, अशा योजनांचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा की प्रक्रिया करून जर विकलं तर अगदी कधी काही ठिकाणी 1.5 पट शेतकऱ्यांना किंमत जास्त मिळू शकते. छोट्या प्रक्रिया असतात तर त्याचा जर अवलंब केला तर शेतकऱ्यांना नक्कीच 4 पैसे जास्त मिळायला मदत होईल. हे 2 अपेक्षा मला शेतकऱ्यांकडून आहेत.
1: नक्की शेतकऱ्यांनी उत्पादकाबरोबरच व्यावसायिक झालं पाहिजे, बिझनेसमॅन झालं पाहिजे, त्या दृष्टीने आपल्या काही प्रक्रिया उद्योगांकडे वळायला पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन थोडक्यात त्याच्यामध्ये काहीतरी केली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या शेतमालाला निश्चितच काहीतरी चांगला भाव मिळू शकेल. सर, शेतकऱ्यांना आपल्या शब्दात आपण काही मार्गदर्शन करू इच्छित असाल तर आपण काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल?
0: मार्गदर्शन असं राहील, सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडिया जितका चांगला आहे तिथून बऱ्याच वेळेस चुकीचे सल्ले पण प्रसारित होतात. आणि सोशल मीडियावर आपण म्हणू शकतो सेन्सॉर बोर्ड सारखी काही यंत्रणा अस्तित्वात नाही, तर सोशल मीडियावरचे जे सल्ले ज्यावेळेस आपण आपल्या शेतीमध्ये अवलंब करतो तर ते जरा क्रॉस चेक जे म्हणू शकतो आपण इतर ठिकाणी पडताळून पाहणी करून मग ते अवलंब केले पाहिजेत. अनेकदा आवाजचे सवा दावे केलेले असतात, लाखो रुपये कमा वगैरे, आणि मग त्यातून शेतकऱ्याची फसवणूक होऊ शकते. आणि शेतकऱ्याचा एक हंगाम व्हायला गेला तर तो कव्हर करायला त्याला पुढचे 3-4 हंगाम जाऊ शकतात. तर हे सोशल मीडिया जितकं चांगलं आहे ते दुधारी शस्त्र आहे. तर त्याच्यावरच्या सल्ल्याचा किंवा तिथं विश्वास ठेवणं ते काळजीपूर्वक खात्री करून पडताळणी करून करावं.
1: नक्की शेतकरी बांधवांनो, डिजिटल तंत्रज्ञान हे एक दुधारी शस्त्र आहे, त्याचा जपून वापरण्याचा महत्त्वाचा सल्ला चंदडे सरांनी आज आपल्याला दिलेला आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी विस्तार यशस्वीपणे करणारे तालुका कृषी अधिकारी शेवगाव इथले उपकृषी अधिकारी सुखदेव ज्ञानदेव जमदडे यांची आत्तापर्यंतची कारकीर्द आपण जाणून घेतली. आणि त्यांच्याकडून जर तुम्हाला त्यांच्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी किंवा काही सल्ला हवा असेल किंवा काही त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 90 28 99 59 99. पुन्हा एकदा 90 28 99 59 99. जमदडे साहेब, आज आपण इथे आलात आणि शेतकरी बंधूंना महत्त्वाच्या अशा डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी विस्तार याविषयीचे मार्गदर्शन केलं, आपला अनुभव सांगितला, त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद सर, आपले आणि आकाशवाणी सर्वांचे मनपूर्वक आभार.
2: डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी विस्तार याविषयी तालुका कृषी अधिकारी कार्यालय शेवगाव इथले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्राप्त उपकृषी अधिकारी सुखदेव ज्ञानदेव जमदडे यांची मुलाखत आपण ऐकलीत. ही मुलाखत घेतली होती अंकुश जोशी यांनी. कार्यक्रमात आता ऐकूयात बांबू शेती प्रकल्प याविषयी मुक्काम पोस्ट संगमनेर इथले लोकपंचायत विश्वस्त तथा प्रकल्प समन्वयक हनुमंत रामचंद्र उबाळे यांची संतोष मते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. हा बांबू प्रकल्प काय आहे, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या साठी आर्थिकदृष्ट्या योगदान देतो आहे याविषयी सांगा.
4: प्रामुख्याने लोकपंचायत संस्था अकोले तालुक्यातल्या आदिवासी भागामध्ये, जो आपला कळसुबाई हरिचंद्र गडाचा अभयारण्याचा परिसर आहे, त्या भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांना उपजीविकेची काही साधन निर्माण व्हावी हा एक आमचा प्रयत्न आहे. आणि हाही प्रयत्न आहे की शासनाच्या ज्या काही विविध कायदे योजना आहेत तर त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली तर त्यांचं जीवन सुकर होऊ शकतं. म्हणून आम्ही वन हक्क कायद्यावर पण भर दिला होता आणि सामूहिक वन हक्काचं क्षेत्र गावांना मिळावं यासाठी प्रयत्न

0: केला होता, तर त्या आमच्या प्रयत्नातून 20 गावांना 4078 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र मिळालं. तसंच खाजगी क्षेत्र जे लोकांचं तिथं आम्ही प्रयत्न असं करतो की त्यांनी बांबू लागवड तिथे करावी. मग 2020, 2021, 2022 या 3 वर्षामध्ये जवळपास 103 हेक्टरवर खाजगी क्षेत्रावर 42,500 बांबू बेटाची लागवड झाली. आणि हा उद्देश आहे की एक बांबूचं झाड दरवर्षी किमान एका बेटाला 10 बांबू नवीन येत असतात. मग त्या शेतकऱ्याने ते जर बांबू विकले तर त्याच्यापासून त्याला उत्पन्नाचं स्रोत सुरू होईल. पण ही एक कोंडी आहे बांबूच्या संदर्भातली की ग्राहक कुठे, कोण घेणार, कसे घेणार, हाही शेतकऱ्यांना प्रश्न आहे. मग आमच्या लक्षात आलं की यावर्षी आम्ही असा प्रयत्न केला की आपणच लोकपंचायतच्या मार्फत एक सामाजिक उपक्रम म्हणून कळसुबाई बांबू खरेदी विक्री केंद्राची सुरुवात अकोले तालुक्यातल्या राजूर हे जे गाव आहे, जे आदिवासी भागातलं बाजारपेठेचं गाव आहे, तिथं आम्ही सुरू केला. मग तिथं आम्ही असा विचार केला की आम्ही शेतकऱ्यांचा सर्वे केला की जुनी बांबूची बेटं कुणाकडे उपलब्ध आहेत, की ज्याच्याकडे 5 बेटं आहेत, 10 बेटं आहेत. तर आमच्या लक्षात आलं की जवळपास अशी 150 पेक्षा जास्त लोक आहेत आणि त्यांच्याकडे 713 बांबूची बेटं आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मानगा आहे, मानवेल आहे, लोकल होड्या बांबू आहे की जो अतिशय भरीव आणि ताकदवान बांबू आहे तो बांबू आहे, आणि कटांग पण आहे. असे 3-4 प्रजातीचे आम्हाला जास्त बांबू ह्या 713 बेटांमध्ये सापडले. मग आम्ही विचार केला की आपण यावर्षी अशा पद्धतीने सुरू करू की शेतकऱ्यांना बांबू काठी लागते, विशेषतः टोमॅटो, द्राक्षे, डाळिंब, चवळी अशी जी काही वेगवेगळी पिकं आहेत त्या पिकांसाठी सपोर्टला बांबूची काठी लागते. 5 फुटे लागते, 7 फुटे लागते, 8 फुटे लागते. म्हणून आम्ही बांबू काठी विक्रीच्या दृष्टिकोनातून नियोजन केलं आणि कळसुबाई बांबू खरेदी विक्री केंद्रावर आम्ही स्थापना केली. आणि त्याच्यामध्ये मग या सगळ्या परिसरात जाऊन, म्हणजे ही बेटं खरं तर लोकांची 10-15 वर्षापासूनची जुनी आणि दुर्दैवाने 10-15 वर्षात त्यांनी त्याच्यापासून एकदा पण उत्पन्न घेतलेलं नाही. कारण प्रश्न असे आहेत की बांबू तोडायचा कसा, परत मॅच्युअर बांबू जो आहे, परिपक्व बांबू, तो ओळखायचा कसा, आणि ही सगळी काही माहिती पण त्यांच्याकडे नव्हती. आम्ही मग याची प्रशिक्षणं दिली, बांबू तोडण्याच्या संदर्भात प्रशिक्षण दिलं. या क्षेत्रातले एक साळुंके नावाचे मोठे तज्ज्ञ व्यक्ती, त्यांना आम्ही बोलवलं, त्यांनी हे केलं. दुसरं महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे व्ही गिरीराज सर आहेत, रिटायर्ड आय एस ऑफिसर, आणि माननीय भास्करराव पवार हे रिटायर्ड DFO आहेत, त्यांचं पण आम्हाला याच्यात मार्गदर्शन मिळालं. आणि त्याच्यातून आम्ही मग ही बांबू तोडण्याच्या संदर्भातली प्रशिक्षणं घेतली, काही बांबू तोडणारे लोक तयार केले आणि मग आम्ही या कामाला सुरुवात केली. आता बांबू बेटामध्ये आपण ज्यावेळेस नॉर्मली जातो तर आपल्याला असं वाटतं की सगळ्यात जो उंच बांबू आहे आणि जो जाड आहे तो कदाचित मॅच्युअर बांबू आहे, तो मॅच्युअर नसतो, खरं तर तो 1 वर्षाचा असतो. पण बेटामध्ये त्याची उंची सगळ्यात जास्त होती जो नवीन कोंब येत होतो. तर आणि मग जास्त तो पक्व बांबू जो कलर कोडिंगने कसा ओळखायचा याच्या संदर्भातलं पण काही मार्गदर्शन आम्ही केलं. आणि आमच्या असं लक्षात आलं की आमच्या भागातला, अकोले तालुक्यातल्या कळसुबाई हरिश्चंद्रगड परिसरातला होड्या बांबू जो आहे तो सगळ्यात मजबूत आणि ताकदवान आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त भर दिला. कारण तो भरीव पण असतो, व्हरायटी पण खूप छान आहे आणि काठी पण त्याची मजबूत आहे, आणि शेतकऱ्यांनी त्याने प्रेफरन्स दिला. तर आमच्यापुढे हाही प्रश्न होता की शेतकरी याला भाव देतील की नाही देतील, पण आमच्या लक्षात आलं की ज्यावेळेस अकोले म्हणजे आमचा बांबू बेट डेपो सोडून इतर ठिकाणचे बांबू काठी याच्यामध्ये फरक जाणवला त्यांना, कारण याच्यात ताकदवान बांबू आहे. मग आम्हाला अपेक्षित भाव पण मिळाला आणि जेणेकरून आम्ही ही जवळपास 8 ते 10 हजार बांबू काठी आमच्या केंद्रामार्फत विकली. आणि हा हे आमचं जे उद्दिष्ट होतं मुख्यतः की शेतकऱ्यांना हे दाखवणं की अरे हे बांबू तोडला जाऊ शकतो, व्यवस्थित हार्वेस्ट केला जाऊ शकतो आणि त्याची विक्री होऊ शकते. आता याच वर्षी असं झालं की काही शेतकरी आमच्या संगमनेर किंवा इतर परिसरातले काही डायरेक्ट यांचे शेतकऱ्यांशी पण अप्रोच झाले अकोले तालुक्यातल्या, आणि त्यांनी पण त्यांच्याकडून बांबू खरेदी केला. म्हणजे जेणेकरून 10-15 वर्षापासून ज्या बांबू बेटांची कधीच खरेद विक्री नाही झाली ते ती एक सुरू झालेले. आणि मला वाटतं बांबूचा रोजगार, व्यापार, शेतकऱ्यांना उत्पन्नात त्याच्यात नक्कीच चांगली भर होईल, भर पडेल आणि एक साईड उत्पन्न चालू होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू.
1: म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे बांबू तसाच होता, ते बांबूचं बेट तशाच पद्धतीनं होतं, वाढलेलं नव्हतं, कारण नवीन कोंब येण्यासाठी जुने बांबू काढले गेले पाहिजे, तर त्यामुळे ते तसेच बांबू होते. आता तुम्ही याची विक्री शेतकरी बांधवांना करून दिली आहे, त्या माध्यमातून त्यांना पैसाही मिळाला आहे, आणि त्यासोबतच ते वर्षभरामध्ये आणखी काही एका बेटाला जे काही बांबू आले ते पक्व पण होतील आणि त्याची विक्रीसुद्धा होऊ शकते. मग आता व्यापार

0: दृष्ट्या या बांबूच्या शेतीकडे बघता येऊ शकतं का आणि त्या दृष्टीने तसं मार्गदर्शन करून त्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल का, काय वाटतंय तुम्हाला?
1: नाही, नक्कीच मला वाटतं की व्यापारी दृष्टिकोनातून याचा विचार केला जाऊ शकतो, कारण आम्ही मध्यंतरी अहिल्यानगर जिल्ह्यामधले 4-5 तालुक्यात सर्वे पण केला होता. तर लक्षात असं येतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये जो बांबू डेपोला खरेदी विक्रीसाठी येतोय तो सगळा बांबू जिल्ह्याच्या बाहेरचा आहे, विशेषतः विदर्भातला आहे, कोकणातला आहे, सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी त्या पट्ट्यातला, इकडे चंद्रपूर आणि तिकडचा आहे, किंवा गुजरात भागातला येतोय. याचा अर्थ आपल्याकडं बांबूला डिमांड आहे, कारण आपल्याकडं डाळिंब क्षेत्र आहे, द्राक्षाचं क्षेत्र आहे, शेतीचं बागायत क्षेत्र ज्या भागात आहे तिथं बांबूची शेतीसाठीची रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून मला वाटतं की बांबूचं मार्केट आपल्याकडंच आहे, तर जी लागवड होऊ शकते ती सगळी लागवड मला वाटतं आपल्याच परिसरात होऊ शकते. म्हणजे विशेषतः आम्हाला तर आता आमच्याकडे संगमनेरमध्ये पूर्वी डाळिंबाचं क्षेत्र खूप होतं, मध्यंतरी त्याल्याचा प्रादुर्भाव झाला आणि डाळिंब क्षेत्र कमी झालं, पण तो काळ आता 3-4 वर्षात संपलेला आहे. आता लोक पुन्हा डाळिंब शेतीकडे वळत आहेत आणि मला वाटतं डाळिंब शेती संगमनेर किंवा अकोल्यातल्या बागायत क्षेत्रात वाढली की इथं ह्या भागातलं डिमांड वाढणार आहे, कारण आपल्याकडे पहिली गरज बांबूचा म्हणजे शेतीसाठीचा बांबू आपल्या जिल्ह्याला जेवढा लागतो तेवढा उत्पादित होत नाही, त्याच्यामुळं आपलं मार्केट आपल्याकडे होऊ शकतं. मात्र एक आहे की कुठली व्हरायटी लावावी नाही लावावी याच्याबद्दल शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. जसं मानगा, मानवेल, होड्या आपल्या लोकल भागातला बांबू आहे तो बांबू काठीसाठी चालतो, बालकोवा किंवा इमारतीसाठी लागणारा बांबू तो वेगळा आहे, ही थोडीशी माहिती आपल्याला घेतली. जे कन्स्ट्रक्शनमध्ये पण पुढच्या काळात मला वाटतं जास्त प्रमाणात बांबू लावू शकतो संगमनेर, आणि काही परिसरात असे प्रयोग झालेले आहेत. एक प्रवीण मेहत्रे त्यांनी त्यांच्या घरात बांबूचा स्लॅब टाकलेला आहे, रायतेवाडीला एक मांडेकर नावाचे शेतकरी त्यांनी पण स्लॅबमध्ये बांबूचा वापर केलाय, पूर्णतः स्टील रिप्लेस करून पूर्णतः. तर मला वाटतं ती जी काही ट्रीटमेंट केलेला बांबू आहे तो पण पुढच्या काळात मागणी जास्त वाढू शकते. आणि त्याचबरोबर आदिवासी भागात आम्ही हा पण प्रयत्न करतो की आदिवासी भागातले कारागीर जे आहेत बांबू कारागीर ते वेगवेगळ्या बांबूच्या वस्तू बनवतात, पाट्या, टोपल्या, शोभेच्या वस्तू. तर ह्या वस्तूंना पण पुढच्या काळात खूप सारी डिमांड असणार आहे. आणि लोकपंचायत किंवा आपण सगळ्यांचा उद्देश हाच आहे की पर्यावरणपूरक वस्तू बाजारात जास्त जास्त याव्यात आणि प्लास्टिक रिप्लेस व्हावं. तर मला वाटतं बांबूची जेवढी वाढ होईल तेवढी प्लास्टिक रिप्लेस होईल, आणि सुदैवानं याच्यामध्ये खूप सारे लोक काम करतायत आणि त्याच्यातून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आणतात. जसं बांबूचा ब्रश खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात विकला जातोय, तसंच बांबूचे कपडे पण मार्केटमध्ये आलेले आहेत, म्हणजे बांबूची ज्वेलरी पण खूप मोठ्या प्रमाणावर येते. तर हा विकास होईल, तसं इथेनॉलचे प्लांट पण कदाचित पुढच्या काळात चांगल्या प्रमाणात होऊ शकतात, त्यामुळे तो बांबूलाच चांगली मागणी राहील. फक्त शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करताना आपण कुठली व्हरायटी लावायची आणि काय उपयोगासाठी लावायची हे आपलं आधी थोडंसं निश्चित असलं की चांगलं राहील. पण मी सध्याच्या प्राथमिक अवस्थेत हे सजेस्ट करेल की शेतकऱ्यांनी बांबू काठीसाठी जो बांबू लागतो आपल्याला तो लावा, कारण आपल्या जिल्ह्याला जेवढा बांबू लागतो तर तेवढी बांबूचं उत्पादन आपल्या जिल्ह्यात होत नाही, कारण सगळा तो बाहेरून येतोय.
0: म्हणजे बांबू शेती एक महत्वाची आहे आणि बांबू प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही काम करत आहात. शेतकरी बंधू भगिनींनो, त्यांचा मोबाईल नंबर आहे 99-75-52-34-03. उबाळेसाहेब, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: धन्यवाद आकाशवाणीला, कारण हा विषय त्यांनी सर्व लोकांपर्यंत पोहोचवला. धन्यवाद.
2: बांबू शेती प्रकल्प याविषयी मुक्काम पोस्ट संगमनेर इथले लोकपंचायत विश्वस्त तथा प्रकल्प समन्वयक हनुमंत रामचंद्र उबाळे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. नमस्कार.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकलात. सादरकर्ते होते सुधा आंबटोळे. आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत. निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह फोन कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0241 242 34 आणि 242 36 72.

0: कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
2: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
5: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
4: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
6: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
7: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
8: ऐक,
9: काय झालं?
8: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
9: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
8: हो ना,
9: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
8: कुठे भेटतील त्या?
9: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
8: आणि फोन नंबर
9: 93-72-99-29-36.
8: 93-72-99-29-36.
10: आकाशवाणी अहिल्यानगर, रात्रीचे 8:05 होतात. ऐकूयात मुंबई केंद्रावरून प्रसारित मराठी राष्ट्रीय बातम्या.
11: श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी. आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ॲश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
12: अगर हम फ्लाय ॲश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते तो देन वी कॅन यूज फ्लाय ॲश इन इकोनॉमिक वे, सिमेंट में, प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
11: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक

सामाजिक सुरक्षा, कौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026 उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे. इंडियन ऑइलनं गेल्या आठवडाभरात 10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या. हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली. मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून UK होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले. हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरीविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉक्टर बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान होर्मुझच्या समुद्रधुनीत 2 तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावास उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर 29 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक राहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जय

0: जयपाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसार माध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल, तर 2010 विजेते पदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी 7व्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4 तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या प्रसारणात श्रोते आपलं पुन्हा स्वागत आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम फिरस्ती. आज ऐकूयात ताडोबाची सफर याविषयी गप्पा. यामध्ये सहभागी झाले वंदना साबळे, अंजली बडवी आणि गौरी जोशी. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बडोळे. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो,
1: फिरस्ती कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आहे.
2: श्रोते हो, खूप खूप स्वागत आहे फिरस्ती या कार्यक्रमात. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण प्रवास करणार आहोत महाराष्ट्राच्या विदर्भ भागातल्या निसर्ग समृद्ध आणि जैवविविधतेनं नटलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा, जिथे जंगलाचा प्रत्येक श्वास जीवन जगण्याची आपल्याला साक्ष देतो आणि वाघांचं अस्तित्व निसर्गाच्या संतुलनाचं प्रतीक ठरतं. घनदाट जंगल, शांत सरोवरं, विविध पक्षी प्रजाती आणि मुक्त संचार करणारे वन्य प्राणी, या साऱ्यांनी नटलेला ताडोबा केवळ पर्यटन स्थळ नसून तो निसर्ग संवर्धनाचा जिवंत वारसा आहे.
1: श्रोते हो, निसर्ग आपल्याला अगदी भरभरून देत असतो आणि हे निसर्गाचं देणं अनुभवायचं असेल तर नक्कीच आपल्याला फिरस्ती करण्यासाठी बाहेर पडावं लागेल. आता वर्षा ऋतूची सुरुवात होते. खरं तर वर्षा ऋतूला थोडासा उशीर झालेला आहे, परंतु जेव्हा ही वर्षा ऋतू बरसेल तेव्हा सगळीकडे हिरवाईनं सर्व परिसर नटणार आहे आणि हा परिसर पाहण्यासाठी, हा निसर्ग अनुभवण्यासाठी प्रत्येकानं फिरस्ती करायला पाहिजे. तेव्हा श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ताडोबाला प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या आमच्या पाहुण्यांशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या अनुभवातून आपण जाणून घेणार आहोत जंगलातील वास्तव, सफारीचे क्षण, वन्यजीवनाचं महत्त्व आणि संवर्धनाची जबाबदारी. तर श्रोते हो, निसर्गाचा हा रोमांचक आणि प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात आपली मैत्रीण गौरी जोशी हिच्याकडनं.
2: तेव्हा गौरी जोशी, आपल्या कार्यक्रमामध्ये खूप

0: खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा जो आहे तर तुम्ही आता नुकत्याच तिथे जाऊन आलेले आहेत,
1: हो,
0: त्याला भेट दिलेली आहे. आता त्याविषयी आपल्या सगळ्या श्रोत्यांना आपण फिरस्ती करून आणूयात.
1: अगदीच, ताडोबाची सफर करायला सगळेजण तयार आहोत.
0: बरोबर.
1: तर हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे, वन्यजीव प्रेमी आणि निसर्ग प्रेमींसाठी खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या ताडोबा राष्ट्रीय उद्यानालाच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या नावाने ओळखलं जातं. अंधारी नावाची तिथे नदी आहे आणि त्या नदीवरून या प्रकल्पाला नाव पडलंय की अंधारी व्याघ्र प्रकल्प. मुळात महाराष्ट्रातल्या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. आता कुठेही फिरायला जायचं असेल तर कसं जाता येईल आणि आपल्याला हा प्रवास जो आहे तो कसा करायला आवडेल, काय सोपं आणि सुटसुटीत पडेल याचा विचार आपण प्रत्येकजण करत असतो.
0: आणि मला असं वाटतं गौरी जोशी, आता तुम्ही त्याबद्दल सांगावं. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये ताडोबाला जावं हा विचार कसा आला?
1: मुळात ना जंगल सफारी करायला मला खूप आवडतं.
0: अच्छा.
1: आणि याच्या आधी गुजरातमधली गीरची जंगल सफारी आम्ही केलेली होती. गीरची जंगल सफारी केल्यानंतरपासून, आता या गोष्टीला जवळजवळ 4-5 वर्ष झाली, तेव्हापासून आमचं चाललं होतं की आपल्याला ताडोबाला एकदा भेट द्यायची. मग आता तेव्हापासून जे मनात घोळत होतं, तर यावेळच्या उन्हाळ्यामध्ये असा विचार केला की आपल्याला प्रत्यक्षामध्ये जायला हरकत नाहीये. सगळ्या गोष्टी छान जुळून येत होत्या आणि जायला जमत होतं.
2: अच्छा. हा, ताडोबाला जायचं नियोजन तर झालं, पण या ठिकाणी जाण्यासाठी जे काही पूर्वतयारी आहे, मग प्लॅन्स असतील किंवा त्या ठिकाणी जायचं कसं, नकाशा असेल व्यवस्थित,
1: बरोबर,
2: तर नक्कीच आपण त्या ठिकाणी सुरक्षित पोहोचू शकतो. तर श्रोत्यांना आपण सांगूया की तुम्ही त्या ठिकाणी गेल्या कशा.
1: अच्छा, बरोबर आहे. ताडोबाला जाण्यासाठी साधारणपणे आपल्याकडे 3 पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्यातला पहिला अगदी साधा सोपा पर्याय म्हणजे बाय रोड आपण आपली कार घेऊन, आपली गाडी घेऊन आपण जाऊ शकतो. दुसरा एक प्रवासाचा पर्याय म्हणजे आपण विमानाने, फ्लाईटने आपण जाऊ शकतो. की समजा आपण अहिल्यानगरमध्ये आहोत, तर इथून पुण्याला आपण जाऊ आणि पुणे ते नागपूर असा विमानाने प्रवास आपण करू शकतो. आणि प्रवासाचा तिसरा पर्याय म्हणजे आपण रेल्वेने सुद्धा जाऊ शकतो. ताडोबाचे तिथून चंद्रपूर रेल्वे स्टेशन जे आहे, तर ते अगदी जवळचं रेल्वे स्टेशन आहे. आणि रेल्वे स्टेशनपासून आपण टॅक्सी किंवा बसनी ताडोबाच्या अभयारण्यापर्यंत पोहोचू शकतो. आता या 3 पर्यायमधला आम्ही जो पर्याय निवडला होता तो म्हणजे आम्ही इथून आपल्या अहिल्यानगरवरून पुण्यापर्यंत कारनी गेलो आणि तिथून पुणे ते नागपूर असा विमानाने आम्ही हा प्रवास केला.
2: विमानाचा हा जो प्रवास आहे तर त्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला?
1: अच्छा, एक साधारणपणे 1 ते 1.25 तासाचा हा विमानाचा प्रवास आहे. आणि हा 1.25 तासाचा साधारणपणे विमान प्रवास केल्यानंतर आपण नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुण्यावरून पोहोचतो. अगदी याच पद्धतीने 1.25 तासामध्ये आम्ही नागपूरच्या एअरपोर्टला पोहोचलो, गाडी बुक केली होती आणि गाडीने आम्ही ताडोबा राष्ट्रीय उद्यानाजवळ पोहोचलो.
0: बरं. आता गौरीताई, तुम्ही सांगितलं की तुम्ही तिथं पोहोचलात ताडोबाला, पण तिथं मग राहायची वगैरे काय व्यवस्था, का त्याचंही अगोदर काही नियोजन करावं लागतं?
1: ताडोबाच्या तिथे MTDC रिसॉर्ट जे आहे,
0: बरं,
1: तर तिथे आम्ही रूम्स बुक केल्या होत्या. MTDCचा कॅम्पस हा तिथला अतिशय सुंदर आहे,
0: बरं,
1: स्वच्छ आहे, पाहण्यासारखा आहे. आणि तिथल्या ज्या MTDCच्या रूम्स आहेत तर त्या सुद्धा अगदी स्वच्छ आणि छान आहेत.
0: पण मग हे बुकिंग ऑनलाईन सुद्धा होऊ शकतं?
1: रिसॉर्टचं जे बुकिंग आहे, MTDC रिसॉर्टचं, हे बुकिंग ऑनलाईनच करावं लागतं.
0: अच्छा.
1: आणि ते आपण जेवढं लवकर करू आपलं जायचं नियोजन ठरल्यानंतर.
0: साधारण किती दिवस अगोदर करावं लागतं?
1: साधारणपणे 3 महिने आधी जर आपण बुकिंग केलं तर आपल्याला ते खात्रीशीर मिळू शकतं. आता या MTDCच्या बरोबरीने काही तिथे खासगी हॉटेल्स पण आहेत की तिथे सुद्धा राहायची व्यवस्था याच्यामध्ये होऊ शकते.
0: अच्छा.
1: तर आपल्या आवडीनुसार आपण तो पर्याय निवडू शकतो.
0: सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जाऊन आलात,
1: बरोबर,
0: तर साधारणपणे कुठला ऋतू चांगला?

0: बरोबर, ते महत्वाचं
1: आहे, ते महत्वाचं आहे आपल्याला काय पाहायचंय.
2: आणि आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बरीचशी माहिती कलेक्ट करू शकतो, त्यानुसार प्लॅन करू शकतो.
1: अगदी बरोबर आहे. आता आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलो होतो, उन्हाळ्यामध्ये मुळात ताडोबाला तापमान खूप जास्त असतं, पण वन्यजीव पाहण्यासाठीचा हा सर्वात चांगला सीझन ठरतो. कारण जिथे जिथे पाणवठे आहेत, तर तिथे तिथे पाणवठ्याच्या जवळ वाघ किंवा हे बाकीचे प्राणी जे आहेत ते पाणी पिण्यासाठी किंवा थंड जागी बसण्यासाठी, गारव्यासाठी तिथे येऊन बसतात.
2: बरोबर, म्हणजे हा सीझन, उन्हाळा हा सीझन योग्य आहे,
1: योग्य आहे
2: ताडोबाला भेट देण्यासाठी.
1: बरोबर. आता पावसाळ्यामध्ये जसं उन्हाळ्यामध्ये ताडोबाला ऊन खूप जास्त असतं, अगदी तसंच पावसाळ्यामध्ये सुद्धा ताडोबामध्ये मुसळधार पाऊस पडतो. तर त्याच्यामुळे इथे हिरवगार जंगल आपल्याला पाहायला मिळतं, पण या काळामध्ये ताडोबामध्ये भेट द्यायला आपल्याला परवानगी नाहीये. आणि राहिला हिवाळा, म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सीझन जो आहे याच्यामध्ये तापमान खूप कमी असतं, आणि वन्यजीव निरीक्षण आणि पक्षी निरीक्षण या काळामध्ये सुद्धा चांगलं होऊ शकतं.
2: आता ताडोबाला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या ज्या सफारी आहेत वेगवेगळ्या, तर त्याविषयी श्रोत्यांना काय सांगाल?
1: ताडोबामध्ये दोन झोन आहेत. हे दोन झोन म्हणजे एक कोर झोन आणि दुसरा आहे बफर झोन.
0: तुम्ही कोणत्या झोन मध्ये गेलात?
1: आम्ही दोन्ही झोन मधला प्रवास केला, दोन्ही झोनची सफारी केली.
2: दोन्ही झोन मधला जो फरक आहे तो काय आहे?
1: कोर झोन जो आहे तो जंगलातला अंतर्गत भाग किंवा आतला भाग, आणि बफर झोन म्हणजे जंगलाचा बाहेरचा भाग.
2: ओके.
1: आता इथे सफारी करण्यासाठी वेगवेगळी गेट्स आहेत.
0: बर.
1: की त्या गेट मधनं आपण सफारीला जाऊ शकतो. मोहरली जे आहे ते कोर झोन मध्ये येतं. कोलारा, नवेगाव, आगरझरी, जुनोना, देवाडा अशी ही वेगवेगळी गेट्स आहेत. त्या गेटमधनं या वेगवेगळ्या सफारी आपण बुक करू शकतो. मग त्या कोर झोनच्या काही आहेत, मोहरलीची जी आहे ती कोर झोनची, बाकीच्या ज्या आहेत त्या बफर झोनच्या सफारी आहेत.
2: बरोबर.
1: आता या सफारी ज्या आहेत त्याचं बुकिंग सुद्धा आपण ऑनलाईन करू शकतो.
0: अच्छा.
1: तिथे गेल्यानंतर सुद्धा आपण प्रत्यक्ष बुकिंग करू शकतो, पण तिथे आपल्याला
2: साईड म्हणून,
1: हा, कारण गेल्यानंतर बुकिंगला गर्दी आहे, बुकिंग उपलब्ध नाही असं पण कदाचित होऊ शकतं, नाराज होऊ शकतो, थांबावं लागू शकतं. आता या ज्या सफारी आहेत तर या ओपन जिप्सीच्या सगळ्या सफारी असतात.
2: बरोबर.
1: म्हणजे हा अनुभव जो आहे
2: थ्रिलिंग
1: आहे, वेगळा आहे आणि खरंच खूप छान वाटतं. साधारणपणे सोमवार ते शुक्रवार ज्या सफारी असतात तर त्याचे रेट्स वेगळे असतात.
0: अच्छा. साधारण काय रेट्स असतात मग त्याचे?
1: सांगते. शनिवार रविवारचे रेट जे आहेत ते वेगळे असतात. आणि हे जे ऑनलाईन बुकिंग आहे ते आपण 2 महिने आधी 3 महिने आधी जसं करू तसे तसे त्याचे रेट्स डिफर होत जातात, वेगवेगळे असतात. साधारणपणे 8,000 रुपयापासून ते 15,000 रुपयांपर्यंत हे सफारीचे रेट्स असतात.
0: बरं.
1: आता 8,000 रुपये जो सफारीचा रेट आहे याच्यामध्ये एका वेळेला सफारीमध्ये एक किंवा दोन जण आणि जास्तीत जास्त 6 माणसं 6 व्यक्ती त्याच्यामधनं प्रवास करू शकतात. हे जे चार्जेस आहेत 8,000 पासून ते 15,000 पर्यंत.
0: पण हे माणशी आहेत?
1: नाही, एका सफारीचा पूर्ण चार्ज.
0: ओके.
1: हा, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये 6 जण जर असाल तर 6 जणांचे मिळून 8,000 रुपये. आणि हे जे चार्जेस आहेत याच्यामध्ये जिप्सीचे चार्जेस, ड्रायव्हर चार्जेस, परमिट चार्जेस जे आहेत, त्याच्याबरोबर गाईड असतो आपल्या बरोबर, तर त्या गाईडचे चार्जेस, गेटवे चार्जेस, बाकीचे टॅक्सेस असे सगळे इन्क्लूड आहेत, अंतर्भूत आहेत.
0: बरं.
1: हा, आणि साधारणपणे या सफारी ज्या आहेत तर 4 तासाच्या या सफारी असतात. म्हणजे साधारणपणे सकाळच्या वेळेचा विचार केला तर 6 ते 10 अशी सकाळच्या सफारीची वेळ आहे. आणि दुपारच्या ज्या सफारी आहेत ते दुपारी साधारणपणे 3 ते 7.
0: ओके.
1: हा, अशी सफारीची वेळ, म्हणजे साधारणपणे 4 तासाची एक सफारी.
0: बर.
1: असा तो वेळ आहे.
0: बर.
1: संध्याकाळी साधारणपणे 7 वाजता सफारीची वेळ संपते त्याच्यामध्ये.
2: अच्छा.
0: ही सफारी करत असताना त्यांचे काही नियम आहेत का?
1: हो.
0: कुठले कुठले नियम आहेत मग?
1: बरेच नियम आहेत. मुळात निसर्गामध्ये जेव्हा आपण जातो, जंगलामध्ये जेव्हा आपण जातो आणि वन्यजीव पाहायला जातो, पक्षी पाहायला जातो, तेव्हा आपल्या स्वतःच्या मनाचे नियम,
0: बर,
1: संयम, या दोन गोष्टी तर महत्वाच्या आहेतच.
2: मनावर संयम असणं फार गरजेचं आहे.
1: खरी गोष्ट आहे. आणि या सफारींच्या दरम्यान दोन महत्वाच्या गोष्टींचा आपल्याला उल्लेख करावा लागेल की ते नियम तिथे पाळणं बंधनकारक आहे आपल्यावर. आणि त्याच्यातल्या या दोन गोष्टींमधला सगळ्यात पहिला महत्वाचा नियम म्हणजे आपल्याला पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकची बाटली तिथे नेता येत नाही. हा, एकतर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणाला हानी पोहोचू नये.
2: बरोबर.
1: वन्यजीवांना त्या प्लास्टिकचा त्रास होऊ नये. समजा जर तिथून एखाद्याकडनं प्लास्टिकची रिकामी बाटली फेकली गेली तर त्याचा वन्यजीव

0: लोकांना त्रास होऊ नये म्हणून आपल्याला प्लास्टिकची बाटली जी आहे ती तिथे न्यायला अजिबातच परवानगी नाहीये. आपल्याला जर पाणी न्यायचं असेल पिण्यासाठी
1: काय मग
0: तर आपण मेटलची बॉटल तिथे नेऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की तिथे आपण गेल्यानंतर रजिस्ट्रेशन काउंटरला आपलं बुकिंग दाखवायचं असतं. त्या बुकिंगच्या बरोबर आपलं आधार कार्ड तिथे चेक केलं जातं आणि ते चेक केल्यानंतर त्या रजिस्ट्रेशन काउंटरच्या तिथे सील केलेली काचेची पाण्याची बाटली जी आहे ती आपल्याला त्यांच्याकडनं दिली जाते.
1: ओके
2: ओके बर. काचेची
0: हो काचेची पाण्याची बाटली आणि ती पण खूप आकर्षक अशी छान केली आहे की त्याच्यावर हे जे वाघ असेल किंवा बाकी जे तिथले आपल्याला आढळणारे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांचं त्याच्यावर पेंटिंग केलेलं आहे ग्लास पेंटिंग आणि त्याचे चार्जेस सुद्धा या आपल्या आधीच्या घेतलेल्या चार्जेस मध्ये इन्क्लूड
2: असतात. मग नंतर सफारी झाल्यानंतर ती बॉटल आपण आपल्याकडेच ठेवू शकतो.
0: हो ती आपल्याकडे
2: आठवण म्हणून
0: आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे तिथल्या नियमांमध्ये आहे ती म्हणजे आपला मोबाईल.
1: बरोबर.
0: तिथे मोबाईल आपल्याला न्यायला परवानगी नाही. कशासाठी तर मोबाईल मध्ये लोक फोटो काढतात व्हिडिओ करतात आणि मध्ये काही तिथे अशा काही गोष्टी झाल्या की मोबाईल मध्ये शूटिंग करत असताना काही अपघात झाले तर त्याच्यामुळे तिथे मोबाईल न्यायला अजिबातच परवानगी नाही. मोबाईल सोडून तुमचे जे काही बाकीचे कॅमेरे असतील त्याच्यामध्ये तुम्ही फोटो काढू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकता, त्याचे ऍडिशनल कुठलेही चार्जेस तिथे ते घेत नाहीत.
1: बरोबर असेल तर आपण मोबाईल त्यांच्याकडे
0: आपण हॉटेलवर आपला ठेवून येऊ शकतो किंवा जिथे आपण रजिस्ट्रेशन करतो त्या रजिस्ट्रेशन काउंटरच्या तिथे एक मेटल बॉक्स तुम्हाला दिला जातो, छोटी पेटी म्हणूयात आपण त्याला, त्याच्यामध्ये मोबाईल ठेवायचा. आपल्या बरोबर जो गाईड असतो त्याच्याकडे मोबाईल आपण द्यायचा, तो आपला मोबाईल त्या बॉक्स मध्ये ठेवतो, त्याला लॉक लावतो. हा आणि मग आपली संपूर्ण ही 4 तासाची सफारी झाली आपण आलो की आल्यानंतर मग तो बॉक्स लॉक उगडून आपला मोबाईल आपल्याकडे दिला जातो.
2: अच्छा म्हणजे तुम्हाला जर फोटो काढायचे असतील तुमच्याकडे कॅमेरा असेल तर तो तुम्ही घेऊन जाऊ शकता.
0: बरोबर अगदी बरोबर. तुमच्या कॅमेरामध्ये तुम्ही फोटो काढा व्हिडिओ शूटिंग करा ते चालू शकतं.
2: अच्छा.
0: आता याच्यामध्ये मी ज्या सफारीच्या 2 वेळा सांगितल्या की एक तर सकाळी 6 ते 10 किंवा दुपारी 3 ते 7 तर याच्यामध्ये आम्ही 3 दिवसासाठीच्या सफारी बुक केलेल्या होत्या आणि 3 दिवसासाठी रोजच्या 2 सफारी आम्ही बुक केल्या होत्या. पहिली सकाळची
2: सेम टाइम
0: वेळा त्या फिक्स आहेत. रोजच्या त्या 2 सफारी अशा पद्धतीने 6 सफारी आम्ही बुक केल्या होत्या. मगाशी जसं सांगितलं की मोहर्ली हा कोर झोन मध्ये येतो त्याच्या आम्ही 4 सफारी बुक केल्या होत्या आणि बफर झोन जे आहे त्याच्यामध्ये जुनोना आणि देवाडा तर त्याच्या 2 सफारी आम्ही बुक केल्या होत्या.
3: श्रोते हो, आजच्या फिरस्ती कार्यक्रमात गौरी जोशी या आपल्या मैत्रिणीनं नुकतीच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. या प्रवास वर्णनाचा हा पहिला भाग होता आणि अजूनही याविषयी सगळी माहिती आपण फिरस्ती या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच 28 जुलैला ऐकणार आहोत. तेव्हा जरूर ऐका फिरस्ती हा कार्यक्रम महिन्याच्या 2 आणि 4 मंगळवारी सकाळी 8:40
2: तर. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूयात. नमस्कार.

फिर हस्ते कार्यक्रम अपने गलत सादर करते होते सुदाम बडोळे अतर्गत सुधीर मोघे यांचं हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी. संगीत आहे सुहासचंद्र कुलकर्णी यांचं.

सुरेश वडकरांनी सहकार्याने निघालेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. आपण घेत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 101 मेगाहर्ट्झवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे. श्रोतेहो, रात्रीचे 8:35 झाली आहेत. आता ऐकूयात सुगम संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते आपल्या आवड कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शांता शेळके यांचं गीत. गायलं आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी महानंदा चित्रपटासाठी, आणि संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीतासाठी पसंती कळवली निपाणी वाडगाव तालुका श्रीरामपूर इथून मंगल, दिलीप, तन्वी, श्रद्धा, समर्थ राऊत, बाबासाहेब तेलोरे, मोहिनी, समृद्धी आगजाळे आणि मित्रमंडळ. देवपेठ वाशिमहून राजेश खंबाळेकर, प्रेमा, राजश्री भावसार, राजू भावसार, स्नेहल वडनरे आणि प्रीती खंबाळेकर. मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरहून अतुल गौतमी, धम्मादिना, अरुण काळे, एडी कांबळे. मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले इथले श्रोते आहेत तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता, मेघना, उत्कर्षा आणि अरुण येडगुळकर. सारस रेडिओ श्रोता संघाचे तालुका माजलगाव जिल्हा बीडहून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल, कृष्णा, अक्षय मोरे, किरण गांगर्डे आणि समर्थ उमरे. जांभरून तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी आणि परभणीहून गणेश हारगावकर. ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं महानंदा या चित्रपटामधलं शांता शिर्के यांचं हे गीत.

डब्ल्यू चंद्रगिरी रेडिओ श्रोता संघाचे मुक्काम पोस्ट मांजरे तालुका राहुरी येथून जालिंदर प्रथमेश प्रतीक साई गोविंद पिसाळ सविता पिसाळ समस्त पिसाळ परिवार आणि मांजरी तालुका राहुरी इथले गंगावाडी तालुका गेवराई आणि जिल्हा बीडहून ईश्वर काळे पार्थ प्रणव आणि शिल्पा काळे कोरडगाव तालुका पाथर्डीहून नानासाहेब घुकरे द्वारकाबाई अनिता उज्ज्वला वैष्णवी वैभव साक्षी साईनाथ योगेंद्र घोरे गौतमनगर जिल्हा नांदेडहून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे ग्रामपंचायत काळेगाव जाफराबादहून सुधाकर राजे जाधव प्रशांत संचित वायाळ मौताळाहून प्रथमेश प्रणाली देशमुख कर्डा रिसोडहून सानवी देशमुख आणि सर्व देशमुख कोळी नांदेड महाराष्ट्राहून ओम रेडिओ श्रोता संघाचे नारायण गायकवाड दयानंद ओमकार साई गायकवाड नलेश्वर नगर नरवेल इथून पी एस न्हावकर निर्मला आणि विशाल न्हावकर याच गीतासाठी पसंती कळवली आहे वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे विजय सरकटे मिलिंद आणि स्वराज वानखडे ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं वसंत बाबट यांचं हे गीत संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आपल्या घरात आपल्या गावात आपल्या रेडिओ सेटवर

श्रोते हो, आपल्या आवड कार्यक्रमात आता ऐकूयात उंबरठा या चित्रपटामधलं गीत. गायलं आहे लता मंगेशकर यांनी, संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि शब्द आहेत वसंत बापट यांचे. पसंत

आपण घेतात कार्यक्रम आपल्यावर आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमातल्यानंतर संगीत ऐकण्यापूर्वी आठवण आहे उद्याच्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. श्रोतेहो, उद्याच्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे संधिवात, कारणं, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी आमचे फोन नंबर्स नेहमीचेच 02-241-242-3471 and 242-3672. श्रोते हो, आपल्यावर कार्यक्रमात आता येऊयात शांताराम नांदगावकर यांचं गीत. या गीताला संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहिले यांनी आणि चंबू गबाळे या चित्रपटासाठी स्वर आहे आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा. पसंती कळवली हिंदराज रेडिओ श्रोता संघाचे खुपटी तालुका निवासी येथून बंडू, लोहार, पोपळगट, माया, चंद्रकला, यश, रोहित, आशा पोपळगट आणि देवीदास पोपळगट. संत रोहिदास रेडिओ श्रोता संघाचे मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेवगाव इथून बाबासाहेब कंगणकर, साखरबाई, परमेश्वर, रोहिणी, श्रावणी आणि धनश्री कंगणकर. दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूरहून संगीता, सुरेश आणि पी आर जैन. वागेश्वर रेडिओ श्रोता संघाचे बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ, वेदांत आणि प्रेरणा. दर्पण रेडिओ श्रोता संघ नागपूर इथले मानेवाडा रोडहून देवेंद्र भटकर, सुशीला मनोहर दुर्गे आणि लक्ष्मण देवळकर. वसमत रोड परभणीहून रणजित कोरगावकर, कांचन, सृष्टी आणि समरजित कोरगावकर. ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे गीत.

श्रोतो, आपल्या आवड कार्यक्रमात आता ऐकूयात नाद हो महानोर यांचं गीत. गायलं आहे आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी. निशिकांत सदाफुली यांचं संगीत आहे आणि चित्रपट आहे अबोली. पसंती कळले. कुलस्वामिनी रेडिओ श्रोता संघाचे भोकर तालुका श्रीरामपूरहून हरिभाऊ बिडवे, अनिता आणि श्रावण बिडवे. साई रेडिओ श्रोता संघाचे देवगड फाटा तालुका निवास येथून दत्तात्रय शिंदे, दीपक, संदीप, साई, स्वरा, भावी, गीतांजली आणि जनाब्या शिंदे. स्नेहबंद रेडिओ श्रोता संघाचे चांदा तालुका नेवासा इथून बबन पिंजारी, जायदा, इरफान, सना, इम्रान आणि अरमान. बालंबिका देवी चौक बालमटाकळी तालुका शेवगाव इथून बिरजू परदेशी, मंजुश्री, प्रथमेश आणि वैष्णवी परदेशी. वाशिमहून रिचा वसमतकर, संगीता पांडे, कल्पना देशपांडे, स्वाती दुबे, विशाखा आमले, अश्विनी कुलकर्णी, वर्षा टाकळकर, छाया बोरकर, संगीता उषा रेघाटे, संगीता भिसडे, सोनाली पाठक, डॉक्टर दीपाली जोशी आणि सोनू सुजुची. आणखी एक पसंती आहे याच गीतासाठी माळेबेस बीडहून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना, शीतल, अभिजित आणि सचिन उबाळे. ऐकूयात आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात नाद हो महानोर यांचं गीत अबोली या चित्रपटामधलं. आपल्या घरात, आपल्या गावात, आपल्या रेडिओ सेटवर.

श्रोते आता ऐकूयात आजच्या आपली आवड कार्यक्रमातलं शेवटचं गीत बन्या बापू या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर यांचा स्वर आहे, ऋषिराज यांचं संगीत आणि गीत आहे मुरली धरगोडे यांचं. आणि पसंती कळवले जेवर बायजबाई इथून अजय डोळसे, उज्ज्वला डोळसे, अमृता आणि रेणुका डोळसे. मुक्काम पोस्ट नवीन दहिफळ तालुका शिवगावहून विठ्ठल काटे, संगीता आविष्कार, मकरंद आणि संचिता काटे. ऋतुजा रेडिओ श्रोता संघाचे मुक्काम पोस्ट वाघाचा आखाडा तालुका राहुरी इथून बाळासाहेब कटारे, मीनाताई कटारे, पिंपळा चमणा राहुरी इथून ऋतुजाताई पवन तनपुरे आणि वृंदा पवन तनपुरे. कुंभारगली कोळगावहून पांडुचंदन, उषाचंदन, राणी, प्रतीक्षा, अभिषेक, सार्थक, प्रथमेश, संतोष आणि पांडुरंग कुंभार. फकीरा रेडिओ श्रोता संघाचे जिल्हा बीडहून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, धनंजय टोळ आणि मित्रमंडळ. शहाली बाबा रेडिओ श्रोता संघाचे पिंपरी शहाली नेवासा इथून भाऊसाहेब नवथर, उषाचंदन, अक्षयचंदन, जयकुमार, दादाभाऊ तांबे, दादाभाऊ सूर्यवंशी, बाळासाहेब कटारे, हरिभाऊ जगदाळे आणि संचित चंदन. मुक्काम जळगाव सोमना तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिकी, अश्विनी भुतेकर जळगावहून, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सांगवी औरंगाबादहून, गौवैभव गौरव लोखंडे, भाऊसिंगपुरा औरंगाबादहून, मेघराज युवराज कोलते, रुद्रादेवी रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूरहून. ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं बन्या बापू या चित्रपटामधलं गीत उषा मंगेशकर यांच्या स्वरात आपल्या घरात, आपल्या गावात, आपल्या रेडिओ सेटवर.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 मेगाहर्ट्झवरून. श्रोतेहो, रात्रीचे 9:30 वाजले आहेत. ऐकूया साज संगीत. संकलन आणि निवेदन केलं आहे दीपाली सुतर यांचं. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या साज संगीत या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. संगीत म्हणजे स्वर, लय आणि तालाचा वापर करून भावना व्यक्त करण्याची कला. नृत्य, गीत आणि वाद्य या तिन्हींचे मिळून संगीत बनते. संगीत हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून ते भाषेच्याही पलीकडे जाऊन थेट हृदयाला स्पर्श करते. वेगवेगळ्या भाषांमधील सीमांना पार करत आणि मानवी जीवनात एक विशेष प्रकारचा आनंद आणतं, हेच काय ते संगीताचं वैभव. यातील वादन म्हणजे संगीतासाठी वाद्य वाजविणे, ज्याला गायना इतकेच महत्व आहे. आजच्या साज संगीत या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत पारंपरिक तालवाद्य असलेल्या डफली या वाद्याविषयी. श्रोते हो, डफली ह्या वाद्याचे नाव उच्चारताच आपल्याला आठवतं ते म्हणजे डफली वाले डफली बजा, सरगम चित्रपटातलं हे गाणं. ह्या गाण्यात डफलीचा ताल आणि सूर अतिशय जिवंतपणे दाखवला गेला आहे.

डफली हे एक पारंपरिक तालवाद्य असून जे भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहे आणि विशेष करून महाराष्ट्र आणि गोव्यात हे वापरले जाते.

डफलीचा वापर संगीताच्या विविध शैलींमध्ये केला जातो, जसे की लोकसंगीत, भजने, पोवाडे आणि इतरही लोककला प्रकारात डफलीचा वापर आवर्जून केला जातो आणि अनेक धार्मिक कार्यक्रमातही डफली वापरली जाते. हिंदी चित्रपटातील काही गीतांमध्येही डफलीचा अतिशय सुंदर असा वापर केला गेला आहे. श्रोते हो, आता जाणून घेऊयात डफली ह्या वाद्याची रचना याबद्दल. हे एक लहान गोलाकार वाद्य आहे. हे वाद्य वर्तुळाकार लाकडी किंवा धातूच्या कड्यावर चामडे मढवून बनवले जाते, ज्यात धातूच्या चकत्या बसविलेल्या असतात. डफलीच्या वादन पद्धतीमध्ये ही एका हातात धरून दुसऱ्या हाताच्या बोटांनी किंवा चामड्यावर ठेका देऊन वाजवली जाते, तेव्हा त्या संगीताची लय आपल्यालाही आकर्षित करते.

श्रोते हो, लोकसंगीत आणि पोवाडे गाणाऱ्या शाहिरांचे डफली हे प्रमुख वाद्य आहे. काही प्रसिद्ध डफली वादकांमध्ये पंडित भास्करराव पाटील, पंडित रामचंद्र शिंदे आणि पंडित गोपाळ राणे यांचा समावेश होतो. हे कलाकार त्यांच्या अद्भुत लयी आणि तंत्राने डफली वादनाला एका वेगळ्याच नवीन उंचीवर नेऊन ठेवतात.

तर डफली हे एक साधे पण प्रभावी वाद्य आहे, जे कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साह निर्माण करू शकते. हिंदू धर्मातील काही पूजाविधींमध्ये तर मुस्लिम धर्मातील कव्वाली या प्रकारात डफलीचा आवर्जून उपयोग केला जातो. अनेक पारंपरिक नृत्य प्रकारात डफली वाजवणारा कलाकार जेव्हा डफली वाजवत नृत्यात सामील होतो तेव्हा त्याची ती प्रस्तुती अधिक प्रभावशाली होते. श्रोते हो, डफली ही वजनाला हलकी असल्यामुळे सहज सोपत नेता येते. इतर कुठल्याही वाद्याची साथ नसताना केवळ डफली वाजवून गाण्याला ताल दिला जातो, कारण ह्या डफलीच्या तालामध्ये विशिष्ट लय आणि ऊर्जा असते. आज डफलीचे स्वरूप काहीसे बदलले असले तरी पारंपरिक महत्त्व मात्र अबाधित आहे. डफली हे वाद्य एकात्मता आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. ती लयबद्धतेचे शिक्षण देणारी, उत्सवात रंगत आणणारी, वाजवतानाही आनंद देणारी आणि पारंपरिक वारशाशी जोडली जाणारी कला आहे. चला तर श्रोते हो, आजच्या साजसंगीत कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा हा साजसंगीत कार्यक्रम कसा वाटला ह्याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया ह्याच कार्यक्रमात एका नवीन वाद्यासोबत.

श्रोतो, साज संगीत कार्यक्रम आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं दीपाली सुत्तर यांचं. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz. श्रोतो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मन्नाडे यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत. मदन मोहन यांचं संगीत आहे आणि चित्रपट आहे देख कबीरा रोया.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात गाईड या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत। स्वर आणि संगीत आहे सचिन देव बर्मन यांचा।

0: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
1: हॅलो हॅलो हॅलो,
0: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
1: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
2: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा.
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळी रोड, अहिल्यानगर.
4: आपण करत आहात कार्यक्रम रजनीगंधा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता घेऊयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. साथी या चित्रपटासाठी संगीत आहे नौशाद यांचं आणि हे गीत गायलंय मुकेश आणि सुमन कल्याणपुरी यांनी.

कार्यक्रम आता ऐकूयात कमर जलालवादी यांची रचना, सुरैया आणि तरत महमूद यांच्या स्वरात, अनिल बिस्वास यांचं संगीत आणि चित्रपट वारीस।

राजा मेहदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं. मदहोश या चित्रपटासाठी स्वर होता तरत महमूद यांचा आणि संगीतकार होते मदन मोहन. आपण ऐकत आहात कार्यक्रम रजनीगंधा आकाशवाणीच्या अहिल्या नगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात आता ऐकूयात सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत गायलं हेमंत कुमार यांनी बात एक रात की या चित्रपटासाठी.

सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. बात एक रात के या चित्रपटासाठी संगीतकार होते सचिन देवबर्मन. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात अमर प्रेम या चित्रपटामधलं गीत. किशोर कुमार यांचं स्वर आहे, राहुल देवबर्मन यांचं संगीत आणि शब्द आहेत आनंद बक्षी यांचे.

किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. सचिन देवबर्मन यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता आराधना. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात ज्वेल थीप या चित्रपटामधलं गीत. कला आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी. पुन्हा एकदा संगीत आहे सचिन देवबर्मन यांचं आणि गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं मजरूह सुलतानपूर यांचं. कारवा या चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम रजनीगंधा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे. कार्यक्रमात आता ऐकूयात मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं गीत. संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. किशोर कुमार यांचा स्वर आहे आणि शब्द आहेत आनंद बक्षी यांचे.

किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं. कार्यक्रमात आता ऐकूयात रूप तेरा मस्ताना या चित्रपटामधलं गीत.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात हे गीत होतं असद भोपाली यांचं, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता रूप तेरा मस्ताना. श्रोते आता ऐकूया आजच्या रजनीगंधा कार्यक्रमातलं शेवटचं गीत हम दोनों या चित्रपटामधलं. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचं स्वर आहे, संगीत जयदेव यांचं आणि शब्द आहेत साहिर लुधियानवी यांचे.